मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

मिठीन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: नमस्कार, मी अर्चना ठाकूर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सगळ्याचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळ्यात आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नमस्कार, सुप्रभात, शुभ सकाळ. नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. श्रोते हो, आपल्या दिवसाला सुरुवात झाली आणि आज आहे वार मंगळवार 25 ऑगस्ट 2024 आजची तारीख. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका सुंदर सुविचारानं आणि एका चांगल्या विचारानं. कधी कोणी आपल्याशी चांगलं वागलं नाही तर आपण फार वाईट वागून घेतो किंवा त्या गोष्टीचं आपल्याला मनामध्ये सल राहत असते. आपल्याशी ती व्यक्ती चांगली का नाही वागली याचा आपण सतत विचार करत बसतो. पण आपण त्यांच्याशी चांगलं वागलो आहोत का हे सुद्धा इथे विचारात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे विचारात जर तुम्ही घेतलं तर उत्तम व्यक्तिमत्वाचं हे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दिवसाला या सुविचारानं आपण आपल्या सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्यासोबत. नगर शहरामधल्या महत्त्वाच्या घडामोडी, काही दिनविशेष, महत्त्वाच्या नोंदी जाणून घेणार आहोत. आणि आज आहे श्रावणामधला मंगळवार, अर्थात श्रावणी मंगळवार. आणि त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सुंदर सुंदर असे मंगळागौरीचे कार्यक्रम होतात, खेळ खेळले जातात. वधू ज्या आहेत त्यांची मंगळागौर अतिशय थाटामाठामध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी केली जाते. श्रोते हो, आज श्रावणी मंगळवार तर आहेच आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख। हरिहरा नाही बोट भरी वाती, कोण त्यांची गती होईल नेणो। तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्यांची गती होईल नेणो। संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, आणि अभंगामधून सांगितलेला आहे की एकादशी आणि सोमवार या व्रताबद्दल इथे उल्लेख आहे। म्हणजे एकादशी असेल, सोमवार असेल, हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल माहिती आहे का, असं तुकाराम महाराज इथे सवाल करतायत, प्रश्न विचारतायत। काय करावं, सर्व लोकांचं कल्याण व्हावं यासाठी खूप तळमळ वाटते। संत तुकोबारायांना ही तळमळ वाटते आहे, परंतु हे सगळं संसारिक लोक आंधळी आणि बहिर्मुख आहेत, कधी कधी ती तशी वागतात सुद्धा। हरी आणि हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीनं सुद्धा ओवाळत नाही, त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही। आणि तुकाराम महाराज म्हणतात की ज्या कोणाला नारायणाविषयी आवडच नाहीये, त्या विष्णू परमेश्वर भगवंताविषयी आवड नाहीये, त्यांची गती काय होईल ते मला काही कळत नाही, असं तुकोबाराय प्रश्न सवाल जो आहे तो आपल्याला विचारतायत, तिथे व्यक्त करतायत। अनु आहे तुमच्या सोबत, श्रोते हो, थोड्याच वेळात मी पुन्हा भेटायला येते। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अनु तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग नगर संतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात सार्थ दासबोधातील सुदर्शन निरूपणानं. एकाची पाठे राखणे, एकास देखून सकणे, ऐसी नव्हेत ही लक्षणे चातुर्याची. एखाद्याची पाठ राखणं किंवा कोणी एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणं, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामधला आनंद पाहू न शकणं, ही काही चातुर्याची लक्षणं नाही आहेत, ही चांगली लक्षणं नाही आहेत. त्याचबरोबर ऐसी नव्हेत ही लक्षणे चातुर्याची, म्हणजे हुशारपणाची, चांगल्या व्यक्तिमत्वाची ही कुठलीच लक्षणं इथे दिसत नाही आहेत, असं सार्थ दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. आणि याच्या पुढच्या निरूपणाकडे सुद्धा आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महत्वाच्या काही दिनविशेष कडे वळण्याआधी आपण सार्थ दासबोधातील निरूपणाकडे वळतो आहोत आणि मग अशी आपण जाणून घेतलं की चातुर्याचं लक्षण कुठलं आहे आणि कुठलं नाही. एखाद्या व्यक्तीचा आनंद तिच्या आयुष्यामधला उत्कर्ष एखादी व्यक्ती पाहू शकत नाहीये तर ही चांगली चातुर्य माणसाची लक्षणं नाहीयेत. पुढे सांगितलंय न्याय बोलताही मानेना हीच तेची नाही म्हणा येथे काहीच चालेना त्यागे विणं. न्याय असेल ते सांगू लागले असता जो ते ऐकत नाही जी गोष्ट एखाद्या हिताची आहे म्हणून त्या व्यक्तीला आपण सांगायला जातो त्या व्यक्तीला आपण भलं बुरं हे सांगायला जातो तळमळीनं जातो आणि ते त्याच्या मनास येत नाही किंवा ते त्याच्या लक्षात येत नाही अशा माणसामुळे काही उपाय चालत नाही त्याला त्याचा त्यागच करावा लागतो असं इथे सांगितलेलं आहे सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये. श्रोती कळोनं आक्षेपिले पुढे काय म्हटलंय सार्थ दासबोधामध्ये याकडे वळूयात एकत्र रेडिओ RFM आवाज.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ग्रीष्माच्या रेखानी

ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. सार्थ दासबोधातील निरूपण आपण जाणून घेत होतो आणि एखाद्या व्यक्तीला आपण खूप मनापासून एखादी गोष्ट सांगतो, तिचं कशामध्ये भलं आहे बुरं आहे ह्या गोष्टी आपण तळमळीने सांगत असतो, पण समोरची व्यक्ती जी आहे ना ती व्यक्ती हे ॲक्सेप्ट करत नाही किंवा त्याचं मन तयार नसतं आणि त्यामुळे अशा माणसापुढे आपलं काही चालू शकत नाही हे आपण ओळखून घ्यावं असं आपण निरूपणामध्ये जाणून घेतलं. पुढे सांगितलं, श्रोते कळोन आक्षेपिले म्हणून बोललेची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोते. श्रोत्यांचं इथे वर्णन केलेलं आहे, श्रोत्यांसंबंधित हे व्यक्त झालेलं आहे. श्रोत्यांना हे सगळं कळतं आणि त्याचा त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेलंच परत बोलावं लागतं आणि या सगळ्या बोलण्यामध्ये निर्माण होतो तो वाद आणि मग वादामध्ये अधिक गुण आपण एखाद्या व्यक्तीला बोलतो, बोललं आपल्याकडून जातं सुद्धा. पण या सगळ्या गोष्टी जरी आपल्याकडून होत असल्या तरी सुद्धा क्षमाशील माणसं असायला हवं, क्षमा केली पाहिजे. न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोते. हे क्षमाशील वर्तन जे आहे ते व्हायलाच हवं असं इथे व्यक्त केलेलं आहे सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोतच, आणि त्याचबरोबर राज्यामध्ये आता पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुणे साताऱ्यासह 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे, आणि गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये पावसानं ब्रेक घेतलाय, पावसानं विश्रांती घेतली. राज्यातल्या शेतकऱ्या साठी पुन्हा एकदा दिलासादायक गोष्ट आहे की पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे साताऱ्यासह 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथा परिसरापासून मुसळधार, तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगण्यात आलंय. पुढचे 2 दिवस पावसाचा जोर काही भागामध्ये कायम राहण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन, तुमच्या सोबत गुड मॉर्निंग. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. महत्वाच्या काही घडामोडी आपण जाणून घेतोय. आणि केरळमधली 19 वर्षे एक मुलगी लिझ मेझो ठरली मिस युनिवर्स इंडिया 2026. या स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय आणि मिस युनिवर्स इंडिया यामध्ये 19 वर्षे केरळमधली काझिया लिझ मेझो ही मानकरी ठरली आहे. तिला यंदाचा 2026 किताब मिस युनिवर्स

सगळ्यात 2026 या वर्षाची जी मानकरी ठरली आहे ती म्हणजे काझिया लिझमेझो, ही लॉची विद्यार्थिनी आहे. लॉचा अभ्यासक्रम ती सध्या पूर्ण करते आहे आणि यंदा 2026 नोव्हेंबरमध्ये ज्या पोर्तोरिको या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. FDA कारवाई संदर्भामध्ये आपण बोलूयात. तुकाराम मुंढे जे FDA आयुक्त आहेत, त्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधामध्ये नाशिकमध्ये व्यापारी एकवटलेत. काही दिवसांपूर्वी सुट्ट खाद्यतेल विक्री प्रकरणी जो बंद निर्णय जो घेण्यात आला होता, त्याच्या विरोधामध्ये नाशिकमधले काही व्यापारी एकत्र आलेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा जेव्हा खाद्यतेलाकडे वळवला, तेव्हा सुट्ट तेल विकू नका असा आदेश दिला. दरम्यान नाशिकमध्ये मुंढे यांच्या सुट्ट खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यामधल्या व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यांच्या निर्णयाला व्यापारी न्यायालयामध्ये आता आव्हान देणार आहेत. याबाबत व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे आणि खाद्यतेल व्यापाऱ्यांचा यामध्ये संतप्त सवाल व्यक्त केला आहे की आम्ही काही अतिरेकी आहोत का, आम्ही सुट्ट तेल का विकू शकत नाही. या संदर्भामध्ये आता लवकरच राज्य सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलाय. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबुरकर यांनी.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सवाचं आगमन जे आहे त्याची चाहूल नक्कीच लागली आहे. मुंबईमध्ये गणपती बसण्याच्या आधी, गणेश जयंती येण्याच्या आधी काही दिवस वेगवेगळ्या मंडळांचे गणेश मूर्ती ज्या आहेत त्यांचं आवाहन होत असतं. आणि आता मुंबईमधल्या प्रसिद्ध 107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाशी अदानी समुदायानं पहिल्यांदा औपचारिक करार केला आहे. अंबानीनंतर आता अदानी ग्रुपसुद्धा या फेस्टिवलमध्ये उतरले आहेत असं म्हणायला हरकत नाही. यापूर्वी अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकारी समितीमध्ये प्रमुख सल्लागार म्हणून सहभाग घेतला होता. आणि आता अंबानीनंतर अदानी समूहानं सुद्धा गणेशोत्सव क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आहे. येणाऱ्या 29 ऑगस्टमध्ये चिंतामणीच्या भव्य आगमन सोहळ्याची तयारी सध्या घेतली जाते. ते भागीदार म्हणून यामध्ये जोडले गेले जाणार आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणीचा इतिहास प्रसिद्ध आहे. 107 वर्ष जुना हे गणेश मंडळ आहे. आणि त्याचबरोबर या आगमन सोहळ्याशी आता अदानी समूह सुद्धा जोडला जातोय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुम्ही.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, F Block, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आरजेने तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारनं आता एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय. बायोमेट्रिक आणि GPS हजेरी आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली. त्याचबरोबर ग्रामसेवक जे आहेत त्यांना सुद्धा हे अनिवार्य असेल. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागानं राज्यामधल्या सर्व ग्रामसेवकांना, ग्रामपंचायत अधिकारी यांना बायोमेट्रिक आणि GPS प्रणालीद्वारे हजेरी नोंदवणं अनिवार्य केलं आहे. राज्यामधल्या सगळ्या झेडपी परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. हजारो जे काही वेगवेगळे कार्यालय आहेत त्या ठिकाणी डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जातो आणि आता हजेरी डिजिटल पद्धतीनं सुनिश्चित करण्याचे आदेश ग्रामसेवकांसाठी सुद्धा देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर, टाळाटाळ केली तर प्रशासकीय कारवाईला त्या संस्थेला आस्थापनेला सामोरं जावं लागणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: किशोर नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या काही अपडेट्स कडे आपण वळणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्रामध्ये आता खासगी कोचिंग क्लासेससाठी सुद्धा कडक नियम सरकार करणार आहे. यासाठी सरकारनं एक मसुदा तयार केला आहे. राज्य सरकारनं खासगी कोचिंग सेंटरच्या नियमनासाठी महाराष्ट्र खासगी कोचिंग सेंटर नोंदणी आणि नियमन विधेयक 2026 मसुदा जारी केला आहे. यानुसार 13 वर्षांखालील मुलांना आता कोचिंग देता येणार नाही. दररोज कोचिंगचा कालावधी 5 तासांपर्यंत राहील. तळघरामध्ये कोचिंग सेंटर सुरू करण्यासाठी बंदी घालण्यात आली तर अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर शुल्क वाढ करता येणार नाही असे काही कडक नियम आता कोचिंग क्लासेससाठी असणार आहेत. या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून काही सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 50 लाख रुपयांपर्यंत यासाठी दंड सुद्धा ठोठवण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये आता खासगी कोचिंग क्लासेससाठी सुद्धा कडक नियम सरकारनं जारी केले. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि हवामान अंदाजाकडे वळूयात. राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, पण सप्टेंबर महिन्यामध्ये हा जोर अचानक कमी होऊ शकतो. बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची तूट निर्माण होऊ शकते असा अंदाज IMD ने वर्तवलाय. IMD च्या या अंदाजानं सध्या शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढलेली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 आठवड्यामध्ये मान्सूनचा प्रभाव काहीसा कमकुवत असेल. महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. ऑगस्टच्या उर्वरित काळामध्ये अंतर्गत भागामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर स्कायमेटनं सप्टेंबरमध्ये दुष्काळाची 70% शक्यता सध्या वर्तवली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कभी तो हसाए।
1: नमस्कार नगरकर, मी नाना मोरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहा एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अर्जुन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मीन शेख वयाच्या 101 वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय. मराठी व्याकरणाचे नियम सुलभ आणि त्याचबरोबर स्पष्टपणे मांडणाऱ्या यास्मीन शेख यांच्या निधनाबद्दल साहित्य शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. 21 जून 1925 त्यांचा जन्म झाला. मराठी भाषा व्याकरण भाषाशास्त्राच्या त्या ज्येष्ठ अभ्यासक लेखिका आणि शिक्षिका होत्या. त्यांचं मूळ नाव जेरुसा रुबेन होतं. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणापासून त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली. शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि पुण्यामधल्या SP कॉलेजमधून त्यांनी BA पूर्ण केलं. त्याचबरोबर मराठी व्याकरणावर आणि त्यांचं प्रभुत्व होतं. सुलभ आणि स्पष्टपणे मराठी व्याकरण त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. वंदे भारत ट्रेनला आता मोठा प्रतिसाद सध्या मिळतोय आपल्या भारतीय रेल्वे प्रशासनानं. सामान्य प्रशासनानी जे काही अमृत भारत ट्रेन सेवा सुरू केली तर सुरुवातीला अधिक चांगले बदल करण्यात या अमृत भारत ट्रेनमध्ये यश आलंय. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर सुद्धा अनेक बदल या रेल्वेमध्ये करण्यात आले आहेत आणि आता अमृत भारत ट्रेनमध्ये AC कोच लावले जाणार आहेत. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित कोच सुरू करण्याची तयारी सध्या सुरू आहे. तर अमृत भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी प्रवाशांसाठी हा प्रवास चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही सेवा येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये सुरू होऊ शकते. अमृत भारत एक्सप्रेस ही नॉन AC लांब पल्ल्याची प्रवासी ट्रेन होती ज्यामध्ये जनरल क्लास आणि स्लीपर क्लासचे डबे आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी इतर एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेमध्ये अमृत भारत एक्सप्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे ही जलद प्रवास करणारी एक्सप्रेस आहे. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रवासी सुविधा या ठिकाणी असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. अनेक प्रवाशांना याचा उत्तम अनुभव जो आहे तो आलेला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: जाते।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. श्रोते हो, औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प उभे राहतात आणि त्याचबरोबर या प्रकल्पाची उभारणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते. भारतामध्ये सध्या आघाडीची असणारी इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी L&T यामध्ये मध्यपूर्वेतून मोठी ऑर्डर सध्या या L&T लार्सन अँड टुब्रो कंपनीला मिळाली आहे. कंपनीच्या हायड्रोकार्बन व्यवसायामधल्या L&T एनर्जी हायड्रोकार्बननं मध्यपूर्वेमधल्या एका प्रतिष्ठित ग्राहकासोबत मोठ्या गॅस कंप्रेशन प्रकल्पासाठी करार केला आहे. या प्रकल्पाची किंमत 15,000 कोटी असून कंपनीनं याबाबत माहिती दिली आहे. इपिस प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी L&T कंपनीकडे असेल असंही सांगण्यात आलंय. या गॅस कंप्रेशन प्लांटच्या मोठ्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी L&T पॉवर ट्रान्समिशन व्यवसायाचाही या प्रकल्पात सहभाग असणार आहे. या अंतर्गत कंपनीकडून 230 KV क्षमतेची दोन मोठी सबस्टेशन उभारली जाणार असून सौर गॅसवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. सौर गॅसमध्ये हायड्रोजन सल्फ्लाइड सारखे घटक असल्यानं त्यावर प्रक्रिया करणं तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक मानलं जाणार आहे असं सांगण्यात आलंय. L&T साठी हा महत्वाचा प्रोजेक्ट असेल. L&T अनुभव जो आहे तो या प्रकल्पातून अधोरेखित होऊ शकेल असं सांगण्यात आलं आणि यासाठी मजबूत जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभारण्यासाठी सुद्धा मदत होईल असं सांगण्यात आलं. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहला सुलोक माध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे आरजे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण महत्त्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. पनामाचा ध्वज असलेलं जहाज बुडून 30 तासापेक्षा जास्त तास उलटलेत. अजूनही काही लोक यामध्ये बेपत्ता आहे. ओडिशाच्या पारादीप किनारपट्टीजवळ एक भीषण सागरी अपघात झालाय. पनामाचा झेंडा असलेलं MV ओशन विनर नावाचं बल्क करिअर जहाज समुद्रात बुडालंय. या जहाजावर 24 खलाशी होते. अपघातानंतर 2 चिनी खलाशांना सुखरूप बाहेर पडण्यात यश आलंय. तर 30 तासांहून अधिक काळ लोटलाय, पण अजूनही 22 जणांचा शोध लागला नाहीये. या दुर्घटनेमुळे खळबळ उडाली असून भारतीय तटरक्षक दल आणि नौदलामार्फत युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे. MV ओशन विनर हे जहाज 72,000 टन लोह घेऊन 12-15 वरून सिंगापूरकडे निघालं होतं. 20 मे रोजी या जहाजानं प्रवास सुरू केलाय. मात्र अचानक हे जहाज एका बाजूला झुकलं आणि अवघ्या 8 मिनिटाच्या आत समुद्रात बुडून गेलाय. 2 चिनी नाविक यामध्ये सुखरूप आहेत, तर नौदल तटरक्षक दलाचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, F Block, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण महत्वाच्या काही अपडेट्सकडे वळणार आहोत. दृश्यम 3 या सिनेमाबद्दल आता आपण बोलूयात. दृश्यम 3 या दृश्यमच्या फ्रँचायझीमधला हा पुढचा पार्ट जो आहे तो लवकरच रिलीज होतोय. अजय देवगण यांनी सिनेमाचं पोस्टर सुद्धा शेअर केलंय. या फ्रँचायझीचा हा शेवटचा सिनेमा असून दृश्यम द कन्क्लुजन असं याचं नाव आहे. पहिल्या 2 सिनेमाच्या दमदार यशानंतर तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे. दृश्यम साऊथचा रिमेक आहे पण हिंदीमधला हा तिसरा भाग साऊथपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे अशी चर्चा सुरू आहे. अजय देवगण यांनी इंस्टाग्राम सोशल मीडिया पोस्टवर हे शेअर केलंय. यामध्ये मेरा सच मेरा सही सिर्फ मेरी फॅमिली है असं तो म्हणतो आहे असं लिहिलेलं आहे. 2 ऑक्टोबर ही सिनेमाची रिलीज डेट आहे आणि 2 ऑक्टोबर वरूनच विजय साळगावकरनं पणजीला सत्संग गेल्याची कथा रचली होती जी आजही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. हर इंसान का नजरिया अलग होता है, मेरे लिए मेरी फॅमिली सब कुछ है असं कॅप्शन सुद्धा देण्यात आलं होतं. सो लवकरच दृश्यमची ही तिसऱ्या भागातली कहाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, जयदीप एल्वा, तबू, रजत कपूर, कमलेश सावंत यांच्या मुख्य भूमिका या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अनु तुमच्यासोबत. मुंबापुरीमध्ये म्हणजे अर्थातच मुंबईमध्ये ऑटो टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी राज्य सरकारनं मराठी भाषा अनिवार्य केली आणि याला बरेचसे दिवस झाले. मराठी भाषेच्या सक्तीविरोधामध्ये आता मुंबईमध्ये परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी 3 दिवसाचा संप ठेवला. भाषा अनिवार्य केल्यामुळे हा एक नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि या निर्णयाचा विरोध काही मंडळींनी केलाय. कारवाई टाळायची असेल तर परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी असं ठरवलं की 3 दिवसाचा संप पुकारायचा आणि यासाठी सध्या निदर्शनं सुरू केली आहेत. मराठी चालकांच्या मते या नियमामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचं मात्र मोठं नुकसान होणार आहे, कदाचित मोठे हाल होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली. पण मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवरून सरकारकडून कारवाईचा जो काही इशारा आहे तो परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मान्य नाही आणि त्यासाठी हा 3 दिवसाचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी उमा दामले, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आर जे तुमच्यासोबत आहे. CJP अर्थात काँक्रोच जनता पार्टी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा समोर आली आहे. 5 सप्टेंबरला येणाऱ्या नवी दिल्ली या ठिकाणी शांततापूर्ण विरोध मोर्चाची घोषणा CJPनं केली आहे. पक्षानं सरकारवर तरुणांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे आणि CJPनं दिलेल्या माहितीनुसार हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होतोय, नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे आणि यामध्ये देशभरातील विद्यार्थी आणि तरुण नागरिक जे आहेत ते सहभागी होणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं. सो आता 5 सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये विरोध मोर्चा CJPनं अर्थात काँक्रोच जनता पार्टीनं काढायचं ठरवलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: सारेगामा काव्य डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही
1: आठवणी. चार FM आवाज तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, आपण बोलतो आहोत नगरसंतरंग या कार्यक्रमात. पण त्याचबरोबर श्रावण महिन्यामधला हा मंगळवार आहे. श्रोते हो, श्रावणामधला हा मंगळवार किंवा श्रावणामधला प्रत्येक दिवस आपल्याला व्रतवैकल्यांचा जाणवतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सध्या श्रावणामधल्या या मंगळवारी मंगळागौरीचे खेळ आणि पारंपरिक हे खेळ बघायला मिळतात. अक्षरशः शहरामध्ये वेगवेगळ्या भागातून मंगळागौरीचे खेळ जे सूर आहेत ते ऐकायला मिळतात. नवीन लग्न झाल्यानंतर मुलगी श्रावणामध्ये मंगळवारी देवीची षोडशोपचारे, पार्वतीची पूजा करते, महादेवाची शंकराची पिंड बाजूला मांडली जाते, अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली जाते आणि दिवसभर उपवास, आरती, कहाणी आणि मग ते खेळले जातात पारंपरिक खेळ. असं वातावरण जे आहे ते सध्या श्रावणामधल्या प्रत्येक मंगळवारी आपल्याला बघायला मिळतं. आणि श्रावण महिन्यामधला हा मंगळवार जो आहे तो आजचा दिवस आहे. सो छान छान ज्या सुवासिनी आहेत, छान छान नवीन लग्न झालेल्या मुली आहेत, त्या नऊवारी पारंपरिक पोशाख आजही सध्याच्या काळामध्ये घालताना आपल्याला दिसत आहेत, सुंदर सुंदर नटताना दिसत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा श्रावण महिना खरंच खूप छान आहे, आल्हाददायक आहे. आणि यस, श्रावण महिना असाच तुमचाही आनंदात जाऊ या कार्यक्रमात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ शुभ मंगळवार मंडळी, सकाळचं 11:01 झालेलं आहे आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी आज श्रावणी मंगळवार आहे, म्हणजेच आपल्या लाडक्या मंगळागौरीचा दिवस आहे। आजचा दिवस म्हटला की मंडळी डोळ्यांसमोर येतात त्या नऊवारी साड्या, हातातल्या हिरव्या काचेच्या बांगड्या, नाकातली नथ आणि गत भरलेलं असं आपल्या सख्यांनी अंगण। मंडळी आणि माझ्या प्रिय सख्यांनो सुद्धा मंगळागौर म्हणजे फक्त पूजा अर्चा नाहीये बरं का, तर स्त्री शक्तीचा, आनंदाचा आणि उत्साहाचा वेगळा सोहळा आहे। रात्री जागून खेळले जाणारे ते फुगडी, पिंगा, झिम्मा आणि लाट्या पुलिगांमध्ये पारंपरिक खेळ, ज्यातून फक्त आनंदच नाही तर आरोग्य आणि आपल्या संस्कृतीचा ठेवा सुद्धा जपला जातो। आजच्या या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या सख्यांना एकत्र म्हणून हसवणारा, नाचवणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा मंगळागौरीचा सण खरोखरच फार खास आहे। तर माझ्या सर्व लाडक्या सख्यांना, आपल्या रसिक श्रोत्यांना मंडळी आजच्या या पवित्र श्रावणी मंगळवारच्या आणि मंगळागौरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आजचा दिवस तुम्ही छानपैकी मनापासून एकदम आनंदामध्ये साजरा करा आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूया आपण एका म्युझिकल ब्रेक नंतर आपल्याच गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये काल सोमवारी पहाटे 3:30 सुमारास व्हेंटिलेटरच्या स्फोटानं अचानक भीषण आग भडकली. धुराचे साम्राज्य पसरले आणि 39 चिमुकल्यांचा जीव धोका झाला. पण म्हणतात ना मंडळी, संकटाच्या काळामध्ये देव स्वतः येत नाही तर माणसाच्या रूपात देवदूत पाठवत असतो. तिथे कर्तव्यावरती असलेल्या परिचारिका ललिता बेठेकर आणि त्यांच्या सहकारी परिचारिका यांनी स्वतःच्या जीवाची थोडीसुद्धा पर्वा केली नाही. आग आणि धुराची भीती बाजूला सारून त्या धुरानं भरलेल्या कक्षामध्ये धाडसानं शिरल्या आणि एकापाठोपाठ एक तब्बल 36 नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढलं. आता दुर्दैवानं 3 चिमुकल्यांचा या घटनेमध्ये बळी गेला, ज्याचं दुःख शब्दामध्ये खरंच मंडळी सांगता येत नाही. पण ललिताजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या या असीम धैर्यामुळे मंडळी 36 मातांच्या बालकांना त्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं आणि त्यांची जी कूस आहे ती उजाडण्यापासून वाचली. मंडळी, नियम, फायर ऑडिट आणि प्रशासकीय दुर्लक्षावरती चौकशी तर होणारच आहे आणि व्हायलाच पाहिजे. पण आज या शूर परिचारिकांच्या तत्परतेला आणि दातृत्वाला खरंच मनापासून सलाम करावा असं वाटतोय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं याबाबत? तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी नीना कुलकर्णी. आपण ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपले आणि याच सणाचं औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक मस्त गिफ्ट समोर आलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तब्बल 1,65,00,000 महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा थकीत हप्ता याच आठवड्यामध्ये थेट जमा होणार आहे. सामाजिक न्याय विभागानं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांसाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरणाला अधिकृत मान्यता दिली आहे. पण हो मंडळी, अजूनही 62,00,000 महिलांची EKYC अपूर्ण राहिली आहे आणि त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागते. नेटवर्क किंवा स्मार्टफोन नसल्यामुळे ज्या बहिणी राहिल्या आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन KYC सुरू करण्याची मागणी सुद्धा आता धरते. तर माझ्या सर्व लाडक्या बहिणीनो, तुमचं बँक खातं तुम्ही नक्की चेक करत राहा आणि हा आनंदाचा क्षण मस्तपैकी साजरा करा. आणि मंडळी, ऐकत राहा अशाच अपडेट्ससाठी रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, जयपूरमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीमध्ये 52 स्पर्धकांना मागे टाकत केरळच्या अवघ्या 19 वर्षांच्या काझिया लीज मेजो हिनं मिस युनिव्हर्स इंडिया 2026 मुकुट आपल्या नावं केलेला आहे. हा किताब जिंकणं ती केरळची पहिलीच महिला ठरलेली आहे. आता नोव्हेंबरमध्ये पोर्टो रिको इथे होणाऱ्या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. पण मंडळी, हा तिचा जो प्रवास आहे ना, तो अजिबात सोपा नव्हता बरं का. 2024 काझिया तीव्र नैराश्यामधून जात होती, डिप्रेशनमध्ये होती ती. तिचा आत्मविश्वास इतका खचला होता की तिला आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहायची सुद्धा लाज वाटायची. अशा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तिनं मिस टीन दिवा स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ही लढत केवळ मुकुटासाठी नव्हती तर स्वतःला पुन्हा एकदा शोधण्यासाठी आणि हरवलेला आत्मविश्वास मिळवण्यासाठी होती. मनामध्ये भीती असून सुद्धा तिनं स्वतःला आत्मविश्वासानं सादर केलं आणि आज हा मानाचा मुकुट तिनं पटकावलाय. त्यामुळे मंडळी, परिस्थिती कितीही कठीण असो, स्वतःवरचा विश्वास कधीच गमावू नका. आणि मंडळी, अशाच अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110011005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या नात्याचा सण नाहीये, तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा असतो. याच भावनेला देशसेवेची जोड दिलेली आहे आपल्या अहिल्यानगरच्या श्री मळगंगा माध्यमिक विद्यालय दरेवाडी येथील विद्यार्थिनींनी. भारतीय डाक विभागाच्या दिल से सरहद तकच्या या विशेष उपक्रमांतून या लेकींनी स्वतःच्या हातांनी सुंदर सुंदर अशा राख्या तयार केलेल्या आहेत. अहोरात्र सीमेवरती तैनात असलेल्या आपल्या वीर जवानांसाठी या राख्या पाठवण्यात आल्या. डाक विभागामार्फत या राख्या जवानांपर्यंत वेळेत पोहोचवल्या जातीलच. त्यामुळे मंडळी, आपल्या घरापासून दूर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभ्या असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार हा क्षण खरोखरच प्रत्येकांचं जे मन आहे ना ते जिंकणार आहे. त्यामुळे मंडळी, तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनाला आपल्या जवानांसाठी एक सुंदर असा संदेश पाठवा आपल्या 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावरती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, आत्ता दुपारचे 12:01 झालेलं आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, श्रावण महिना म्हणजे सण उत्सव, पूजापाठ, भजन कीर्तन आणि मंदिरांमधील अलोट गर्दी, पण सगळेच अगदी श्रद्धेनं देवाला हार, फुले, पाने आणि प्रसाद अर्पण करतात। पण मंडळी, कधी विचार केलाय का, पूजेनंतर मंदिरात आवारामध्ये साचणारा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि निर्माल्य यामुळे आपल्या पवित्र तीर्थक्षेत्रांचं सौंदर्य कुठेतरी झाकोळलं जातं। स्वच्छतेमध्येच ईश्वर वसतो ही भावना ठेवून केवळ प्रशासनावरती अवलंबून न राहता आपण स्वतः सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून पुढे आलं पाहिजे। मंदिराचा गाभारा, पायऱ्या आणि परिसर स्वच्छ ठेवून निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणं ही सुद्धा देवाची एक मोठी पूजाच आहे। त्यामुळे मंडळी, या श्रावणामध्ये आपल्या ईश्वर भक्तीला स्वच्छतेची जोड देऊयात आणि सामूहिक श्रमदानातून आपली मंदिरे सुंदर बनवूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रात्रीची मस्त पैकी शांत झोप कुणाला आवडत नाही, पण तुम्ही कोणत्या पोझिशन मध्ये झोपता यावरती तुमच्या पाठीचं आरोग्य अवलंबून असतं बरं का. तुमच्यापैकी कित्येकांना पोटावरती झोपायची सवय असेलच. आता ती आधी मला सुद्धा होती बरं का, पण मंडळी पोटावरती झोपल्यामुळं आपल्या पाठीच्या कण्याचा नैसर्गिक भाग असतो ना तो बिघडतो. श्वास घेण्यासाठी मान बऱ्याचदा वेळ एका बाजूला वळवावी लागते, ज्यामुळं मान आणि पाठीतील नसांवरती ताण येऊन ताठरपणा कमी होत असतो, निर्माण होत असतो. त्याचसोबत मंडळी नकळत लागलेली ही सवय पुढे जाऊन गंभीर पाठदुखी आणि कंबरदुखीला आमंत्रण देऊ शकते. आणि कधी कधी काय होतं मंडळी की जेव्हा आपल्याला ही सवय लागत जाते ना, तर पुढे जाऊन जेव्हाही तुम्हाला कधी झोप येते, झोपायची इच्छा होते किंवा तुम्ही कंटाळता, तेव्हा तुम्हाला पोटावरती झोपल्याशिवाय झोपच लागत नाही. हा प्रॉब्लेम अनेक जणांमध्ये असतो की यार मी एवढ्या दिवसांपासून पोटावर झोपतोय ना, तर मला पाठीवर झोपायची आणि त्यावेळेस मला ती सवय राहत नाही, किंवा एका कुशीवरती झोपायची सवय राहत नाही. त्यामुळे मंडळी जी पोटावर झोपण्याची सवय ना ती खरंच खराब आहे, आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीये. आपल्या नकळत लागलेल्या अशा काही छोट्या छोट्या सवयी हळूहळू शरीराला हानी पोहोचवत असतात. त्यामुळे मंडळी आजच आपली झोपण्याची पद्धत बदला आणि शरीराला निरोगी ठेवा. तुम्ही कशी काळजी घेता हे आम्हाला आमच्या आपल्या या श्रोत्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या आवाजामध्ये नक्की सांगू शकता. 90111 23 90 या क्रमांकावरती तुमची आरोग्याबाबतीतली आरोग्याचा मंत्र असेल, हेल्थ टिप असेल, ब्युटी टिप असेल, याबाबत तुमच्या आवाजातल्या छोट्या छोट्या क्लिप्स तुम्ही या नंबरवरती पाठवू शकता. नंबर मी तुम्हाला मगाशी सांगितला आहे, आत्ताही सांगते आहे, 90111 23 90. मंडळी अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शोमध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपला शो सुरूच आहे, तुम्ही एन्जॉय करतच आहात. पण मंडळी, केसांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना छानपैकी नॅचरल असा ग्लो देण्यासाठी एक मस्त सिक्रेट टिप मी पुन्हा घेऊन आली बरं का तुमच्यासाठी. तर पटकन तुम्ही वही पेन घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. मंडळी, वाढतं प्रदूषण, अयोग्य आहार आणि रासायनिक प्रोडक्ट्समुळं केस गळणं, कोंडा होणं किंवा केस कोरडे पडणं यासारख्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या सर्वांनाच त्रास देत असतात. पण काळजी करू नका, घरगुती नैसर्गिक हेअर पॅक तुमच्या केसांना पुन्हा एकदा मजबूत आणि चमकदार बनवू शकतात. कोरड्या केसांसाठी पिकलेली केळी मॅश करून त्यामध्ये मध आणि खोबरेल तेल घालायचं आणि ते मिक्स करायचं. केस गळती थांबवण्यासाठी रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे वाटून त्यामध्ये घट्ट दही घालून ते लावायचं. आणि हो मंडळी, कोंड्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर कडुनिंबाची पानं वाटून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करायचा आणि 30 मिनिटं केसांना लावून ठेवायचं. तर मंडळी, हे अगदी सोपे घरगुती उपाय आहे. तुम्हाला कोणत्याही महागड्या प्रोडक्ट्सची अजिबात गरज पडणार नाही आहे. हे घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या केसांना द्या एक सुंदर नैसर्गिक असा स्पर्श. ऐकत रहा अशाच ट्रिकसाठी रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे श्रावणी मंगळवार, मंगळागौर आहे आणि आपला श्रावण महिना फार छान सुरू आहे. आता पावसाची कमतरता तर आहेच, कारण पाऊस आता जसा हवा तसा पडलेला नाहीये या वर्षी. पण मंडळी, या श्रावणाच्या पर्वावरतीचा अंगणवाडी सेविका प्रयागाबाई काटे यांची आपण आता एक बाईट ऐकणार आहोत. तर मंडळी ऐकूयात अंगणवाडी सेविका प्रयागाबाई काटे यांच्या भावना.
1: आज श्रावण महिना म्हणजे कविता सुद्धा होती, श्रावण माशी हर्ष मनाशी हिरवळ दाटे चोवकडे. आ श्रावण महिना इतका वैभव घेऊन आलेला असतो, परंतु यंदा पाऊस सुद्धा नाही. इतका पावसाने अन्याय केला, कसं होईल? तर हो मग परमेश्वरा, तू तसं करू नको. अतिवृष्टी झालेली ती सुद्धा बरी, पण प्यायला उन्हाळ्यात पाणी राहायचं नाही. प्रत्येकाने आपापल्या बांधर लावा, शेतात लावा, दारापुढे लावा, दोन झाडे लावाच ना. हा श्रावण महिना आहे, ह्या श्रावण महिना महादेवातच असतो ना, भोळाजी महादेव असतो. आज या श्रावण महिन्यात नागपंचमी येते, पोळा येतो. पोळ्याचा सण सुद्धा खूप मोठा असतो. शेतकऱ्याचा सण म्हणजे पोळा म्हणजे इतका आनंदाचा असतो. आज शेतकऱ्याचे बैल म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो. आणि मी आता माझ्या बद्दल एक गाणं बोलणार आहे, लक्ष देऊन तुम्ही ऐका. डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, जटाधारी देवाचे नाव सांगा.

चपडींनी झाकली मान, डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, जटाधारी देवाचे नाव सांगा, जटाधारी देवाचे नाव सांगा, अर्धांगी पार्वती गिरिजाना, अर्धांगी पार्वती गिरिजाना, मांडीवरी गणपती दिसतो छान, मांडीवरी गण

शिशुरा वल्लकल नेसले भोळे श्याम, वल्लकल नेसले भोळे श्याम, डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, जटाधारी देवाचे नाव सांगा, जटाधारी देवाचे नाव सांगा.

0: नाम तुका मने मुखी गया राम नाम, डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, जटाधारी देवाचे नाव सांगा। डोक्यावरी चांदोबा आणि गंगा, जटाधारी देवाचे नाव सांगा।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकल्यात अंगणवाडी सेविका प्रयागाबाई काटे यांनी व्यक्त केलेल्या भावना। तुम्हा सर्वांना श्रावण मंगळवार म्हणजेच मंगळागौरीच्या मंगळागौरी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरूप घेण्याची। भरपूर साऱ्या आपण गप्पा मारलेल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आहे आणि मंडळी आपण भेटणार आहोत उद्याच्या सेगमेंटमध्ये, उद्याच्या शोमध्ये ठीक सकाळी 11 वाजता। आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजेच ठीक दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता या शो मध्ये आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला। आणि दिवसभरामध्ये सुद्धा मंडळी आपल्या या कार्यक्रमांची गाण्यांची मेजवानी तुम्हाला मिळतच राहणार आहे, त्याचा आस्वाद घ्या। आणि मंडळी अपडेटेड राहा, स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण स्नेहालय परिवारातील जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या हितचिंतकांचा आज वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालयाच्या प्रत्येक उपक्रमात आपुलकीने सहभागी होत संस्थेसोबत हे सुंदर नातं त्यांनी मनापासून जपलं आहे. आज वाढदिवस आहे सुजाता रामदासी यांचा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. सुजाता ताई, तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असेच फुलत राहोत. प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ मिळो. आरोग्य, समाधान आणि सुख समृद्धी सदैव तुमच्या सोबत राहो. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य असंच कायम राहो आणि स्नेहालय सोबतच हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत राहो. सुजाता ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत जे आपल्या सर्वांनाच आवडत आहे. चल ग सखे पंढरीला हे भक्तिमय गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफ एम वर.

0: सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेह बालाधार हा एक प्रकल्प आहे। तर मंडळी, या प्रकल्पातील यशोगाथा आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता या शोमध्ये। मंडळी, 2 मे 2026 भिंगारमध्ये सेवा प्रेरणा केंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू होता, पण त्यावेळी स्नेहालयाच्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राला एक तातडीचा संदेश मिळाला। जिल्हा रुग्णालयात एक 17 वर्षाची मुलगी 7 महिन्याच्या गर्भावस्थेत दाखल झालेली होती। क्षणाचाही विलंब न करता स्नेह बालाधार प्रकल्पाची टीम अवघ्या 10 मिनिटात रुग्णालयात पोहोचली। रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात ती मुलगी शांत बसली होती, डोळ्यात भीती, चेहऱ्यावर तणाव आणि पुढे काय होणार याची चिंता। प्रेमाच्या नावाखाली फसवणूक झाल्यामुळे तिच्यावर ही वेळ आली होती। ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तिला एकटं सोडलं होतं। अशा वेळी स्नेहालयाची टीम तिच्यासाठी फक्त संस्था नव्हती तर एक आधार, एक विश्वास आणि एक कुटुंब बनली। स्नेह बालाधार प्रकल्पाच्या संघटक पूजा दहातोंडे यांनी तिच्याशी शांतपणे संवाद साधला, तिच्या मनातील भीती समजून घेतली, कुटुंबाला धीर दिला, त्यांना कायदेशीर अधिकार, संरक्षण आणि पुढील प्रक्रिया समजावून सांगितली। यानंतर बाल कल्याण समितीला तत्काळ माहिती देण्यात आली। श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। वैद्यकीय तपासणी कलम 164 अंतर्गत जबाब, पंचनामा अशा प्रत्येक टप्प्यावर स्नेहालयाची टीम तिच्या सोबत सावलीसारखी उभा राहिली। यानंतर त्या मुलीला स्नेहालयाच्या स्नेहाधार प्रकल्पात दाखल करण्यात आलं। आज ती सुरक्षित वातावरणात आहे। तिच्या आरोग्याची आणि आहाराची, वैद्यकीय उपचारांची आणि मानसिक आधाराची विशेष काळजी घेतली जाते। प्रकल्पातील टीम तिच्यासाठी सेवक म्हणून नाही तर घरातील माणसांसारखी उभी आहे। तिला पुन्हा आत्मविश्वासाने जगता यावं, स्वतःच्या आयुष्याकडे नव्या आशेने पाहता यावं, यासाठी सातत्याने समुपदेशन आणि भावनिक आधार दिला जात आहे। तर श्रोते हो, ही फक्त एका मुलीची गोष्ट नाही तर वेळेवर मिळालेल्या संवेदनशील मदतीची, योग्य निर्णय क्षमतेची आणि माणुसकी अजून जिवंत असल्याची प्रेरणादायी यशोगाथा आहे। स्नेह बालाधार प्रकल्प, स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र आणि स्नेहाधार प्रकल्प यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे एका घाबरलेल्या मुलीला न्याय, सुरक्षितता आणि नव्याने जगण्याची आशा मिळाली आहे। शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, दुःख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही। कारण काही माणसं स्वतःचा आनंद बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करत असतात आणि त्यालाच खरी माणुसकी म्हणतात। तर नगरकर, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेह बालाधार प्रकल्पातील यशोगाथा। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
0: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार। अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर। संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच सक्षम प्रकल्पातील पूजा थोरात यांची यशोगाथा. जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचा विषय घडवणाऱ्या पूजा थोरात यांची प्रेरणादायी यशोगाथा. अत्यंत लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पूजाताईंच्या आईने खूप संघर्ष करत कुटुंब सांभाळले. कठीण परिस्थितीतही पूजाताईने 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे नर्स बनून रुग्णसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं. मात्र परिस्थितीमुळे त्यांचा विवाह झाला आणि संसाराची जबाबदारी वाढली. यानंतर पतीच्या गंभीर आजारामुळे आर्थिक आणि मानसिक अडचणी आणखीन वाढल्या. तरीही पूजाताईने हार न मानता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्धार केला. त्यांनी GDA चे प्रशिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेचं काम सुरू केलं. याच काळात त्यांना स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या बेडसाईड नर्सिंग असिस्टंट कोर्सची माहिती मिळाली. कुटुंबाच्या सहकार्याने त्यांनी हा कोर्स पूर्ण केला. संस्थेतील शिस्त, सुरक्षित वातावरण आणि मार्गदर्शकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अंतिम परीक्षेत 100 पैकी 83 गुण मिळवत कोर्स यशस्वी पूर्ण केला आहे. मेहनतीच्या थेंबातूनच यशाची फुले उमलतात आणि संघर्षातूनच आयुष्याला नवी दिशा मिळते. आज पूजाताई खामगाव येथील रुग्णालयामध्ये सेवाभावाने काम करत असून स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभ्या आहेत. त्यांच्या यशामागे आईचा आधार, कुटुंबाचे सहकार्य आणि सक्षम प्रकल्पाचे मार्गदर्शन हे मोठे बळ ठरले आहे. त्यांच्या मते सक्षम प्रकल्प हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून अनेक महिलांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ आहे. स्नेहालय परिवार आणि सक्षम प्रकल्पामार्फत पूजा थोरात यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नगरकर आत्ताच आपण स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील पूजा थोरात यांची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: सर्वेक्षणानंतर भाटेवाडा फाउंडेशनच्या माध्यमातून तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली आणि तिचं शिक्षण अखंड सुरू राहिलं. याच काळात बालभवनने तिच्यातील मेहंदीची आवड ओळखली. उम्मेद प्रोजेक्ट अंतर्गत तिला व्यावसायिक मेहंदीचे प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर स्वतःचे मेहंदी क्लासेस सुरू करण्यासाठी, ऑर्डर स्वीकारण्यासाठी आणि छोटासा व्यवसाय उभारण्यासाठी तिला आवश्यक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यात आलं. त्याचबरोबर तिच्या आईलाही एकल महिला उपक्रमांतर्गत सातत्याने सहकार्य मिळाले. आज साबिया शिक्षणासोबतच मेहंदीचे क्लासेस घेत आहे, विविध कार्यक्रमासाठी मेहंदीचे ऑर्डर स्वीकारते आणि स्वतःच्या मेहनतीने उत्पन्न मिळवते आणि या उत्पन्नातून ती स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे. शिवाय आईलाही घर खर्चासाठी हातभार लावते. नगरकर योग्य वेळी मिळालेला साथ, शिक्षणाची संधी आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकते याचे साबिया हे प्रेरणादायी उदाहरण आहे. आज ती आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी आहे आणि अनेक मुलींसाठी आशेचा, जिद्दीचा आणि स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. तर मंडळी, ही होती साबियाची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी पांडुरंग जाधव, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए,

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपणा सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही अनेक वर्षापासून आपल्या अहिलानगर मध्ये एक सामाजिक कार्य करत आहे. यामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील नैना अरुण शेखर हिची आपण यशोगाथा ऐकणार आहोत. ही ऊर्जा बालभवनची विद्यार्थिनी नैना अरुण शेखर ही अतिशय साध्या आणि हलाकीच्या परिस्थितीत वाढलेली पण प्रचंड जिद्दीची मुलगी. वडील कोणतंही काम करत नाहीत तर आई चार घरची कामं करून संसार चालवते. अशा कठीण परिस्थितीतही नैनाने कधी हार मानली नाही. इयत्ता पहिलीपासून ती बालभवनशी जोडलेली आहे. अभ्यासाबरोबरच प्रत्येक उपक्रमात ती उत्साहाने सहभागी व्हायची. बारावीला असताना इंग्रजी विषयामुळे तिला अडचणी येत होत्या. घरची परिस्थिती क्लास लावण्यास परवानगी देत नव्हती, पण ऊर्जा बालभवनने पुढाकार घेत तिला काळे कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळवून दिला. नैना रोज कॉलेज, क्लास आणि घरची जबाबदारी सांभाळत होती. आईला मदत करण्यासाठी ती घरकामही करायची. कितीही अडचणी आल्या तरी ती म्हणायची, मला पास व्हायचं आहे, हा तिचा निर्धार कायम होता. तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आणि ती बारावी परीक्षेत तिला 48 गुण मिळून उत्तीर्ण झाली. तिच्यासाठी हे फक्त मार्क्स नव्हते तर संघर्षावर मिळालेला विजय होता. आता तिचं स्वप्न आहे पुढं एज्युकेशन पूर्ण करण्याचं आणि या प्रवासात ऊर्जा बालभवन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कष्टाच्या वाटेवरती चाललेली आणि अडचणींना हरवून उभी राहिलेली हिमतीनं घामाच्या थेंबातून उमललं यश सुंदर. नैनाची ही कहाणी ठरली प्रेरणादायी, अफाट सुंदर. नगरकरांनो, आत्ताच आपण नैना अरुण शेखर हिची यशोगाथा ऐकली आहे. ही विद्यार्थिनी ऊर्जा बालभवन येथील आहे. नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरच. आजचे पाहुणे आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे वंशज असलेले इतिहास अभ्यासक श्रीयुत सुमित डेंगळे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजच्या संचित अहमदनगरच्या या शोमध्ये आपले पाहुणे आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीचे रहिवासी श्रीयुत सुमितजी डेंगळे. सुमित इंजिनियर आहे, सुमित पत्रकार आहे आणि शिवाय तो इतिहास अभ्यासकही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या वंशजांपैकी तो आहे. आणि गेली काही वर्ष सरदार त्र्यंबकजी डेंगळेंच्या संदर्भात तो संशोधन करतो आहे, अनेक नव्या गोष्टी त्यानं शोधून काढलेल्या आहेत. सुमित, तुझं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. आपण सुरुवात करूयात तुमच्या गावापासून. निमगाव जाळी हे तसं फार छोटं गाव आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या त्याला फार मोठं महत्त्व आहे. आणि सरदार त्र्यंबकजी डेंगळे ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात फार मोठा उठाव करून लढाई सुरू केली होती, जेव्हा पेशवे शरणंगती पत्करायच्या त्या सगळ्या शेवटचा काळ होता, पेशवाईचा सरता काळ, तर त्यामध्ये ब्रिटिशांना विरोध करणारा, ब्रिटिशांच्या विरोध उभा ठाकणारा, सगळ्या मराठा सरदारांना एकत्र करणारा, आदिवासींची मूठ बांधून त्यांना लढाईसाठी एकत्र घेऊन ज्यांनी पुढाकार घेतला या सगळ्या संघर्षामध्ये, ते सरदारजी त्र्यंबकजी डेंगळे आपल्या निमगाव जाळीचे रहिवासी.
2: खरं तर फार ऐतिहासिक वारसा निमगाव जाळीला लाभला आहे. म्हणजे मी लहानपणापासून ज्या गावात मोठा झालो तिथं अनेक वाडे आहेत, विहिरी, बारवा, मंदिरं, वेस आहे मोठी, गावकुस आहे. आणि त्र्यंबकजी डेंगळेंबद्दल बऱ्याचशा दंतकथा, अख्यायिका आजही तिथं प्रचलित आहेत.
1: हो,
2: तर मला खरं तर लहानपणापणी ते ऐकायचो आणि खूप प्रश्न पडायचे, त्याची हवी तशी कधी उत्तरं मिळायची नाही. मौखिक जेवढी माहिती आहे तेवढीच फक्त. झेप नावाची कादंबरी ही त्र्यंबकजी डेंगळेंवर
1: आहे,
2: पण ती काय मला फार मिळाली नाही कुठं वाचायला. पुण्यात गेल्यावर मी ती झेप वाचली आणि मग मला कळालं की खरंच ही एवढी मोठी व्यक्ती आपल्यात होऊन गेली आहे. आणि मग मी त्यात अभ्यास सुरू केला त्र्यंबकजी डेंगळेंचा, पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणून आहे. आणि एकंदरीत दुसरे बाजीराव पेशवे यांचा काळ, त्र्यंबकजी डेंगळेंचा काळ मी अभ्यासला, खास करून नंतर त्र्यंबकजींचं काय झालं, किती त्यांना यातना सहन कराव्या लागल्या आणि आधी त्यांनी जो संघर्ष केला. म्हणजे झेप ललित आहे, 1814-15 जे त्र्यंबकजींच्या आयुष्यातले प्रसंग ललित रूपाने
1: कादंबरीचं आहे ते.
2: पण ते तो सुरुवातीला पेशवाईत कसे आले आणि शेवट त्यांचा, हे सगळं मी अभ्यासलं. आणि मग बऱ्याच ठिकाणी मी लिहिलं, बोललो, बरेच लेख लिहिले, नियतकालिकांतून ते प्रसिद्ध झाले, बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं, कार्यक्रम. आणि पुण्यतिथीचे त्र्यंबकजीच्या 3-4 वर्ष सलग आम्ही कार्यक्रम ते सगळं करतोय.
1: म्हणजे आपल्या गावात एवढा मोठा माणूस होऊन गेला हे बऱ्याचदा गावकऱ्यांना माहिती पण नसतं, किंवा त्याचं जे निवासस्थान, घर, वाडा, ते जतन करणं, याकडे आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये फारसं गांभीर्याने कधी बघितलं गेलं नव्हतं. पण तुम्ही आता निमगाव जाळीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा स्मृतिदिन असतो त्र्यंबकजींचा, तर त्या निमित्ताने मुलांपर्यंत हे सगळं पोहोचवत आहात आणि त्यांचं स्मारक उभारण्याचं तुमचं सध्या त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या काय काय निमगाव जाळीमध्ये आहे?
2: निमगाव जाळीत त्र्यंबकजी डेंगळ्यांचा वाडा आहे जो बघायला लांबून लांबून लोक येतात. माझ्या मते महाराष्ट्रातला खासगी मालकीचा असणाऱ्या वाड्यांपैकी सर्वाधिक लोक भेटी देत असणाऱ्या वाड्यांपैकी तो एक महाराष्ट्रातला, कारण झेप मराठीतली प्रसिद्ध कादंबरी आणि त्र्यंबकजीवर बऱ्याच जणांनी लिहिलं आहे आतापर्यंत. मराठीशाहीचा सविस्तर इतिहास वाचताना त्र्यंबकजी डेंगळे येतो, म्हणजे अभ्यासकांना तो माहिती आहे आणि त्याच्याप्रती खूप एक आस्था लोकांना आहे की शेवटी इतका संघर्ष करून दुय्यम पात्र इतिहासातलं, इतका तो इतिहासाच्या पडद्याआड राहिला म्हणून खूप लोक दुरून दुरून तो वाडा बघायला येतात. आणि महामार्गालगतच गाव आहे त्याच्यामुळं लोक येतात भेटी द्यायला. बाकी जोंधळे मंडळींचेही दोन तीन वाडे गावामध्ये आहेत. बायाजी नाईक जोंदळे ही त्र्यंबकजीच्या काळात त्याच्या थोडंसं आधी पेशवाईत हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांचे सुद्धा वाडे निमगाव जाळीत आहे, शेजारच्या कोंची गावात आहे. तर जोंदळ्यांचे डेंगळ्यांचे वाडे आहेत, त्र्यंबकजीनी बांधलेल्या दोन तीन बारवा आहेत.
1: बर,
2: गावकूस पूर्ण गावाला म्हणजे तटबंदी तिचे काही अवशेष आहेत, पण गावची वेस दोन बुरुजांची भक्कम दगडी वेस आहे आणि आतमध्ये बरीचशी मंदिर आहेत. काहींचं जुनं स्वरूप अजून सुद्धा टिकून आहे.
1: वाड्यामध्ये काय काय आता बघायला मिळतं?
2: दोन चौकाचा वाडा आहे, मागचा चौक बराचसा पडलाय, पण पुढचा चौक आहे आणि तिथं दोन तीन खोल्या काढून त्र्यंबकजींच्या मुलीकडचे नातवाच्या मुलीकडचे वंशज नाईक जाधव मंडळी राहतात. तसा पुढचा चौक आहे बऱ्यापैकी सुस्थितीत, तो सगळा स्तंभ आणि तुळ्यांचा सगळा सांगाडा आहे. ज्या खोल्यांमध्ये ते राहतात तेवढा पुरता भाग तरी आहे. त्र्यंबकजींचं जुनं देवघर आहे, तिथं त्र्यंबकजींच्या पूजेतले सगळे देव आहेत. शस्त्र त्र्यंबकजींचा एक दानपट्टा वाड्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त एक दोन वस्तू फक्त असतील. मागचा चौक पडलाय, पण ते आपल्याला सगळे भिंत वगैरे म्हणजे एकंदरीत ते रचना कळते.
1: म्हणजे बांधकाम कशा प्रकारचं असावं हे लक्षात येतं. सगळं विटा दिसतात, सुन्याचं काम आहे, किंवा एक विहीर पण मला वाटतं त्या वाड्यामध्ये पाण्यासाठी सोय केलेली आहे. आणि आता स्मारक म्हणून नेमकं काय तुम्ही करणार आहात तिथे?
2: स्मारक म्हणून त्र्यंबकजींचा एक पूर्णाकृती पुतळा उभारणं गावात, खास करून महामार्ग लगतच, कारण महामार्ग वाहता असतो येणारे जाणारे लोक.
1: नगरहून आपण संगमनेरला जाताना डाव्या बाजूला ते गाव आहे.
2: आणि तिथं स्मारक उभारून म्हणजे हायवेलाच तिथं कुठंतरी, आणि वाडा पण जतन करून भविष्यात तिथं कसं संग्रहालय उभारता येईल असं पण नियोजन आहे. वाड्यात त्र्यंबकजींची माहितीचे फलक लावता येतील, सगळा त्यांचा प्रवास. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते, अगदी लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये चर्चा झालेला इंग्रजांशी संघर्ष करणारा पेशव्यांचा कारभारी, पेशव्यांचा दिवाण, हा सगळा प्रवास तिथं मांडता येऊ शकतो. ज्या काही वस्तू आहेत वगैरे त्या त्यांच्या माध्यमातून, छायाचित्रांच्या माध्यमातून
1: नक्कीच करतो.
2: संग्रहालय पण
1: त्र्यंबकजींचं लहानपण या गावामध्ये गेलं आणि नंतर मग ते पुण्याला म्हणजे पेशव्यांच्या पदरी रुजू झाले. लहानपणीचा काळ कसा होता आणि ती गोष्ट काय की बाजीरावांना ते भेटले दुसरे बाजीराव?
2: ही दंतकथा खूप प्रचलित आहे, ती निमगाव जाळीच्या आसपासच्या गावांमध्ये सांगितली जाते. आम्ही लहानपणापासून ती ऐकली आहे. एकदा म्हणजे याला इतके पुरावे नाही आहेत संदर्भात अजून मिळायचे आहेत तसे, पण आम्ही जे ऐकतो ते म्हणजे निमगाव जाळीच्या आसपास कुठेतरी पेशव्यांचा तळ होता, ते स्वारीवर कुठेतरी गेले असताना तिथं मुक्काम होता. तर तेव्हा त्यांना पुण्याला जाताना पालखीबरोबर एक पळणारा मुलगा किंवा एक पत्र पुण्याला पेशव्यांचं पोहोचवायचं होतं, तर ते काम करणारा एक मुलगा कोणतरी अशा एका इसमाच्या ते शोधत होती. आणि त्र्यंबकजी असं गंमत म्हणून तिथं बघायला गेला, पेशवे कसे असतात, काय कसं असतं, आणि मग त्याला ते कळलं. तर तो म्हटलं मी हे काम करील, ते पेशव्यांचे जे कोणी सरदार कोणतरी असतील त्यांना तो म्हटला. तर त्याचा सडपातळ शरीरयष्टी बघून ती लोक म्हटली की याला काय जमणार आहे, पण ठीक आहे, त्याची जिद्द खूप होती. तो म्हटला ठीक आहे मी, तू कर. आणि तो पळत पळत असं म्हणतात तो एका रात्रीतून पुण्यात गेला आणि त्यांनी ते पत्र, गुप्त पत्र तिथं पोहोचवलं. दिल्ली दरवाजावर पेशव्यांना मुजरा करायला तिथं तो हजर. तर पेशव्यांना हे फार म्हटले ते किती वेळात हा मुलगा आला, याला आपल्याकडे ठेवून घ्या काहीतरी कामाला. आणि त्याच्याही घरी फार गरिबी, 18 दारिद्र्य त्र्यंबकजीच्या घरी होतं. हे त्र्यंबकजीचे बंधू कुसाजी डेंगळे यांनी 1824 इंग्रजांना जे पत्र लिहिलंय स्वतःच्या घराण्याची कैफियत मांडणारं, आणि आम्हाला त्र्यंबकजीच्या मुलाला सध्या जहागीर किंवा वर्षासन कमी पडतंय हे सांगणारं पत्र, त्याच्यात तो सगळा प्रवास आहे.
1: बरोबर,
2: म्हणजे आम्ही किती गरिबीतून मोठं झालं ही दंतकथा नाहीये, ही ऐकिवच आहे. पण फार गरिबीतून मग ते तिथं गेले आणि सुरुवातीला पेशव्यांचे सेवक किंवा हुजऱ्या म्हणून ते गेले आणि स्वतःच्या कर्तृत्वानं पुढे
1: त्यांनी विश्वास संपादन केला.
2: विश्वास संपादन
1: आणि खूप महत्वाच्या जबाबदाऱ्यानंतर पेशव्यांनी त्यांच्यावर सोपवल्या. एकनिष्ठ होतेस, पण फार चांगली संधी अगदी अल्प काळामध्ये त्र्यंबकजींना मिळाली. कुठली कुठली महत्वाची कामं त्यांच्या काळामध्ये झाली?
2: त्र्यंबकजी आधी पेशव्यांची म्हणजे बारीक सारीक कामं सगळी करत होते. ग्रँड ऑफच्या हिस्ट्री ऑफ मराठामध्ये त्यांनी लिहिलंय की त्र्यंबकजीची सुरुवात, तो म्हणतो की त्र्यंबकजी हा सुरुवातीला हेर किंवा जासूद होता असं त्यांनी नमूद केले, त्यामुळे पहिल्यांदा त्र्यंबकजी ते असावेत. त्याच्यानंतर मोठं काम त्र्यंबकजीला दिलेलं हे साताऱ्याच्या छत्रपतींवर देखरेख ठेवण्याचं काम, साताऱ्याकडचा कारभार बघण्याचं काम, हे 1808 सुमारास दिलं गेलेलं असावं. त्याच्या आधीचेही बरीच पत्र सापडतात. त्र्यंबकजी डेंगळे खिजमतगार असं म्हणून एक छोटी मोठी कामं, पुण्या शनिवार वाड्यातली, शुक्रवार पेठेतल्या वाड्यातली, तिथली जेवणाची व्यवस्था बघणं, दिव्यांची व्यवस्था बघणं, अशी छोटी मोठी कामं. पण सातारा छत्रपतींची, तिथलं सगळा कारभार बघणं, प्रतापसिंह छत्रपतींजवळचा किंवा त्याच्या पूर्वी त्यांचे वडील दुसरे शाहू महाराज, हे त्र्यंबकजीला दिलेलं मोठं काम. आणि हळूहळू त्र्यंबकजी कर्नाटकचे सुभेदार झाले. 1813 कर्नाटकचे ते सुभेदार होते. त्यानंतर पेशव्यांचा तोफखाना जो होता बांबुर्ड्याला, म्हणजे आजचं शिवाजीनगर, तोही त्र्यंबकजीनं तिथं त्याचा अंमलदार म्हणून नेमलं. आणि 1811 त्र्यंबकजी कुठेतरी आपल्याला सरदार वगैरे दिसतो, त्याच्या पदरी फौज होती. पेंढाऱ्यांच्या भरपूर स्वाऱ्या त्या काळात महाराष्ट्रात झाल्या, नगर नाशिक जिल्ह्यात प्रामुख्यानं. त्याचं पारिपत्य करण्यासाठी त्र्यंबकजी फौज घेऊन गेले, म्हणजे त्यांच्या पदरी तेव्हा फौज होती. 1811 एक पत्र आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पदरची सगळी मुत्सद्दी किंवा सरदार मंडळी, ती दसऱ्याच्या निमित्तानं 1811 एका उत्सवात पेशव्यांना सोन्याच्या मोहरा, तर तिथं त्र्यंबकजीनी 5 मोहरा पेशव्यांना दिल्या. आणि म्हणजे त्याची एक सरदार म्हणून तो 1811 पासून आपल्याला त्र्यंबकजी जास्त सक्रिय दिसतो पेशवे.
1: साधारण 1803 मध्ये नगरमध्ये लढाई झाली मराठा आणि इंग्रज. दौलतराव शिंदे इथे होते, नगरचा किल्ला त्यांच्याकडे होता. आणि तिथून खरं म्हणजे शेवटचा काळ पेशव्याचा सुरू झाला. आणि मग ज्यांच्या लक्षात आलं की इंग्रजांचा हा फार मोठा धोका आहे आणि अशा वेळी ठामपणे त्यांना विरोध करणं, ब्रिटिशांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणं हे धारिष्ट्याचं होतं, ते काम त्र्यंबकजींनी केलेलं दिसतंय. आणि मग ब्रिटिशांनी हाच आपला खरा म्हणजे अडथळा आहे आपल्याला सत्ता मिळवण्यात हे ओळखलं आणि मग त्यांच्या विरोधात त्यांच्या कारवाया सुरू झाल्या. एका खुनाच्या प्रकरणामध्ये मला वाटतं अडकवलं गेलं, ते काय होतं?
2: त्र्यंबकजींचं खरं तर प्रस्थ पेशवाईत वाढलं होतं 1811 नंतर, ते फार नंतर आले. आणि शेवटी येऊन सुद्धा त्यांनी, म्हणजे घोस सरदेसाई नावाचे इतिहासकार आहेत, ते म्हणतात की 1802 वसईचा तह जो झाला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये, तर दुसऱ्या बाजीरावांचं आणि त्याच्या सरदारांचं इंग्रजांशी संधान ठेवून व्यवस्थित चाललेलं होतं. पण त्र्यंबकजींनी भरीस घातलं हे सरदेसाईंचे शब्द आहे. त्र्यंबकजी म्हणाले की आपण परत पाहिल्यासारखी पेशवाई मराठेशाही आपण हे करू शकतो, आपलं सार्वभौमत्व आपण पुन्हा मिळवू शकतो. आणि मग पेशव्यांनी प्रयत्न सुरू केले 1811 नंतर. 1813-14 मध्ये त्र्यंबकजींच्या हालचाली फारच वाढायला लागल्या. लष्कर भरती करणं, किल्ल्यांची डागडुजी करणं, त्याचप्रमाणे अनेक महत्वाच्या मंडळींच्या नियुक्त्या करणं, जास्तीत जास्त महसुलासाठी काय काय प्रयत्न करता येईल उद्या लढाई झाली तर, तोफांचं नवीन युनिट भांबोर्ड्याला सुरू करणं, हे इंग्रजांना म्हणजे तो फार मोठा अडथळा होता. आणि एल्फिस्टननं गव्हर्नर जनरलला लिहिलेल्या पत्रांमध्ये तसं म्हटलंय, एका पत्रात तर म्हटलंय की दुसऱ्या बाजीरावांची भीती नाही, त्र्यंबकजी डेंगळेंची भीती आहे. आणि मग 1815 ज्या खुणात त्र्यंबकजींना आयुष्यातला त्यांच्या फार मोठा ट्विस्ट म्हणता येईल असा तो होता. गंगाधर शास्त्री पटवर्धन नावाचे गायकवाडांचे, बडोद्याच्या गायकवाडांचे एक वकील होते, ते पुण्याला आलेले होते. आणि पेशव्यांची आणि गायकवाडांची काही आर्थिक देणीघेणी होती, त्याच्यासाठी ते इकडे आले होते. तर ती सगळी होत होती. मीन व्हाईल त्र्यंबकजी शास्त्र्यांशी जास्त संधान जुळवण्याचा प्रयत्न करत होता, कारण शास्त्री त्या काळात फार बुद्धिमान हुशार, इंग्रजीवर आणि अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला, त्याला इंग्रजांची सगळी धोरणं माहिती असलेला माणूस होता. त्याला जवळ करून त्याला पेशव्यांचा कारभारी नेमणं, आपलं पद त्याला देणं आणि त्याचा वापर करून घेणं याचा त्र्यंबकजी प्रयत्न करत होता. अशातच 1815 जुलैमध्ये पंढरपूरला तो खून,
1: शास्त्र्यांचा
2: खून झाला. खरं तर त्याच्या मागे बरीचशी कारणं काय, पण त्यावेळेस आयक्यू माहितीनुसार एल्फिस्टनी जी चौकशी सुरू केली, त्र्यंबकजी डेंगळ्यांवर ते आरोप करण्यात आले आणि त्र्यंबकजींना त्याच्यात गोवलं गेलं. त्याच्यानंतर त्र्यंबकजींना अटक करण्यासाठी पेशव्यांकडे तगादा लावला, मग त्यांना साताऱ्याजवळ वसंतगडावर ठेवलं, नंतर ठाण्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवलं. पण त्याचा एकही पुरावा एल्फिस्टन, त्याच्यानंतर इंग्रजांची सत्ता आली ना, पण त्या सत्तेत सुद्धा एकही ठोस पुरावा एल्फिस्टन किंवा इंग्रज आणू शकले नाही. आणि आजपर्यंत तो खून गुढ आणि अनाकलनीयच आहे.
1: आणि त्या प्रकरणामध्ये त्र्यंबकजींनी सुटका करून घेतली ठाण्याच्या तुरुंगातून आणि पुन्हा त्यांनी बंड उभारण्याचं जे त्यांचं खरं ब्रिटिशांच्या विरोधात संघर्षाचं पुढचं जे त्यांचं महत्वाचं पर्व होतं ते पुन्हा सुरू झालं. आणि मग मला वाटतं आदिवासी भागामध्ये आपल्याकडे पण
2: अगदी
1: अकोले असेल, संगमनेर असेल, बागलाण किंवा ठाणे नाशिकचा भाग असेल, तर आदिवासींना खऱ्या अर्थानं त्यांचं स्फुलिंग जागवण्याचं काम त्र्यंबकजींनी केल्याचं दिसतं.
2: त्र्यंबकजी ठाण्यातून जेव्हा पळाले 12 सप्टेंबर 1816, खरं तर त्याच्याबद्दल सांगायला पाहिजे की ती जी त्यांनी ठाण्याच्या तुरुंगातून जे पलायन केलं फार फार महत्वाची घटना होती ती, कारण त्यावेळेस तिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आग्र्याहून पलायन केलं तिचं रूप देण्यात आलं होतं. त्यावेळेस लोक त्याच्याशी ती तुलना करायची. हे ग्रँड ऑफ हिस्ट्री ऑफ मराठा खंड 3 मध्ये लिहिलंय की लोक आता त्र्यंबकजीला तर प्रसिद्धी खूपच वाढली महाराष्ट्रात, ठिकठिकाणी त्याची चर्चा आहे, कारभारी असतानाही नसेल इतकी प्रसिद्धी त्याला वाढली आहे. फार मोठा कट येतो फार, पण त्याच्या त्या कथा वगैरे त्या फार भयानक रोमांचक आणि भन्नाट आहेत त्या सगळ्या कथा. त्र्यंबकजींनी ते पलायन जे केलं ते, त्यानंतर ते म्हणजे संगमनेर नाशिक भागात ते आले, त्याच्यानंतर खानदेशात गेले. खानदेशात जी भिल्ल होते त्यांना त्यांनी संघटित केलं आणि त्यांचे 2 पुतणे त्यांच्या बरोबर होते, गोदाजी डेंगळे, महिपतराव डेंगळे. त्यानंतर ते शंभू महादेवाच्या डोंगर रांगांत मध्ये गेले, म्हणजे साताऱ्याजवळचा जो भाग आहे, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर पर्यंतचा, तिथं रामोशी मातंग समाजाला संघटित केलं. खानदेशात 5,000 आणि इकडे पण 5,000, 10,000 फौज त्रिंबकजींनी त्या कमी काळामध्ये उभी केली. खरं तर अप्रत्यक्ष पेशव्यांची मदत होती, पेशवे गुप्त रूपानं त्रिंबकजींना मदत करायचे, एवढ्या याच्याशिवाय ते काही शक्य नव्हतं. आणि खूप त्रिंबकजी बरोबरची 12 निवडक साथीदारांची नावं आपल्याकडे आहेत, पण खूप मोठा मोठी मंडळी आणि खूप मोठं नेटवर्क त्रिंबकजींनी त्या काळात उभं केलं होतं. इंग्रजांनी पेशव्यांना म्हटलं की त्रिंबकजींना तुम्ही पकडून द्या, हे तुमचंच आहे. तर पेशव्यांनी रायगड, सिंहगड, पुरंदर, त्र्यंबकगड हे 4 किल्ले त्रिंबकजीसाठी ओलीस ठेवले. आणि त्र्यंबकजींना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी आणि पेशव्यांनी एक फतवा काढला, त्याच्यानुसार 2,00,000 रुपये
1: तेव्हाचे, 2,00,000 तेव्हाचे, अरे वा, म्हणजे 200 वर्षापूर्वीचे 2,00,000, म्हणजे आज
2: त्र्यंबकजींना पकडून देणाऱ्या 2,00,000 रुपये आणि 1,000 चाहूर जमीन इतकं इनाम. आणि बाकीच्या साथीदारांना पण, म्हणजे मला आकडे आठवत नाही, पण बाकीच्या साथीदारांना पकडून द्यायलाही भरघोस इनाम होती. वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांगरे, उमाजी नाईक यांना माझ्या मते जी रक्कम होती त्याच्यापेक्षा ही रक्कम फारच
1: मोठी होती,
2: फार. आणि त्यावेळेस त्र्यंबकजीचं तो खरं माझ्या मते त्या कार्याची नाही दखल घेतली जात. 1816-17 ते महाराष्ट्रातले तसे पहिले उठाव आदिवासी जनजातींचं संघटन आहे. कुठलंही आपण मराठ्यांच्या इतिहासातलं कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं त्याच्यात लिहिलेलं आहे की ही हे उठाव हे भारतात, मी तर म्हणेल ते भारतात पहिले वहिले.
1: आपण नेहमी 1857 पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हणतो, पण त्याच्या आधी

0: वगैरे, त्र्यंबकजींच्या त्या बातम्या यायच्या की हा
1: बरोबर
0: ईस्ट इंडिया कंपनीला विरोध करणारा पश्चिम भारतातला एक चीफ ऑफ पेशवा,
1: बरोबर,
0: पेशव्यांचा सरदार.
1: आणि त्र्यंबकजी दुसऱ्यांदा कधी पकडले गेले? सुनारच्या तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं.
0: त्याच्यानंतर इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध होणार हे उघड उघड होतं. पावसाळा संपला आणि पेशव्यांनी युद्ध सुरू केलं. मोठ्या फौजिणीशी त्र्यंबकजी खडकीच्या लढाईनंतर मिळाले. तिसरं आंग्ल मराठा युद्ध आपण ज्याला म्हणतो 1817-18, आणि ठिकठिकाणी लढाया झाल्यात. विकेंद्री स्वरूपाचा तो संघर्ष होता. खडकी, यरवाडा, कोरेगाव, आष्टी. शेवटच्या आष्टीच्या लढाईत पेशव्यांना हार पत्करावी लागली. सेनापती बापू गोखले मारले गेले. त्याच्यानंतर एल्फिस्टन साताऱ्याला आला. एल्फिस्टननं एक फतवा काढला की आत्ताच जर सगळे सरदार जहागीरदारांना त्यांनी आवाहन केलं की आत्ताच तुम्ही आमच्याकडे याल तर तुमचे सरंजाम आम्ही पुढं कंटिन्यू करू. सगळी मंडळी अक्षरशः पेशव्यांना सोडून जायला लागली. आष्टीच्या लढाईपासून जी घरघर सुरू झाली, पेशवे कोपरगावला आले कारण होळकरांची मदत मिळेल म्हणून, तीही नाही मिळाली. त्यांच्याशी महितपूरला वेगळं युद्ध. इंग्रजांनी कोणत्याच मराठा सरदारांना एकत्र येऊ
1: दिलं नाही.
0: पण रामदीन नावाचा सरदार कोपरगावला मिळाला. एक छोटी लढाई कोपरगावची सुद्धा आहे बरं का. त्यानंतर पेशवे वराडात गेले म्हणजे विदर्भात. आप्पासाहेब भोसलेंची मदत मिळेल का? पण तेही तिथं सीताबर्डीच्या किल्ल्यावर बंदिस्त झाल्यामुळे त्याही शक्यता दुसर मावळल्या. पण इकडे सगळी सरदार जहागीरदार मंडळी हळूहळू पेशव्यांची साथ सोडली. त्र्यंबकजी डेंगळे हे शेवटपर्यंत म्हणजे धुळकोट जिथं 3 जून 1818 जनरल मालकम सोबत त्या सगळ्या शरणागतीच्या वाटाघाटी झाल्या, शेवटपर्यंत सोबत असणारा माणूस म्हणजे त्र्यंबकजी डेंगळे. सरदार पुरंदरे आणि विंचुरकर पण होते. पेशव्यांच्या आज्ञेनं ती मंडळी परत आली. त्यांचेही सरंजाम वाचले. पण त्र्यंबकजीचे अक्षरशः हाल झाले. त्यानंतर त्र्यंबकजी पळाले. पेशव्यांना त्यानंतर बिठूरला पाठवण्यात आलं. कानपूरजवळ जी बिठूर आहे त्यांना सालिना 8 लाख रुपये पेन्शनवर तिथं पाठवण्यात आलं. इकडं सगळ्या सरदार जहागीरदारांचं व्यवस्थित झालं. त्र्यंबकजी फिरत होते मालेगाव वगैरे सगळ्या भागात. त्यांच्या सासूरवाडीला ते पकडले गेले. आहिरगाव म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यात, निफाड तालुक्यात. तिथं त्यांना पकडलं गेलं 29 जून 1818 इंग्रजांनी. त्याही बऱ्याच कहाण्या आहेत. त्या आहिरगावामध्ये गेलं तर अगदी लहान मुलापासून सगळीजण ते कसं पकडलं, ते इंग्रज फौज आली, त्र्यंबकजी कसे लप, त्यांच्या बायका तिथे होत्या, ते सगळं जण सांगतात. तर ती तेव्हाची कैद झाली. त्याच्यानंतर त्यांना चांदवडच्या किल्ल्यात आणलं गेलं. थोडे दिवस चांदवडला ठेवलं गेलं आणि नंतर नगरला आणलं गेलं. नगरच्या किल्ल्यातही त्र्यंबकजी होते.
1: सरण कुठला काळ होता तो?
0: 1818 जुलै महिना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर.
1: बरोबर.
0: नगरच्या किल्ल्यात त्र्यंबकजी असताना पॉटिंजर नावाचा जो एल्फिस्टनचा
1: पहिला कलेक्टर
0: सहाय्यक, नंतर तो कलेक्टर झाला. नगर, पुणे आणि खान्देश असे 3 जिल्हे. त्यातला नगरचा पॉटिंजर हेनरी पॉटिंजर आणि तो एल्फिस्टनचा आधी रेसिडेंसी सहाय्यकच होता तो. त्याचं आणि त्र्यंबकजींचंही बोलणं झालं. पॉटिंजरने एक चूक केली की तो त्र्यंबकजीला आधी, त्र्यंबकजी फरार होते, तर तो म्हटला की तू आत्ता जर आलास आमच्याकडे तर आम्ही तुला जीवदान देऊ. पण एल्फिस्टन म्हणे असं काही आपल्याला करता येणार नाही, तू कसं सांगितलं. मग त्र्यंबकजी नंतर नगरच्या किल्ल्यात कैदेत असताना त्यांची आणि एल्फिस्टनची सुद्धा भेट झालेली आहे.
1: बरोबर.
0: नगरला झालेली आहे भेट. नगरच्या किल्ल्यात त्र्यंबकजी होते पॉटिंजर, आणि तिथं तो त्र्यंबकजी डेंगळे फक्त एवढंच म्हटले एल्फिस्टनला की ठीक आहे सगळं संपलंय आता, पण मी जे केलं ते पेशव्यांच्या आज्ञेनं म्हणून केलंय मी. भविष्यात मला काय करायचं ते करा, पण मी सगळं माणूस कुणासाठी सगळं करतो, मुलाबाळांसाठी. तर माझ्या मुलाबाळांचे भविष्यात हाल होऊ देऊ नका. हे सगळं एल्फिस्टन हे नगरला झालंय.
1: आणि नगरमधून मग त्यांना पुन्हा
0: ठाण्याला आणण्यात आलं. परत ठाण्यात ठेवलं गेलं त्यांना.
1: बरोबर.
0: 4-6 महिने ते ठाण्यात होते. त्यांची सुटका करण्याची काही कारस्थानं परत इंग्रजांच्या कानावर यायला लागली. मग एल्फिस्टननं गव्हर्नर जनरलला ते सगळं सांगितलं. गव्हर्नर जनरल म्हटलं यार तुम्ही त्यांना कलकत्त्याला आणा, आपण कुठेतरी उत्तरेत त्यांना ठेवू. मग ठाण्यातून मुंबईला आणलं आणि मुंबईहून बोटीनं कलकत्त्याला नेलं.
1: बरं.
0: कलकत्त्याला ते काही दिवस मुक्कामी होते आणि मग ते ठिकाण ठरलं ते म्हणजे काशीजवळ 25 किलोमीटर एक चुनार नावाचं किल्ला आहे.
1: हो.
0: उत्तर प्रदेशात. तिथं त्यांना ठेवलं. मग 10-11 वर्ष ते तिथं कैदेच होते आणि नंतर त्यांचा तिथं मृत्यू झाला.
1: बाकीच्यांवर थोडीशी दयामाया दाखवली जात होती त्या ब्रिटिशांच्या काळात, पण त्र्यंबकजींच्या बाबतीत अजिबात कुठलाच त्यांच्या बाजूने कुठला निर्णय घेतला नाही.
0: हे
1: कठोर शिक्षा त्यांना दिली गेली आणि त्यांची इच्छा होती शेवटच्या काळामध्ये की काशी जवळ आहे, निदान माझं शेवटचं काही काळ आयुष्य तिथे व्यतीत व्हावं, पण तेही मान्य केलं गेलं
0: नाही. मान्य केलं.
1: त्र्यंबकजींचं एक चित्र प्रकाशित आहे. आपण संगमनेरचेच प्राध्यापक विठ्ठल शेवाळ्यांच्या उज्ज्वल उद्यासाठी नावाचा विशेषांक त्यांनी काढला त्याच्यावर आहे. त्र्यंबकजी कसे दिसतात हे पण मोठं ब्रिटिशांनी कुठेतरी लिहून ठेवले ना. त्यांची भेट झाली चुनारच्या तुरुंगामध्ये.
0: चुनारच्या किल्ल्यात असताना 1824 एक इंग्रज बिशप होता कलकत्त्याच्या चर्चचा मुख्य, तो बिशप रेजिनाल्ड हेबर म्हणून. त्यांनी भारत भ्रमंती केली 1800

0: 24 ते 26 दरम्यान, तर तेव्हा तो 24 चुनारला आला होता. तर त्रिंबकजीची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी त्याच्या डायरीत सगळं लिहून ठेवलंय. नंतर त्याची डायरी त्याची बायको अमेलियानं ती प्रकाशित केली, त्याचं प्रवासवृत्त ते प्रकाशित आहे. त्याच्यातला मी तो भाग मिळवला आणि त्याचं मराठी भाषांतर करून त्याच्यावर एक लेख लिहिला होता. म्हणतो की त्रिंबकजी फार चिडचिडा असा काळा सावळा बुटका असा व्यक्ती आहे आणि त्याचा आणि बिशपचं संवाद पण बरासा झाला. त्रिंबकजीचं तो म्हणतो की त्याला आता तीन चारच गोष्टी फक्त करायला आहेत. एक तर बागकाम, तिथं थोडंफार बागकाम, दुसरं म्हणजे देवपूजा, त्याचा जास्त वेळ हा देवपूजेत जातो, आणि तिसरं म्हणजे इंग्रजांनी जे त्याच्यावर पहारेकरी नोकर ठेवलेत त्या नोकरांशी गप्पा मारणं. तीनच फक्त आता त्याचं आयुष्य फार उदास निरस कंटाळवानं फार झालेलं आहे त्रिंबकजीचं. त्रिंबकजीच्या तोंडचं एक वाक्य तो हेबरला सांगतो, ते म्हणजे एल्फिन्स्टन हा माझा सर्वात जवळचा मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहे. त्रिंबकजीच्या तोंडचं वाक्य. शत्रू का? तर राजकीय शत्रू नाही, विरोधक म्हटलं पाहिजे. शत्रू नाही, राजकीय विरोधक. आणि मित्र का? तर एल्फिन्स्टननी नंतर त्रिंबकजीच्या मुलांना वगैरे गणपतरावला क्लास 3 सरदार म्हणून त्याला काही एक पेन्शन दिली होती. जहागिरीतली जी निगोज निमगाव सारखी गावं ही मुक्त केली एल्फिन्स्टननी नंतर, की जाऊ दे. एल्फिन्स्टनच्याही गव्हर्नर जनरलला नंतरची जी पत्र आहेत 1818 नंतरची, की तो म्हणतो की हे केलं तर हे पेशव्यांनी सगळं केलंय आणि तो खुनाकडेही आपल्या खुनाचेही आपल्याकडे पुरावे नाही आहेत.
1: बरोबर.
0: तर ह्या माणसाला तर पेशव्यांना आपण तिकडे एवढी पेन्शन तिकडे पाठवलं तर ह्यांना तुरुंगवासात आपण ठेवूयात, असे फाशी बिशी नाही, नाही तर महाराष्ट्रात चर्चा होती त्रिंबकजींना फाशी देणार. पण नंतर एल्फिन्स्टननी जे
1: एल्फिन्स्टन बहुतेक निमगाव जळीला पण येऊन वाडा बघून गेल्याचा उल्लेख कुठेतरी आहे. बरोबर. आणि मग सर वय काय होतं त्रिंबकजींचं शेवटचं, म्हणजे चुनारच्या
0: ते सांगता येणार नाही कारण त्रिंबकजींची जन्मदिनांकच आपल्याकडे नाहीये. साधारणतः 50-60 असं असलं पाहिजे.
1: बरोबर. तू त्या चुनारच्या किल्ल्याला पण भेट दिलेलीस, कधी साधारण गेला होतास, काय काय तिथे?
0: मी 2019 एप्रिल मध्ये गेलो होतो चुनारला. आम्ही सगळे घरचे वगैरे होतो आणि काशी प्रयागराज आम्ही सगळं अशी उत्तर भारताचा असा दौरा म्हणूनच तिकडे गेलो होतो चुनारला. त्या किल्ल्याला तसा फार जुना इतिहास आहे पण त्या किल्ल्याचा उपयोग इंग्रजांकडे किल्ला आल्यानंतर त्यांनी राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला. तर ते राज्य कारागृह किल्ल्याच्या वर आहे, सर्वात वर
1: अजूनही आहे.
0: हो, अजूनही आहे. आणि मग मी ते बघितलं पण त्रिंबकजींना कुठं ठेवलं, ते ठिकाण कसं शोधायचं, तर ते हेबरच्या डायरीतलाच जो भाग आहे आणि हेबरनं त्या ठिकाणाचं वर्णन केलंय, तीन जाळीदार खिडक्या अशा आहेत, बाकीचा मागचा भाग नदीकडे उघडतो कोपऱ्यात आणि सर्वात उंचावर आणि काहीसं वेगळं त्रिंबकजीसाठीचं ते अपार्टमेंट असं बांधलंय. तर मी ते सगळं त्या हिशोबानी बरोबर तिथं जाऊन आणि ते ठिकाण मला सापडलं. तो किल्ला मिलिटरीकडे असल्यामुळे तो जतन राहिला आणि तेच ठिकाण बरोबर जसं हेबरनी वर्णन केलंय तीच कोठडी मला तिथे सापडली. पुण्यातले ज्येष्ठ इतिहास संशोधक उदय कुलकर्णी यांच्याशीही मी चर्चा केली.
1: बरोबर.
0: आणि ते ठिकाण ते
1: पण एका पुस्तकात प्रकरण लिहिलंय.
0: हो, त्यांनी आपलं इंडिया ऑफिस जे आहे ब्रिटिश लायब्ररी त्याला आता म्हणतात, तिथून बऱ्याच अस्सल कागदपत्रांतून त्रिंबकजींच्या अभ्यास, खास करून शेवटाचा अभ्यास, त्रिंबकजींचं शेवट त्यातला तो बराच अभ्यास त्यांनी.
1: ठाण्याच्या तुरुंगात किंवा सुनारच्या किल्ल्यामध्ये काही नोंदी आहेत का पण त्रिंबकजीं विषयीच्या, ज्या काळात ठेवलं गेलं होतं?
0: ठाण्याच्या तुरुंगात आहे. ठाण्याला मी भेट दिली होती मागच्या वर्षी डिसेंबरला, मी आणि शेवाळे सरांनी. ठाण्याच्या तुरुंगात अशा नोंदी नाही पण सांगतात, त्रिंबकजींनी ज्या बुरुजावरून उडी मारली तो बुरुज तिथं दाखवला जातो.
1: बरोबर.
0: तिथले जेलर वगैरे प्रत्येक जण सांगतात की आम्ही इथं ड्युटीला आल्याला आम्ही आम्हाला सांगितलं जातं की या बुरुजावरून पेशव्यांच्या त्रिंबकजी डेंगळे या सरदारांनी उडी मारली. हल्ली त्रिंबकजी डेंगळ्यांचा एक चांगला फोटो हा तुरुंग प्रशासनानं
1: लावलेला आहे. अरे वा वा, ते फार छान. खरं म्हणजे स्वातंत्र्यासाठी ही मंडळी लढली
0: अगदी,
1: पण आपण 75 वर्ष साजरी केली अमृत महोत्सव आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा, पण या मंडळींचा फार मोठा उल्लेख देश पातळीवर व्हायला जो पाहिजे होता तसा तो झालेला दिसत नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे.
0: अगदी.
1: डॉक्टर सुमन वैद्य यांचं एक पुस्तक दुसऱ्या बाजीरावांवर आहे, त्यात पण काही उल्लेख आहेत का?
0: हो आहे. डॉक्टर सुमन वैद्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं त्यांच्या काळाचं एक वेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन केलं आणि त्यांचा नागपूरच्या होत्या, त्या नागपूर विद्यापीठातून त्यांनी PhD केली आणि ते PhD प्रबंध पुस्तक रूपानं प्रकाशित केला. ते महत्वाचं आहे खरं तर. पेशवा बाजीराव सेकंड अँड डाऊनफॉल ऑफ दी मराठा पॉवर असं ते पुस्तक आहे, की आपण ज्या दुसऱ्या बाजीरावांना नावं ठेवतो आणि दुसऱ्या बाजीरावांची आपल्या पुढे उभी केलेली प्रतिमा ही इंग्रजांनी उभी केलेली आहे. आपला इतिहास इंग्रजांनी ग्रँडफ पासून तर नंतरच्या काळात इंग्रजांनी किंवा इंग्रज सरकारमध्ये नोकरीला असलेल्या मराठी माणसांनी इतिहास लिहिलाय. त्याच्यामुळे आता इंग्रज दुसरे बाजीराव त्यांचे प्रतिस्पर्धी, मग ते शत्रूचा कुणी इतिहास असं हे करत नाही. आणि दुसऱ्या बाजीरावांनी खरंच उशिरा होईना त्यांना जाग आली. 1811 नंतर जे प्रयत्न त्यांनी केले होते गड किल्ल्यांच्या डागडुजा कशासाठी करायच्या, की वेळेला आपल्याला तिथं सगळं त्यांचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीत करता येऊ शकतो. गड किल्ल्यांच्या सहाय्यानं आपलं राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. गड किल्ल्यांच्या डागडुजा, नव्या नव्या माणसांच्या नियुक्त्या, त्रिंबकजीच्या काळात कर्तृत्व पाहून मंडळी, घराणेशाही, वंश परंपरागत जी सक्रिय नव्हती, हुशार नव्हती, दूर केली. तो ठपका एक ठेवला जातो दुसऱ्या बाजीरावांनी. प्रस्थापितांना त्यांनी दणका दिला वगैरे वगैरे. आणि महसूल वाढवला, जमीन महसुलाचे मक्ते, मक्त्यानं बरीच सरकारातली जमीन, आज जसं आपण सरकार प्रायव्हेटायझेशन करतं ते त्यांनी केलं, बराचसा महसूल प्राप्त झाला. 1814 पेशव्यांची तिजोरी, जी मधल्या काळामध्ये पेशव्यांची तिजोरी पूर्ण म्हणजे ते शिंद्यांच्या वाटाघाटी, होळकरांचं आक्रमण, पेंढाऱ्यांच्या स्वाऱ्या, सतत पडणारे दुष्काळ, फार दुबळी झाली होती. 1814 5 कोटी पेशव्यांची तिजोरी शिल्लक होती. हे सगळं धोरणात्मक सगळं 1811 नंतर सुरू केलं दुसऱ्या बाजीरावांनी. त्रिंबकजींसारखी लोक, त्रिंबकजींचा मोलाचा सहभाग होता. तर हे त्या काळाचं नवीन मूल्यमापन हे डॉक्टर सुमन वैद्य यांनी केलंय. आणि तो जो थर्ड अँग्लो मराठा वॉर, तिसरा अँग्लो मराठा युद्ध, भारतातला फार मोठा इंग्रजांविरुद्धचा संघर्ष, त्याचे नायक दुसरे बाजीरावच आहेत, आपल्याला मान्य करायला लागणार.
1: दुसऱ्या बाजीरावांबद्दलही फार चांगलं बोललं जात नव्हतं, पण हा इतिहास जसा आता समोर येतोय तसं खरी प्रतिमा किंवा त्यांनी केलेलं काम नेमकं काय होतं हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय. सुमित, खरं म्हणजे तू इंजिनियर आहेस, पण इतिहासाची ही सगळी आवड कधी तुला लागली, काय निमित्त घडलं होतं?
0: मी इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या वर्षी 2018 वगैरे साली मी MIT होतो इंजिनिअरिंगला पुण्याला. पुण्यात फिरताना डेंगळे पूल जो आहे त्रिंबकजींच्या नावाने, डेंगळे पूल म्हणजे त्यांनीच तो बांधलाय 1818 काळात. कधीतरी पेशवाई संपली, इंग्रज आले, तरी लोक त्याला डेंगळींनी बांधला म्हणून डेंगळे पूल म्हणत होते. तर बाजूला शिवाजी पूल, राजाराम पूल, संभाजी पूल, याला पॅरल डेंगळे पूल तिथं पुण्यामध्ये आहे. मग तिथून येता जाताना फार छाती गर्वानं फुगायची. आणि माझे मित्र MPSC UPSC करणारे, ते त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ना मला दाखवायचे, हे बघ त्रिंबकजी डेंगळेंचं नाव आहे बरं का, त्रिंबकजी डेंगळेंनी पहिले उठाव केले, गोदाजी डेंगळे, महिपतराव डेंगळे, त्यांचे दोन पुतणे खानदेशात नेतृत्व करत होते. मी म्हटलं इथं त्रिंबकजीच आपल्याला माहित नाही, तर हे गोदाजी, हे महिपा कोण आहेत, हे आपल्या घराण्यातले असणारे, हे फार म्हटलं खोल असणारे, आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि गावातून ऐकलेल्या खरं तर दंतकथा अख्ख्या होत्याच लहानपणापासून ऐकलेल्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं, फक्त मौखिक माहिती, कसलाही आधार नसलेली, वाडवडिलांनी फक्त सांगितलंय, अतिशयोक्ती आणि अतिरंजकपणा फार होता त्याच्यात, वस्तुनिष्ठता काही नाही. पण झेप कादंबरी आहे त्रिंबकजी डेंगळेंवर, एक दिवस ती विकत घेतली, ती वाचली, तिथून खरा प्रवास माझा सुरू झाला. पण झेप वाचतानाही लक्षात आलं की सगळा मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे, मग तोही सविस्तर वाचायला सुरुवात केली. इतिहासाची काय साधना असतात, त्या साधनांची माहिती झाली. आणि मग बरंच खोलवर जाऊन म्हणजे प्रकाशित जेवढी जेवढी मराठी इंग्रजी समकालीन साधने आहेत त्यांच्यातला अभ्यास मी करायला सुरुवात केली, तो अजूनही चालू आहे. आणि मग बरीचशी त्रिंबकजींवर अनेक ठिकाणी लिहिलं.
1: तुझं एक महत्वाचं काम म्हणजे तू नगर जिल्ह्याच्या उत्तरेत असलेले वाडे त्याच्यावर फार मोठं काम केलंस. खरं म्हणजे आपल्याकडे बहुतेक गावांमध्ये अतिशय छान असे वाडे एकेकाळी होते. नंतरच्या काळामध्ये आता आपण बघतो की वाडे पाडून आता तिथे नव्या इमारती, अपार्टमेंट्स, बंगले बांधले जातात, पण वाडा संस्कृती ही फार महत्वाची होती, जी पर्यावरण पूरक होती, सुरक्षेच्या दृष्टीने फार चांगली होती, एकत्र कुटुंब त्यात सामावली जात होती, त्यानिमित्ताने शेजार धर्म, सर्वधर्म समभाव या सगळ्या गोष्टी या वाड्यामध्ये पूर्वी दिसायच्या. कुठले कुठले वाडे तू बघितलेस आणि त्याच्यावर पण खूप लिखाण केलंयस तू?
0: त्रिंबकजीमुळे सविस्तर मराठ्यांचा इतिहास वाचायला घेतला आणि आसपासच्या भागातले बरेच ठिकाणांचे संदर्भ यायचे. उदाहरणार्थ रघुनाथराव पेशवे हे कोपरगावला होते. त्यांची समाधी कोपरगावजवळ हिंगणी नावाच्या गावात आहे, त्यांचा वाडा कोपरगावमध्ये आहे. मी हे वाचलं आणि म्हटलं काही माहिती नाही, कोपरगावच्या लोकांना पण विचारलं, कुणालाही माहिती नव्हतं फारसं. मग एक दिवस कोपरगावलाच गेलो आणि कोपरगावचा तो वाडा
1: गोदावरीच्या काठीचा
0: तो फार अप्रतिम वाडा आहे आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंदणी आहे. आणि सध्या डागडुजी चालू आहे, सरकार चांगल्या पद्धतीनं ते करतंय. मग असे बरेच रेफरन्स येत गेले, निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशुरामी हे संगमनेर जे होते असं वाचनात आलं. मग त्यांचंही ते कुठले मूळ कोतुळचे होते तर तिथलाही तो वाडा आहे. माणकोजी दहातोंडे पहिले सरसेनापती आपल्या हिंदवी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे, ते चांद्याचे होते नेवासे तालुक्यातल्या. आणि आजवर अशा असे बरेचसे रेफरन्स म्हणा, काही स्थानिक नियतकालिकांतून, वृत्तपत्रांतून काहींनी लिहिलंय, इतिहास अभ्यासकांकडून बरंचसं कळलं, बरीच शोधाशोध केली, बरंचसं हिंडलो फिरलो आणि असे 30-35 वाडे जवळजवळ उत्तरनगर जिल्ह्यातले बघितले. ते सरदार घराण्यांचेच बघितले. सरदार
1: अजूनही काही ठिकाणी राहतात त्यांचे वंशज.
0: हो राहतात, पण बरेचसे दुरावस्थेत असणारे वाडे भरपूर
1: आहे. त्यातले वैशिष्ट्यपूर्ण वाडे कुठले तुला वाटलं, काय वेगळं पण आहे किंवा पुण्यात पण वाडे आहेत, सातारा कोल्हापूर भागात पण आहेत, पण आपल्याकडचे वाडे थोडेसे वेगळ्या धाटणीचे.
0: पुण्यातल्या वाड्यांवर लिहिलं गेलं, आपल्याकडच्या वाड्यांवर कुठेही लिहिलं
1: गेलं
0: नाही. लिहिलं गेलं स्थानिक वृत्तपत्रांतून कुणी एखादा लेख तेवढंच, बाकी अजिबात त्याच्यावर लिहिलं गेलं नाही. आणि प्रादेशिक इतिहासच मुळात समोर आला नाही. वाडे बघायचे ठरले, आता बरेचसे कोपरगावचा एक वाडा सोडला तर बाकी सगळे खासगी मालकीचे आहेत, त्या घराण्यांच्या मालकीचे आहेत सगळे. त्यात सुस्थितीत असणाऱ्या वाड्यांमध्ये संगमनेरच्या आंबोरकर देशमुखांचा वाडा, पानोडीच्या सरदार थोरातांचा वाडा, हे सुस्थितीत असणारे रुईच्या देशमुखांचा वाडा हे आहेत. पण बाकी असे दुरावस्था झालेले किंवा अशा मधल्या याच्यात जरा असणारे असे वाडे भरपूर आहेत.
1: म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या काळामध्ये, शहाजीराजांच्या काळात देखील संगमनेर हे फार मोठं त्यांचं जागिरीचं ठिकाण होतं. संगमनेर पासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला पेमगिरीचा पेमगड किंवा शहागड आपण म्हणतो, तिथे राज्याभिषेक करत शहाजीराजांनी जवळजवळ सगळ्या निजामशाहीची सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे इतिहासाचे हे सगळे पुरावे किंवा तेव्हाचा इतिहास सांगणाऱ्या या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला बघायला मिळतात. पण दुर्दैवाने आपल्याला माहितीच नसतं,
0: माहितीच
1: किंवा जतन करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती नसते किंवा सरकारकडून समाजाकडून त्यासाठी मिळणारं पाठबळ पण काही वेळा नसतं. त्यामुळे अनेक वाडे आता काळाच्या कराल दाढीमध्ये जाताना दिसत आहेत. हे जपायचं असेल तर काय करायला हवं?
0: पहिली गोष्ट म्हणजे वाडे खासगी मालकीचे आहेत. बाकीच्या ज्या ऐतिहासिक वास्तू जसं की किल्ले म्हणा, मंदिरं, बारवा, हे सगळे सरकारी मालकीचे आहेत. जर जतन करायचं असेल, वाडे जतन करायचे असतील, मालकांची वाडा मालकांची भूमिका फार महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यांच्यात आज आपण बघतोय भरपूर भाऊबंदक्या किंवा एका वाड्याचे मालकच 40-40 मालक आहेत. तो वाडा ज्या सरदारांनी कुणी बांधला असेल त्याचा आता वंशविस्तार फार झाला. त्यांच्या त्यांच्यातली
1: 200-300 वर्षामध्ये साहजिकच.
0: माझ्या मते भाऊबंदकीत सर्वात ज्या कारणांचा शोध घेतला ना, भाऊबंदकी हेच सर्वात मोठं कारण आहे वाडे जतन व्हायला.
1: पुण्यात शनिवारवाडा आता तिथे फक्त तो पाया राहिलेला आहे
0: अगदी.
1: पण त्याच काळामध्ये आपल्याकडे म्हणजे पेशवाई असेल किंवा नंतरचा पण 200 वर्षाचा काळ असेल, त्या काळात खूप त्याच पद्धतीची म्हणजे शनिवारवाडा ज्यांना बघता आला नाही किंवा जे अभ्यास करतात ते अनेकदा नगर जिल्ह्यात येतात आणि नगर जिल्ह्यातले वाडे बघतात. तेव्हाचं लाकूड असेल, विटा असतील किंवा तेव्हाची प्रकाशाची व्यवस्था असेल, तेव्हाची स्वयंपाकघर असतील. तेव्हाची स्वयंपाकघर पण खूप छान असायचे ना, वरती धूर जाण्यासाठी रस्ता किंवा प्रकाश येण्यासाठी किंवा स्त्रियांची स्वातंत्र्य जपलं जावं त्यांचं. काय काय वैशिष्ट्य तुला जाणवले वाड्यात बघताना?
0: बहुतांशी सगळ्या वाड्यांची रचना ही तशी सारखी असते. दोन चौकाचे वाडे असतात. पहिल्या चौकात सगळं कामकाज, सदर, दिवाणखाना, आल्या गेल्या पाहुण्यांचं
1: पुरुषांचा वावर जास्त
0: असतो. पुरुषांचा वावर, कारकुळ मंडळी बसलेली असतात सदरेत, खलबतखाना वगैरे असतो, देवघर असतं. आणि मागच्या चौकामध्ये मग राहण्याच्या खोल्या किंवा स्त्रियांचा वावर जास्त असतो. मुतपाक खाना ज्याला आपण म्हणजे किचन म्हण, कोठीघर म्हणजे स्टोर रूम, बाळंतिणीची खोली वेगळी असायची, आड असतो. हे साधारण प्रत्येक वाड्याची रचना सारखी असते. वेगळे पण येते नक्षीकामामध्ये आणि वाड्याच्या आकारमानामध्ये. पण काही वाड्यांमध्ये असतं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी. उदाहरणार्थ म्हणजे संगमनेरच्या आंबोरकर देशमुखांच्या वाड्यात बघितलं तर जलव्यवस्थापन प्रणाली तिथली फार सुंदर आहे. असे दगडी रांजण ठिकठिकाणी बसवलेले आहेत. हत्तीच्या आकाराचा एक दगडी चौरंग तिथे आहे. फारसं कुठं बघायला मिळत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी,
1: तळघर, बळद, धान्य साठवण्यासाठी पेव आपण म्हणूयात किंवा गुप्त वाटा काही ठिकाणी,
0: वाटा, नक्षीकाम, रघुनाथराव पेशव्यांच्या वाड्याचं, कोपरगावचं नक्षीकाम सुंदर आहे. पुणतांब्याचे जेवढे वाडे आहेत त्यांचं नक्षीकाम सुंदर आहे. सोनईला सरदार बाणाजी शेटेंचा वाडा आहे, त्या वाड्याचं सुद्धा नक्षीकाम, पाणीपट्टी आपण ज्याला म्हणतो, ते सगळं सुंदर आहे. पानोडीचाही वाडा, भव्यता आहे ती पानोडीच्या वाड्यात, सरदार थोरातांच्या वाड्यात. बरीचशी पत्र वगैरे तिथेही बरीचशी पडलेली आहे. अप्रकाशित भरपूर खजिना हा पानोडीच्या वाड्यात आहे.
1: तू मोडी पण शिकलेलास? मोडीत काय काय खरं म्हणजे आताच्या पिढीला मोडी म्हणजे काय हे पण फारसं माहिती नसेल. काही जण शिकतात पण मोडीचं काय ते का जपलं पाहिजे, मोडी आपण का अजून टिकवली पाहिजे?
0: मोडी खरं तर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर मोडी शिकण्याशिवाय अजिबात म्हणजे गत्यंतर नाही त्याला.
1: तेव्हाचा सगळा पत्रव्यवहार,
0: सगळा पत्रव्यवहार हा मोडी लिपीत आहे. मोडी ही लिपी आहे. मराठी भाषा आपण जशी आज देवनागरी लिपीत लिहितो, हिंदी सारखी, संस्कृत सारखी, त्यावेळेस मोडीत ती लिहायची. म्हणजे फार पूर्वी ती देवनागरीच होती यादव काळात, पण ती काय म्हणतो आपण करसू फास्ट लिहायला
1: लागली, आपल्याला
0: वेगळंच हे झालं, म्हणजे वेगळीच मोडी लिपी माझ्यामध्ये 1958 वगैरे सरकारनी म्हणजे अधिकृत देवनागरी लिपी स्वीकारली, मोडीत काढली. आणि मोडी लिपीचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते एक अप्रकाशित फार मोठा जो पत्रव्यवहार आहे आणि एक सरदार घराण्यांची दफ्तर आहेत ठिकठिकाणी आहेत, पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत खासगी दफ्तर, सरकारी अभिलेखागार, खास करून पुण्याचं पुरालेखागार, पुण्याच्या पुरालेखागारात 4.5 कोटी अप्रकाशित कागद आहेत.
1: अरे वा, बरं.
0: तो जर खजिना आपल्याला त्याच्यातून काहीतरी शोधायचं असेल तर मोडी शिकण्याशिवाय गत्यंतर नाही. अलीकडे फक्त मोडी शिकायची म्हणजे जुन्या जमिनीच्या केसेस, कोणबीची कागदपत्र, हे सगळी याच्यासाठीच लोकांना तेवढाच एक मोडीचा.
1: पण मुळात इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मोडी तुम्हाला यायला पाहिजे. फारसी असेल, अरेबिक असेल, त्याच्या आधीच्या काळामध्ये पण या सगळ्या भाषांचं ज्ञान
0: अगदी
1: इतिहास संशोधकाला फार आवश्यक असतं. सुमित, तू इंजिनियर आहेस आणि तू आता पत्रकार म्हणूनही फ्रीलान्सिंग करतोयस, तर हे सगळं कसं जमतं तुला? इतिहास संशोधन असेल, भ्रमंती असेल, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ तर द्यावा लागत असेल, मग सध्या कसा असतो तुझा दिनक्रम?
0: खरं म्हणजे वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये असल्यापासून एक शनिवार रविवार द्यायचा तो इतिहासाला. म्हणजे मी आमच्या मित्रांना, मित्र हा प्रश्न कोणी विचारल्यावर मी फक्त त्याला एवढंच म्हणतो की बाकीचे मित्र जसे शनिवार रविवारी इकडे तिकडे हिंडायला जातात, कोरेगाव पार्कला पबला जातात, तर आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळात जातो,
1: असं ते
0: माझं म्हणजे ठरलेलं उत्तर आहे ते सगळं. मोकळा वेळ कोरोनाच्या काळात खरं 2020-21 मोकळा वेळ मला मिळाला, मला म्हणजे सर्वांनाच आपल्याला मिळाला, त्याच्यात आवडीनिवडी बऱ्याचशांनी जपल्या, तो काळ मला फार पूरक ठरला. त्यात बरंचसं वाचन झालं आणि फावल्या वेळात ते वाचन वगैरे सगळं करावं लागतं. म्हणजे आता ते करिअर नाही, म्हणजे इतिहास म्हणा, हे लेखन म्हणा, या गोष्टी छंद म्हणूनच, पण वेळ सवड काढली की ते सगळं.
1: मी आता तुझ्यापुढे दोन आणखीन एक काम आहेत, म्हणजे तुला आता तू उत्तरेतल्या वाड्यांचा अभ्यास केला, नगरचा दक्षिण भाग अजून तुझी वाट बघतोय, आणि दुसरं म्हणजे सरदार त्र्यंबकजी डेंगळेंवरचं एक बृहत पुस्तक ग्रंथ की जो सर्वसमावेशक असेल, अनेक नव्या गोष्टी ज्या तू मिळवल्यास, शोधून काढलेल्यास, त्या त्या सगळ्या त्या ग्रंथामध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतील. हे कधी करणार आहेस तू आता?
0: हे खरं तर त्र्यंबकजींचा, म्हणजे आता सगळ्या प्रकाशित जेवढी जेवढी समकालीन साधनं आहेत मराठी आणि इंग्रजी यांच्यातला अभ्यास माझा चालू आहे, पण त्र्यंबकजींची प्रचंड अप्रकाशित कागद आहेत पुणे पुरालेखागारात, खूप आहेत.
1: बरं,
0: ते फार, आणि सगळ्याचा अभ्यास करणं, म्हणजे नुसती पत्र वाचायची नाहीत ना, त्याच्यातून काय आपल्याला बोध होतो त्याचं विश्लेषण, अनालिसिस. गंगाधर शास्त्री खून प्रकरण जरी म्हटलं, प्रत्येक त्र्यंबकजीच्या आयुष्यातलं एक एक, तरी ते फार फार त्याला फार व्यासंग, फार वेळ द्यावा लागणार आहे, त्याच्यामुळे भरपूर त्याला आगामी काळात भरपूर वर्ष लागतील, पण एकदाच करायचं ते चांगलंच करायचं त्र्यंबकजींचं चरित्र.
1: दक्षिणेतले वाडे,
0: खर तर मी ज्यावेळेस हे सगळे वाडे बघायला सुरुवात केली आणि पुणे विद्यापीठात माझं जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण चालू होतं, पुणे विद्यापीठात जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये, ज्याला रानडे इन्स्टिट्यूट पण म्हणतात, आम्हाला शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट असतो करायला, तर तेव्हा मी सरांशी बोलून विषय हा निवडला की उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती, इनडेप्थ रिपोर्टिंग या विषय प्रकारात तो निवडला, कारण बरेच वाडे मी पाहून झाले होते आणि पुस्तक करावं का हे माझ्या डोक्यातच होतं. प्रोजेक्ट आधी की पुस्तकाची कल्पना, तर ती पुस्तकाची कल्पना आधी आहे, त्याला एक अकॅडमिक जोड पण मिळाली आपल्याकडे आहे, म्हणजे अकॅडमिक याला आपण अवजवी महत्व आहेच अकॅडमिक, पण त्याचे मार्क्स मिळाले, ते सगळं झालं, पण त्याच्यानंतर खरं तर भरपूर वाडे पुस्तकासाठी, त्यावेळेस मी एक केस स्टडी म्हणून 15 वाड्यांचा अभ्यास केला, पण नंतर त्याचा पैस खूप विस्तारला, 30-35 वाडे हे उत्तरनगर जिल्ह्यातलेच झाले. कसं एवढं सगळं फिरणं, आता नगर जिल्हा आपण जर बघितला तर तो मुळात उत्तर दक्षिण हा वेगळाच आहे, मुळात भौगोलिकदृष्ट्या तो वेगळाच आहे, उत्तरेतल्या सगळं गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचा प्रदेश आणि दक्षिणेतल्या भीमेच्या, म्हणजे राहुरी पुढे आपण हरिश्चंद्राची डोंगररांग ओलांडली की सगळंच बदलतं, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, नुसतं MH 17-16 पासिंग किंवा लोकसभा मतदारसंघच नाही फरक, तर सगळा फरक आहे. त्याच्यामुळं मग मी सध्या उत्तरनगर जिल्हा माझ्या आसपासच्या 50-60 किलोमीटरचा परिघ म्हणून, किंवा माझी जिथे कॉन्टॅक्ट आहेत, माझे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, कारण हे सगळं करणं, वाडा मालकांशी संपर्क साधणं, तिथं भेटी देणं हे फार अवघड होतं. आणि दक्षिण नगर मध्ये त्या मानानं तुलनेत खूप वाढेत. एक पारनेर तालुका जरी म्हणायचा ठरला, माझा फारसा अभ्यास नाही, पण पारनेर तालुक्यात समजा अळकुटीच्या कदम बांड्यांचा वाडा आहे, काणूर पठाराचा सरदार अभ्यंकर किंवा नगरकरांचा वाडा आहे, परत जावळ्याच्या सोमवंशींचा वाडा आहे,
1: पळशीकर आहेत,
0: पळशीकर आहेत, अंताजी मानकेश्वरांचा वाडा कामरगावला आहे,
1: जामगावचे वाडे,
0: जामगावचे वाडे आहेत, सुप्याला पवारांचं बरंच काय काय आहे.
1: इकडे गडी हा प्रकार पण जास्त प्रमाणात दिसतो दक्षिणेमध्ये.
0: हो हो,
1: मातीच्या किंवा बुरुज त्या पद्धतीचे आपल्याकडे
0: हो
1: अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आणि काहींकडे जुनी कागदपत्र आहेत, सनद आहेत, पोथ्या आहेत, पण याची जपवणूक होताना दिसत नाही. वाडे तर नाही जपता येणार किंवा तेवढा खर्च करणं त्या व्यक्तीला झेपेल की नाही, पण निदान या ज्या साधनं आहेत इतिहासाची साधनं, तर ती कशी जपली पाहिजेत किंवा हा इतिहास पुढे कसा आपण नेऊ शकू.
0: खरं त्या त्या घराण्यांमध्ये, त्या माणसांमध्ये, वाडा मालकांमध्ये म्हणा, ऐतिहासिक घराण्यातल्या मंडळींमध्ये त्याच्याविषयी आस्था निर्माण करणं हा सर्वात मोठा उपाय. ते प्रिझर्व्ह करणं, बरीचशी कागदपत्र म्हणजे खूप आहेत. पानोडीच्या सरदार थोरातांचं दफ्तर, संगमनेरच्या आंबोरकर देशमुखांचं दफ्तर, हे भरपूर आहे. मोडी फारसी लिपीतला भरपूर खजिना अक्षरशः अडगळीत पडून आहे. बऱ्याच जणांकडे जुन्या तलवार, मी बघितलं ना, जुनी नाणी आहेत, जुनी शस्त्र आहेत, जुनी भांडी आहेत, भरपूर ठिकाणी आहे. ते सगळं जतन केलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण ते जतन करू शकतो, कारण कागदपत्र त्याच्यामध्येच इतिहास आहे खरा. हे दंतकथा अख्ख्यायिकांपेक्षा म्हणजे एक कागदाचं चिटोरं, जसं इतिहासाचार्य राजवाडे म्हटले की हजार बकरींच्या तोंडात मारण्यासाठी एक कागदाचं चिटोरं पुरेसं आहे. ते जतन केलं पाहिजे.
1: पण याला पैसा उपलब्ध करणं किंवा लोकाश्रय मिळवून देणं, त्यासाठी पर्यटन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. लोक आले या निमित्ताने बघायला, तर रोजगार मिळेल, त्या भागातली काही जी कामं असतील ती मार्गी लागतील.
0: हो,
1: तर पर्यटनाची जोड देणं इतिहासाला योग्य ठरेल.
0: अगदी अगदी, पर्यटनाची जोड दिलीच पाहिजे. हे जे सगळे वाडे आहेत, उदाहरणार्थ पुणतांबा गाव आहे, इतके वाडे आहेत त्या गावामध्ये. जुने धार्मिक त्याला महत्व होतं पुणतांब्याला, दक्षिण काशी, शास्त्री पंडितांचे वाडे को फार आहेत पुणतांबा. महाराष्ट्रात सर्वाधिक वाडे कुठे असतील त्या गावांची नावं जर सांगायची ठरली तर त्र्यंबकेश्वर, वाई, पुणतांबा, अशी पुणतांब्यात खूप आहे. पैठण आणि पुणतांब्याला वाड्यांचं गावच म्हणतो. ते गावच पूर्ण जतन केलं पाहिजे. नगर जिल्ह्यातलं फार एक वैभव त्या पुणतांब्यातलं. गल्लोगल्ली तिथं वाडे दिसतात आणि मंदिरं, मंदिरं आणि वाडे दोन्हीही
1: गोदावरीचाच काठ,
0: गोदावरीचा काठ आणि जुने जुने घाट. त्यातला होळकरांचा वाडा फार जबरदस्त होता, पण बाकीच्याही बऱ्याच मंडळींचे वाडे तिथे. तर ते पूर्ण गावच हेरिटेज विलेज म्हणून घोषित केलं पाहिजे. नगर सारखं काय
1: छान कल्पना
0: आहे. हो,
1: त्यासाठी खरं म्हणजे सगळ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला पाहिजे.
0: खरं जनतेनी पण एक दबाव गट निर्माण केला पाहिजे. आपलं नगर आहे, निजामशाहीच्या काळापासून फार किती आता जुना वारसा नगरला लाभलाय. संगमनेर आहे, नेवासे, खास करून महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात पहिला मानव आला तो नगर जिल्ह्यात.
1: हो,
0: पर्वरेकाठी नेवाशाला नवाश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे आहेत. दायमाबाद हे दक्षिण भारतात एक हडप्पा संस्कृतीचं केंद्र आहे. हडप्पोत्तर काळातही ज्या संस्कृती आल्या त्याच्यामध्ये जोरवे, संगमनेर जवळ जोरवे आहे, ही जोरवे संस्कृती आहे स्वतंत्र. तर ह्या पर्वरा गोदावरी काठी फार फार इतिहास आहे.
1: ताम्रपाषाण काळ सगळा इथेच घडलेला.
0: पौराणिक संदर्भ आपण पाहिले तर समुद्र मंथनाच्या काळापासून अगदी त्या सत्ययुगापासूनचा तो इतिहास आहे. नेवाशासारखं गाव आहे, नेवाशाला पण जुने घाट वगैरे आहेत, वाडे आहेत. आपल्याला फक्त मोहिणीराजाचं मंदिर माहिती आहे, पण फार जुनं शहर होतं नेवास, निधीवास. निधी तिथं पूर्वी म्हणजे
1: कुबेराची राजधानी होती.
0: कुबेराची राजधानी, कुबेराचा वास. डोमेग्राम आहे तिथं, डोमगाव. महानुभावांचं तिथंही भरपूर अप्रकाशित आहे महानुभाव साहित्य. डोमगाव आहे, कायगाव टोका, प्रवरा संगमला तिथंही फार वाडे.
1: जिथे संगम होतो गोदावरी,
0: गोदावरी प्रवरेचा संगम, तिथेही पेशवे आणि त्यांच्या सरदारांचे फार एक सुनियोजित नगर होतं. आज चंदीगड कसं आहे तसं सुनियोजित पेशव्यांनी निर्माण केलेलं 18व्या शतकातलं नगर.
1: नाना फडणवीसांचा वाडा पण वाटतं तिथे
0: होता. भरपूर सारी वाडे तिथे होते. आज सिद्धेश्वर मंदिर आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा फार छान येते. सिद्धेश्वराचं मंदिर, मोहिनीराजाचं मंदिर आणि यादवकालीन मंदिरं खूप आहेत नगर जिल्ह्यात. रतनगड म्हणजे अमृतेश्वर मंदिर असेल, अकोल्याचं सिद्धेश्वर मंदिर, कोकणठामचं महादेवाचं मंदिर, कुंभारीचं राघवेश्वर मंदिर, दक्षिणेत सगळीकडे खूप आहे. कारण ज्या ज्या सत्ता आल्या महाराष्ट्रात दक्षिण भारतामध्ये त्या सत्तांच्या दृष्टीने त्या नगरच्या अवतीभोवतीच होत्या.
1: नगर केंद्र असल्यामुळे रस्ते इथून जात होते,
0: रस्ते इथून जात होते,
1: त्यामुळे ते काही प्रमाणात सुबत्ता पण नांदत असे.
0: हो,
1: आणि त्यामुळे धर्मक्षेत्र म्हणूनही त्याला मोठं महत्व प्राप्त झालं. सुमित, खरं म्हणजे तुझ्याकडनं खूप जाणून घ्यायचं आहे, पण आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्या गप्पांसाठी वेळ राखून ठेवू. जाता आता फक्त तू पुढे काय, आता तुझं करिअर म्हणून तू काय ठरवलंयस पुढे?
0: करिअर म्हणून खरं तर आमचा बिझनेस आहे घरचा, गोविंदा म्हणून आमचं निमगाव जळीतच आमचं हॉटेल, पेट्रोल पंप, डेअरी फार्म, असे बरेचसा आहे व्यवसाय. फ्रीलान्स म्हणजे सध्या तरी पुस्तकाच्या कामामुळे मी फ्रीलान्स कामं करतोय मीडियातली. एकदा पुस्तक झालं उत्तरनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाडे आणि घराणी, की मग पूर्ण वेळ मीडियात पडायचं की घरचा बिझनेस तोच वाढवायचा एक्सटेंड करायचा हे पुस्तक झाल्यानंतर आता मी ठरवणार आहे काय करायचं.
1: पण तुझ्यातला इतिहास प्रेम नेहमी जिवंत ठेव
0: हो,
1: आणि नगर जिल्ह्यासाठी ती फार मोठी उपलब्धी असेल. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील इतिहास अभ्यासक श्रीयुत सुमित डेंगळे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक नगरवर प्रेम असणारे नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये मी आहे आर जे आदी. आणि आजचा आपला पहिला सेगमेंट आहे आणि दुसरा सेगमेंट आहे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार अशोक पत्की. सेगमेंट पिक्चर अभी बाकी है. यामध्ये आपण माहिती घेणार आहोत अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला मराठी चित्रपट अर्धांगी याविषयी. आणि दुसऱ्या सेगमेंटमध्ये संगीतकार अशोक पत्की यांच्याविषयी. चला तर मग, आपण रेडी आहात, मी पण रेडी आहे.
1: क्या नाम क्या है तुम्हारा?
2: मेरा नाम विजय.
3: दीनानाथ जॉन.
2: तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. कौन है तुम?
3: रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं. नाम है शहंशाह.
2: शाम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया शाम को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन.
3: आज
4: तुम्हें मरने से डर नहीं लगता?
3: खुश की बात है जिसने 25 वर्ष अपनी मां
2: अभी वो बंदूक की नहीं बनी जिससे हमारा हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं पड़े.
3: जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.
2: तुम्हारा नाम क्या है बसंत?
0: मित्रांनो, पिक्चर अभी बाकी है या सेगमेंटमध्ये आता आपण ऐकणार आहोत अर्धांगी या मराठी चित्रपटाविषयी. कारण याचे संगीतकार आहेत अशोक पत्की, ज्यांचा आज जन्मदिन आहे. तेव्हा सर्वप्रथम त्यांना खूप मोठं आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं देऊया आणि ऐकूया पिक्चर अभी बाकी है. तर मित्र हो, आजचा पिक्चर आहे अर्धांगी हा मराठी कौटुंबिक चित्रपट. शानो मूवीज निर्मिती संस्थेसाठी निर्माती मधु मालती यांनी 1985 साली हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त आणि हा चित्रपट ज्योत्स्ना देवधर यांच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत यशवंत रांजणकर यांनी आणि गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि वंदना विटणकर. आणि या चित्रपटाविषयी आणखीन एक विशेष उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे आपले मराठीचे महान कलाकार रमेश देव आणि त्यांची धर्मपत्नी सीमा देव यांचा मुलगा अजिंक्य देव याचा हा पहिलाच चित्रपट.

या चित्रपटात भूमिका केल्या होत्या मराठीतले अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाणारे रवींद्र महाजनी, त्यांच्या समवेत नायिका आशा काळे, एक खलनायक आहेत कुलदीप पवार, त्याचबरोबर अर्चना जोगळेकर, निवेदिता जोशी, विजय गोखले, भारती आचरेकर, दीपज्योती नाईक, रवी पटवर्धन, जयराम कुलकर्णी, राजा मयेकर आणि पी माजनाळकर हे सर्व कलाकार वेगवेगळ्या भूमिकेमध्ये या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येतात. तेव्हा चित्रपटाची वाटचाल करण्याआधी ऐकूया हे छानसं गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. अर्धांगी या नावाचा हा एक चिरतरुण चित्रपट 1940 साली देखील निघाला होता बरं का. कथा, पटकथा आणि संवाद प्र के अत्रे यांचे होते, तर मास्टर विनायक या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि नायक होते. छायाचित्रण पांडुरंग नाईक यांची होती आणि दादा चांदेकर हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते. एकाच नावाची अशी दोन चित्रपट आपल्याला बघायला मिळतील. परंतु आता आपण माहिती घेत आहोत 1985 साली निर्मित अर्धांगी चित्रपटाविषयी. तेव्हा या अर्धांगी चित्रपटाचं कथानक थोडक्यात असं होतं, आपली पत्नी आधुनिक असावी दिसावी असा चित्रपट कथानायक सत्यवान यांचा प्रयत्न असतो. तिला इंग्रजी शिकवायचा त्याचा प्रयत्न करतो पण तो अयशस्वी होतो. मग सुखासाठी तो एका तत्ववेत्त्याच्या पत्नीच्या म्हणजेच अरुंधतीच्या मोहात पडतो. पण हे प्रेम व त्याचा दिखावा बेगडी आहे हे उमजून येताच तो घरी परतून येतो. मित्र हो, हा चित्रपट कौटुंबिक नात्यांमधील संघर्ष आणि जिव्हाळा यावर आधारित आहे. कथानक एका मोठ्या आणि प्रतिष्ठित कुटुंबाभोवती फिरतं, जिथं कौटुंबिक मूल्य आणि मानवी भावनांना महत्व दिलं जातं. संसारात येणारे चढ उतार, गैरसमज आणि संकटांना सामोरं जाताना एक हक्काचा जोडीदार म्हणजे अर्धांगी कशी खंबीरपणे पाठीशी उभी राहते याचं सुंदर चित्रण यामध्ये केलेलं आहे.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. या चित्रपटात नात्यांचे बंध कसे मजबूत असतात आणि त्याच्यावरच जीवन अवलंबून असतं, पती पत्नी मधील प्रेम, कर्तव्य आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी जुळणारे नाते यातूनच हे दाखवलेलं आहे. चित्रपटातली गाणी आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटातली गाणी जी आहेत ही संगीतकार अशोक पत्की यांनी उत्कृष्टरित्या संगीतबद्ध केलेली आहेत. तेव्हा अर्धांगी या चित्रपटामध्ये कुलदीप पवार यांनी प्रमुख खलनायकाची भूमिका केली आहे. एकंदरीत आपल्या संसारात आलेल्या अडीअडचणी, मोठमोठे संकट, समस्या आणि घर फोडण्यासाठी जे आपले हितशत्रू कार्यरत असतात त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये कसे उत्तर देतात हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. या चित्रपटाचं कथानक उत्कृष्ट असं, आपलं कुटुंब कसं सावरायचं यावरच अवलंबून आहे. तेव्हा हा चित्रपट थोडक्यात आपल्याला आवडला असेलच. ऐकूया या चित्रपटातलं हे एक गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. आता आपण दुसऱ्या सेगमेंटकडे येऊया. आज प्रसिद्ध भारतीय संगीतकार अशोक पत्की यांचा जन्मदिन. 25 ऑगस्ट 1941 साली मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका आणि जाहिराती अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी संगीत दिलेलं आहे. अशोक पत्की यांना जिंगल्सचा राजा म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आपल्या आयुष्यात 8000 हून अधिक जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत दिले आणि त्यातलं प्रसिद्ध एक गीत आहे जे आपण कदाचित ऐकलं पण असेल. मिले सूर मेरा तुम्हारा, हे गीत तर आपल्याला आठवत असेलच. या गीतामध्ये संपूर्ण भारताच्या विविध भागातल्या संस्कृतीचं आपल्याला दर्शन होतं. चला मग आता आपण ऐकूया हेच गीत.

वेलकम बॅक. तर मिले सूर मेरा तुम्हारा यासारखंच पूरब से सूर्य उगा यासारख्या राष्ट्रीय आणि अत्यंत लोकप्रिय रचना त्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. त्यांनी जवळपास 1,250 अधिक चित्रपटांना आणि 400 अधिक नाटकांना संगीत दिले. वादळवाट सारख्या अनेक गाजलेल्या दूरदर्शन मालिकांचे संगीतही त्यांनीच दिले. आपल्या आत्मचरित्रात्मक सप्तसूर माझे या पुस्तकाचं त्यांनी लेखन केले. 2006 अंतर्नाद या कोकणी चित्रपटातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय. चित्रपट गीतांबरोबरच भावगीतांना देखील त्यांनी खूप उत्कृष्ट असं संगीत दिलेलं आहे. 8,000 जास्त जिंगल्स, 400 नाटकांचं संगीत, 1,250 चित्रपटांना संगीत, 500 मालिकांची शीर्षक गीतं तयार केलेली आहेत. 2006 54व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये त्यांना अंतर्नाद या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. मुंबईतल्या कांदेवाडीत राहत असलेले अशोक पत्की सध्या माहीम इथं राहतात मुंबईत. त्यांच्या धाकट्या भगिनी मीना पत्की याही गायिका आहेत. नाविका रे वरवाहे रे हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदाच संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. अशोक पत्की यांनी लिहिलेल्या व गीतबद्ध झालेल्या कविता तू सप्तसूर माझे, तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा हे गीत असेल. किंवा रंगत रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते हे गीत त्यांनी स्वतः लिहिली आणि संगीतबद्ध केली आणि ती अत्यंत गाजली. आजही लोक खूप आवडीनं ही गाणी ऐकतात. तेव्हा आपणही ऐकूया हे गीत.

वेलकम बॅक. दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अशा अनेक गीतांना अशोक पत्की यांनी संगीत दिले. अशा काही मालिकांची नावं जर तुम्हाला सांगितली तर तुमच्या लक्षात येईल की ही शीर्षक गीतं किती प्रसिद्ध आहेत, गाजलेली आहेत. अधांतर, नियती ऐसा खेळ रंगवी, अनुपमा, दिवस कसे हे उगवून येती, अभिलाषा, आयुष्याचे हे चक्र चालते साध घालते आशा, अस्मिता, सावलीही अशात हसते, मला मग शोधत बसत, अवघाची संसार, आभाळ माया, यातलं जडतो तो जीव लागते ती आस, त्यानंतर गोट्या, बीज अंकुरे अंकुरे ओल मातीच्या कुशीत, जीव लगा खुणावते आडूनिया एक मोर पिशी स्वप्न सये, बंधन, नात्यांना ठाऊक असते हे मानसी कशी वेल्हाळ वेल्हाळ, मोगरा फुलला या सुखांनो या, सोनियाचा उमरा, वादळ वाट, तुला पाहते रे, अग्गबाई सासूबाई, येऊ कशी तशी मी नांदायला, आणि अशा अनेक गीतांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आता आपण अशोक पत्की यांनी संगीत दिलेली चित्रपट कुठली आहेत ते बघूया. 1979 साली पैजेचा विडा, 1981 साली ननंद भाऊजय, 1983 साली राणीने डाव जिंकला, त्यानंतर गोष्ट धमाल नाम्याची, त्यानंतर हेच माझं माहेर, त्यानंतर अर्धांगी, त्यानंतर 1987 साली प्रदर्शित प्रेम करूया खुल्लम खुल्ला, त्यानंतर आई पाहिजे, त्यानंतर एक गाडी बाकी अनाडी, मामला पोरीचा, रंगत संगत, मधुचंद्राची रात्र, राजाने वाजवला बाजा, धमाल वावल्या गणप्याची, गोडी गुलाबी, हल्ला गुल्ला, शुभमंगल सावधान, आपली माणसं, गरम मसाला, जमलं हो जमलं, कथा दोन गणपतरावांची, सत्व परीक्षा, नवसाचं पोर, बिनधास्त, गोष्ट तिघांची, भेट, मानिनी, आम्ही असू लाडके, खबरदार, आई शपथ, आनंदाचं झाड, ही पोरगी कुणाची, विश्वास, सावली, एक डाव संसाराचा, सखी, श्री सिद्धिविनायक महिमा, फॉरेनची पाटलीन, फुल थ्री धमाल, सावरिया .com, तिनी सांजा, सुखांत, मी सिंधुताई सपकाळ, आव्हान, मला आई व्हायचे, वन रूम किचन, कुणासाठी कुणीतरी, पारंबी, चिनू, तुकाराम, मला एक चानस हवा, आजचा दिवस माझा, अ रेनी डे, दुसरी गोष्ट, अ .com मॉम, घर होतं मेणाचं, काही क्षण प्रेमाचे, असे अनेक चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. तेव्हा आता ऐकूया काही क्षण प्रेमाचे या चित्रपटातलं हे कर्णमधूर असं गीत.

वेलकम बैक मित्रांनो, संगीतकार अशोक पत्की यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तेव्हा कोणकोणते पुरस्कार मिळालेत ते बघूया. सुरुवातीला नाटकांच्या विषयी, नाट्य दर्पण पुरस्कार प्रियतमा या नाटकासाठी, त्यानंतर चार दिवस प्रेमाचे रंग दर्पण पुरस्कार, एका लग्नाची गोष्ट यासाठी मराठी राज्य चित्रपट पुरस्कार, त्यानंतर 1985 साली अर्धांगी, 1988 साली आपली माणसं या चित्रपटाला पण पुरस्कार मिळाला आहे, त्यानंतर 2007 साली प्रदर्शित सावली या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, 2006 साली अंतर्नाद मिकटा मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि नाट्य पुरस्कार, त्यानंतर 2011 मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाला सूरसिंगार पुरस्कार मिळाला, त्यानंतर 1984 साली गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपटाला व्ही शांताराम पुरस्कार मिळाला, त्यानंतर सावली या चित्रपटाला पुरस्कार मिळाला, दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, नवरत्न पुरस्कार जो सह्याद्री दूरदर्शन वाहिनी दिलेला आहे, राम कदम पुरस्कार, शरदरत्न पुरस्कार, शरदरत्न गौरव पुरस्कार, वसुंधरा पंडित स्मृती पुरस्कार भारत गायन समाजातर्फे दिला जातो तो, त्यानंतर झी पुरस्कार विविध चित्रपट नाटकं आणि मालिकांसाठी, त्यानंतर विविध म्हणजेच विष्णू दिगंबर पलुस्कर, विनायकराव पटवर्धन आणि द वी पलुस्कर, संगीत समारोहामध्ये पंडित विनायकराव पटवर्धन संगीत जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय, त्यानंतर ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे समाजभूषण पुरस्कार त्यांना मिळाला, त्यानंतर नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार मिळाला आणि 2026 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. अशा या थोर महान ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मराठी संगीतकार अशोक पत्की यांचा आपल्याला देखील अभिमान आहे. आजच्या जन्मदिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि आजचा हा थोड्या गप्पा थोडी गाणी शो इथंच थांबवूया. आपण कुठेही जाऊ नका. जाता जाता अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातलं गीत आपण ऐकूया. गायक आहेत विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे. तेव्हा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: शुभ संध्याकाळ, नमस्कार, गुड इव्हिनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्याला काहीही करायचं असेल ना, तर आपण ना विचार सगळ्यात आधी करतो, आणि इतका विचार करतो, ओव्हर थिंकिंग जे म्हणतो, जरा जास्तच आपण विचार करत असतो, म्हणजे ती गोष्ट होणार की नाही ती लांबच राहते, पण होण्याआधीच आपल्या विचारांमध्ये ती गोष्ट बिघडलेली असते, असं सगळं ओव्हर थिंकिंग आपण करत असतो। आणि तीच सगळी ओव्हर थिंकिंग दिवसभरामध्ये तुम्ही केलेला विचार, घडलेल्या घटना, झालेला त्रास, हे सगळं विसरण्यासाठी संध्याकाळ असते आपल्या स्वतःसाठी, स्वतःसाठी जगण्यासाठी आणि मजा मस्ती गाणी ऐकण्यास साठी। आणि मी तुमची लाडकी मैत्रीण तुमच्यासाठी घेऊन येत असते एक शायरी, कारण मोटिवेशन तो बनताय ना बॉस। आणि मित्रांनो, बऱ्याच जण आपण म्हणत असतो की यार एवढे का आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पुढे जातो देखील, पण पुन्हा मागे येतो, असं का होत असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे असतो। आणि आज ना याच संदर्भात एक मी शायरी वाचली होती, चला तर म्हटलं तुम्हालाही ऐकवावी, चला तर ऐका ही शायरी। तीर को भी आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है, तीर को भी आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है, उसी तरह अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से लड़ना पड़ता है। ये बात हुई, तर ये सच्ची बात है कि खरे है कि जर चांगले दिवस बघायचे तर बुरे दिन भी आने ही चाहिए, तभी तो अच्छे दिनों की महक हमें अच्छी लगेगी। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

राजा या चित्रपटातलं हे छानसं गाणं रवीना टंडन आणि गोविंद यांचं हे गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे, जे सोनू निगम यांच्या आवाजात आहे. आणि मित्रांनो, खरं म्हणजे ही जी गाणी आहेत ना, ती नेहमी आपल्या लक्षात राहतील. आणि नेहमी ही गाणी ऐकली की आपल्याला तो काळ, ते चित्रपट आठवतात. आणि तेव्हा वाटतं खरंच खूप छान होता ना तो काळ, किती सुंदर सुंदर चित्रपट तेव्हाचे होते. तर असे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आठवतात नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि मंडळी संध्याकाळचे 4:14 झालेत बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ना इकडे शिर्डी हे जे देवस्थान आहे ना, ते खूप प्रसिद्ध आहे. आणि खरंच आपण नगरकर खूप काय म्हणूयात की नशिबवान आहोत की आपल्याकडे एवढा छान वारसा मिळालेला आहे. शिर्डीसारखं देवस्थान देखील आपल्याकडे आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना यांचं शिर्डी विमानतळावर आगमन सकाळी झालं. आणि त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. आणि नुकतंच 2-3 तासापूर्वी ते शिर्डीमध्ये उपस्थित झाले होते. आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा शेय यांनी त्यांचं स्वागत केले. खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विठ्ठलराव लंगे यांसारख्या अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि मंडळी, मुख्यमंत्री धनगरवाडी तालुका राहता इथं योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज 189वा अखंड हरिनाम सप्तासाठी आलेले आहेत. आणि त्यामुळेच त्यांचं शिर्डी विमानतळावर स्वागत देखील करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज आपल्या अहिल्यानगर मधील शिर्डी इथं त्यांचं स्वागत झालेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचं. संध्याकाळचे 4:29 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मराठी माणसं जे आहेत ना, ते बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेनं करतात वर्गा. मात्र असं करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करतो आहोत याचं भान ठेवायला हवं अशी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं सोमवारी म्हणजे कालच वृद्धापकाळानं निधन झालंय. त्यांच्या पश्चात 2 मुली आहेत. बाणेर येथील स्मशानभूमीत प्राध्यापक यास्मिन शेख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत आणि यास्मिन शेख यांच्या कन्या प्राध्यापिका रुमा बावीकर आणि डॉक्टर क्षमा भागवत आणि अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते. म्हणजे खरं म्हणजे अनेक तज्ज्ञ व्यक्ती आपल्यामध्ये असतात आणि जेव्हा ते जातात ना, एक पोकळी निर्माण होते. आणि त्या देखील अशाच एक व्याकरण तज्ज्ञ होत्या. मराठी व्याकरण हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे, किंवा त्याला जपणं, ते पुढं चालवणं, ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं शेवटपर्यंतचं एकच म्हणणं होतं की मराठी जपताना, मराठी बोलताना तिचा नीट आदर केला पाहिजे. प्रत्येक शब्द हा जपून वापरायला हवा, असं सगळं त्यांनी शिकवण दिलेली आहे. आणि आज त्या आपल्यामध्ये नाही आहे. त्यांची शिकवण मात्र नेहमी आपल्या सोबत असणार आहे. मी त्यांना खूप खूप अभिवादन करते आणि रेडिओ नगरच्या माध्यमातून स्नेहालय परिवाराकडून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
3: संध्याकाळचे 4:42 झालेत आणि सांज रंग मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काल होता सोमवार, काल होता श्रावणातील दुसरा सोमवार. आणि श्रावण महिना चालू झाला की सण उत्सवाची लगबग चालूच होते आणि त्यामध्ये श्रावणी सोमवार शनिवार उपवास असतात. बरेच धार्मिक कार्यक्रम आपण करतो आणि तसंच सोमवार म्हटलं किंवा श्रावणी सोमवार म्हटलं की आपण सगळेच जातो ते महादेवाच्या मंदिरामध्ये, शिवशंकराच्या मंदिरामध्ये आपण गर्दी करत असतो. तसंच काल अहिल्यानगरमधील जे जे महादेवाचे मंदिर आहेत, भोलेश्वराचे, भोलेनाथचे मंदिर आहेत, तिथे प्रचंड गर्दी झालेली होती. सिद्धेश्वर असेल, बेलेश्वर असेल, हरिहरेश्वर असेल किंवा इतरही ठिकाणी प्रचंड गर्दी होती. अतिशय छान उत्साहात सगळ्या बायका ज्या आहेत त्या पांढऱ्या साडीमध्ये, पांढऱ्या कपड्यांमध्ये छान पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये आपल्याला दिसत होत्या. सगळीकडे गर्दी दिसत होती, लगबग दिसत होती. आणि याच गर्दीमध्ये कालच्याच या दिवशी आपल्या अहिल्यानगर शहरातील बागरोजा हडको परिसरातील जे श्री हरेहरेश्वर मंदिर आहे तिथं छान आघोरी महाकालचा श्रृंगार करण्यात आला होता, जे भाविकांचं लक्ष वेधत होता असा हा श्रृंगार होता. मला तर खूप आवडला, मी देखील तिथे गेले होते, प्रचंड गर्दी झाली होती आणि खूप छान ते सगळं वाटलं. तर तुम्ही पाहिलं का आणि कसा हा श्रृंगार वाटला? नक्की कळवा 90.11.23.90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: दोनों के रास्ते फिर एक दूसरे को छूते हुए
1: संध्याकाळचे 4:54 झालेत आणि सांज रंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई सध्या वातावरण श्रावण महिना चालू आहे, छान वातावरण आहे आणि आपण सगळे प्रतीक्षा करतो आहोत, नगरघर प्रतीक्षा करत आहे ती म्हणजे पावसाची. कारण पाऊस या वर्षी आपल्याकडे झालेलाच नाहीये असं म्हणायला देखील हरकत नाहीये. खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच डोळे आपल्यापेक्षा जास्त डोळे आतुरलेले आहेत ते म्हणजे शेतकऱ्याचे फक्त पावसासाठी. आणि आपण या श्रावणामध्ये तर मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की बाप्पा किंवा महादेवजी किंवा आपले सगळे जे देव आहेत त्यांना एकच म्हणेल की तुम्ही पाऊस पाडा, कारण खूप गरज आहे. आणि तो जर शेतकरी राजा खुश राहिला तर आपण सगळेच नेहमी खुश राहू, आनंदी राहू. आणि म्हणजे याचमुळे कारण काय तर कमी पाऊस झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील काही गावांना अजूनही टँकरनं पाणी पुरवठा होतोय आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये 97 टँकर सुरू असून पाथर्डी तालुक्यात सगळ्यात जास्त 41 टँकर सुरू आहेत. आणि त्यासोबतच नगर तालुक्यात 18, शेवगाव तालुक्यात 11, तसंच पारनेर, संगमनेर आणि अकोले तालुक्यात टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलेली आहे. म्हणजे बघा, आपल्या इकडे आपल्याकडे रोज पाणी येतं, दिसाड पाणी येतं, पण आपल्याच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवा करावा लागतोय. तर आपण काय होतं ना, आपल्याकडे जेव्हा पाणी येतं किंवा पाणी सुटतं तेव्हा आपण काय करतो माहिती आहे का, त्याच पाण्याखाली गाड्या धुतो, त्याच पाण्याखाली कपडे धुतो, त्याच पाण्याखाली भांडी घासतो. पण आपण कधी विचार केला आहे का, जर हेच पाणी आपण जपून वापरलं तर आपल्यासाठीच ते महत्त्वपूर्ण असणार आहे. तर यापुढे असं पाणी वाया जाऊ देऊ नका. पाऊस आला तर पावसाचं पाणी कसं तुम्हाला अडवता येईल याकडे देखील लक्ष द्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. खूपच साऱ्या गप्पा आपण मारतो आहोत. 5 वाजलेत म्हणजे घरी जाण्याची लगबग चालू असेल. ऑफिस जर 6 वाजता संपणार असेल तर एकच तास राहिलाय, पटकन पटकन आवरून घेऊयात ही मनामध्ये फिलिंग असेल. किंवा कोणी जण काही जण जे आहेत ते आता ऑफिसमधून, कॉलेजमधून, शाळेमधून घराकडे निघालेली असतील अशी आजची सगळीकडचं वातावरण असेल. काही जण बाईकवर असतील तर काही जण बसमध्ये असतील, काही जण कारमध्ये असतील तर काही जण फक्त विचारांमध्ये असतील असं मी म्हणेल. कारण काय असतं ना, बरेच जण असे असतात की आपल्यासोबत जे झालंय किंवा आपल्या आजूबाजूला जे घडतंय ना त्याबद्दलच विचार करत असतात. मीही त्यातलीच आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्रास होत असतो. पण असं करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की म्हणजे आजच मला ही गोष्ट आठवली की काही गोष्टी ज्या असतात ना ज्या खूप आवडतात आपल्याला मनापासून, आपण कधी विचारच केलेला नसतो की त्या गोष्टींपासून दूर जावं लागेल किंवा त्या गोष्टी सोडाव्या लागतील, पण त्या सोडाव्या लागतात. हो, ही रियालिटी आहे. कारण हे असंच आहे, आयुष्य असंच आहे, प्रत्येक गोष्ट सोबत घेऊन चालता येत नाही. काही गोष्टी मागे राहतात, काही गोष्टी आपल्याला स्वतःहून सोडाव्या लागतात तर काही गोष्टी सुटत जातात. हे एक काय म्हणूयात ना, काळ्या दगडावरची रेघ आहे जी नाही पुसणार आहे, त्यामुळे तिला पुसण्याचा प्रयत्नही करू नका. तर असं असतं, मग कधी कधी त्या गोष्टी आपल्याला मनाविरुद्ध सोडाव्या लागतात किंवा कधी कधी मनाला समजावून, तर कधी कधी त्या आपोआप सुटल्या जातात आपल्याला लक्षातही येत नाही. तर हीच रियालिटी आहे, हीच पुढे घेऊन चालायची असते. त्यामुळे जे जे आता विचारामध्ये आहे त्यांनी विचारातून थोडंसं बाहेर या आणि काय चाललंय आजूबाजूला त्याकडे लक्ष द्या आणि स्वतःसाठी जगा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं.

0: नमस्कार, मी प्रार्थना बेहरे. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:09 झालेत आणि सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण सगळेच आता सध्या जाणून आहोत, किंवा जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल, किंवा तुम्ही जर आजूबाजूच्या घडामोडी ऐकायला तुम्हाला आवडत असेल, किंवा आपण सगळेच खूप आजूबाजूला काय चाललंय यासाठी ऐकण्यासाठी ते तत्पर असतोच. आणि त्यावरून तुम्हाला कळालंच असेल की मुंबईत भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकी दरम्यान घडलेली जी घटना आहे त्यामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. अशातच आता या दुःखद वेळी लालबागचा जो राजा आहे त्यांचं जे मंडळ आहे त्यांनी मदतीसाठी धावून आलेत आणि त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे की यामध्ये त्यांनी मंडळाला 11 लाख तर मृत कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे संकटात लालबागचा राजा धावून आला असं म्हणायला हरकत नाही. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सकाळचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो खूप मनापासून स्वागत। श्रोते हो आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट तालुका जिल्हा अहिल्यानगरच्या वर्षा महादेव कासार आहे। आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद मॅम।
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असतो किंवा बालपणीचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही। तुमचं बालपण कुठे गेलं?
3: सर्वात प्रथम मी सांगते की माझा जन्म वाळकी या छोट्याशा गावामध्ये झाला। तर माझा जन्म झाला ते कुटुंब शेतकरी कुटुंब आणि मध्यमवर्गीय कुटुंब होतं। तर बालपणीचा काळ माझा खूप सुखाचा आणि आल्हाददायक असा होता। खूप लाडात वाढलेली मी, पालकांनी कुठल्याही गोष्टीचं बंधन न घातलेली, अगदी आनंदात आणि मजेत। जसं की आत्ता आपण मुलांना खूप प्रेशराईज करतो कुठल्याही गोष्टीसाठी, तसं 10वीपर्यंत जाईपर्यंत कधीही माझ्या पालकांनी कुठल्याही गोष्टीचा अट्टहास केला नाही की अभ्यास कर, अशा प्रकारचं दडपण कधी त्यांनी मला दिलंच नाही। तुला जे करायचंय ते मनापासून कर, एवढंच त्यांचं म्हणणं असायचं। आणि माझं बालपण अगदी आनंदात आणि खूपच मजेत गेलं।
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा असतो, महत्वाचा असतो। तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
3: माझं शालेय शिक्षण अगदी घराच्या समोर येईलच झेडपी शाळेमध्ये झालं। शाळेतून बसून जरी आवाज दिला तरी मला आवाज पोहोचेल एवढ्याच अंतरावर माझी शाळा होती। आणि अतिशय टुमुकदार आणि छोटीशी इमारत असलेली ही शाळा, पण खरोखरच ते दिवस खूप आनंदाचे आणि मजेचे होते। त्या काळी आपण शिक्षकांना सर न म्हणता गुरुजी म्हणायचो। आणि त्या गुरुजींनी माझ्यावर जे संस्कार केले, ज्या पद्धतीने मला घडवलं, खरोखरच त्या गुरुजींना मी आजही विसरू शकत नाही। आणि ते तो जो काळ आहे तो काळही एक अविस्मरणीय काळ होता। जिल्हा परिषद आंबेरेवाडी हे माझ्या शाळेचं नाव आणि तांबे गुरुजी हे माझे शिक्षक। आजही ते शिक्षक मला आठवले की माझ्या सर्व बालपणीच्या आठवणी माझ्या मनात येतात की सुट्टीचा कालावधी किती मजेचा असायचा, शिक्षकांनी किती आनंदाने आणि मजेदार पद्धतीने घडवलेलं, या सर्व गोष्टी आजही मनावर रेंगाळत आहेत।
2: नक्कीच नक्कीच, जसं तुम्ही आता शाळेच्या आठवणी शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या आणि त्याचबरोबर 10वीनंतर पुढे काय करायचं हे तेव्हा सुद्धा तुमच्या समोर येऊन हा प्रश्न आला असेल की आता 10वीनंतर पुढे कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा काय पुढे करायचं हे कसं ठरवलं?
3: प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी 5वीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळकी येथे माझं ऍडमिशन झालं। परंतु ती शाळा माझ्या घरापासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर होती। रोज पाऊस असो ऊन असो की पायी शाळेत जावं लागायचं। त्यावेळी तेवढ्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या, परंतु जिद्द होती काहीतरी करायचं। आणि असं नाही की फक्त अभ्यास एवढीच गोष्ट मनात होती किंवा काही काय करायचं हे खूप असं फायनली ठरवलेलं नव्हतं। फक्त एक अभ्यास आणि 11वी 12वी नंतर काय करायचं हा विचार खूप सुरुवातीला केलेला नव्हता। पण जेव्हा 10वीचा रिझल्ट आला त्यावेळी वडिलांची खूप इच्छा की मी डॉक्टर व्हावं, म्हणून त्यांनी मला अहमदनगरच्या साडा कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं। मला सुरुवातीला असं वाटायचं की मला हे सायन्स साईडनी जे ऍडमिशन घेतलंय मला अभ्यास जमेल का, परंतु त्यांचा जो मला सपोर्ट होता, नाही तू करशील, तू अभ्यास करशील, तू हुशार आहेस, या त्यांच्या वाक्यामुळे मला एक मोटिवेशन मिळायचं। आणि मला 10वीपेक्षाही जास्त मार्क्स 12वीत मिळाले। त्यांचं जे डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, मला बोर्डाला खूप चांगले मार्क्स आले, पण सीईटीच्या पेपरला थोडेसे मार्क्स कमी मिळाल्यामुळे पहिल्या राऊंडला माझं मेडिकलला ऍडमिशन झालं नाही। पण ज्या बोर्डाला मार्क जास्त असल्यामुळे मला डीएडच्या पहिल्याच फेरीमध्ये प्रवेश मिळाला आणि तो एक माझा प्रवास तिथे सुरू झाला. त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये मला बीएमएसला ॲडमिशन मिळत असतानाही तो निर्णय मी सोडला आणि मी ठरवलं की मला आता शिक्षकच व्हायचे आणि हाच पेशा मला पुढे घेऊन जायचा आहे.
4: नक्कीच. आणि तुमचं डीएड झालं कम्प्लीट. तुम्ही एम ए आणि एम ए मध्ये शिक्षणशास्त्र हा स्पेशल सब्जेक्ट घेऊन सुद्धा तुमचा पुढचा शैक्षणिक प्रवास केला, तर एम ए तुम्ही कधी केलं?
3: 2005 साली दोन घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे माझा फेब्रुवारीमध्ये निकाल लागला 2005 साली. मे मध्ये माझा विवाहाचा योग आला. त्यानंतर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मला नोकरीही मिळाली आणि माझा तो प्रवास पुढे सुरू झाला. पण मी ठरवलं होतं की एवढ्यावरच थांबायचं नाही, पुढेही आपण शिक्षण घ्यायचं. त्यानंतर मी बी एला ॲडमिशन घेतलं. 3 वर्षांचं बी ए पूर्ण केलं. त्याचबरोबर बी ए संपल्यानंतर लगेच मी 2010 मध्ये एम एला ॲडमिशन घेतलं. 1 वर्षाचा गॅपमध्ये गेला माझा. त्यामध्ये माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला, त्यामुळे त्या वर्षीचा माझा तेवढा 1 वर्षाचा गॅपमध्ये मला घ्यावा लागला. मग तिथे माझ्या एज्युकेशनला तेवढा खंड पडला, पण मी तरीही ठरवलं की आता मला एम एला ॲडमिशन घ्यायचं आणि 2010 साली मी एम एला ॲडमिशन घेतलं आणि एम एही पूर्ण केलं.
4: नक्कीच. झेडपीच्या शाळेमध्ये तुम्ही नोकरीला लागलात आणि सुरुवातीचे शाळेचे दिवस कसे होते, किंवा एक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून आता जबाबदारी होती किंवा आता तो पेशा पुढे सुरू ठेवायचा होता, तर सुरुवातीचे दिवस कसे होते?
3: सुरुवातीला मला जॉईनिंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी श्रीगोंदा येथे मिळाली आणि मला स्कॉलरशिप हा विषय सुरुवातीपासूनच खूप आवडायचा. त्यामध्ये गणित हा माझ्या आवडीचा विषय होता आणि मी पदवीधर नसतानाही तिथे शिक्षकाची कमी असल्यामुळे त्यांनी मला 6वी 7वीचे वर्ग अध्यापनासाठी दिले आणि मीही ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं. पहिल्याच वर्षी 7वी स्कॉलरशिपचा वर्ग माझ्याकडे आला. अवघ्या 3 महिन्यांचा कालावधी, डिसेंबरमध्ये मी जॉईन झाले आणि मार्चमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा होती. तर जेव्हा माझ्याकडे ते एक चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं 7वी स्कॉलरशिप, बऱ्याच जणांची मतं अशी आली की आता या वर्गाला 3 महिन्यामध्ये मॅम काय अध्यापन करणार. तर मी म्हटलं मी माझ्या पद्धतीने जे होईल शक्य तिथपर्यंत मी मुलांना अध्यापन करण्याचा प्रयत्न करील. मी शाळेची वेळ 10:30 असताना मी 9:30 जायची. माझा वर्ग मी 5:30 सोडायची. मधली सुट्टी ही मी फक्त 1/2 तासाची किंवा 15 मिनिटाचीच करायची. आणि त्याच वर्षी पहिल्याच वर्षी माझ्या वर्गाचा 97% रिझल्ट आला आणि सर्वांच्या लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांची मॅडमला आवड आहे. तर इथून पुढेही त्यांनी 7वीच्या वर्गाचा गणित विषय अध्यापन त्यांनी करावं. सलग 8 वर्ष मी तिथे सेवा केली. तर माझ्याकडे जरी खालचे वर्ग असले 1 ते 500 तरी पण मी 7वीच्या वर्गाचं गणित विषयाचं अध्यापन मी स्वतःच करायची.
4: नक्कीच. सुरुवातीचे दिवस तुम्ही सांगितले, पण त्याआधी तुमचं लग्न सुद्धा झालं होतं आणि असं म्हणतात की प्रत्येक मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्य बदलतं. माहेर सासरची माणसं, त्यामध्ये तुम्हाला शाळेचं सुद्धा जॉईनिंग आलं होतं काही दिवसांनी, आणि मग हा सगळा प्रवास स्ट्रगल तुमच्याही आयुष्यामध्ये होता का इतर मुलींसारखा?
3: लग्न झाल्यानंतर मला माझ्या आत्याच्या सख्या आत्याच्याच मुलाला दिल्यामुळं मला शक्यतो म्हणजे ही माणसं थोडी अपरिचित नव्हती आणि त्यांनाही माझ्या स्वभावाची कल्पना होती. आणि विशेष करून आमच्या आत्या, त्यांनी खूप सपोर्ट केला मला शिक्षणासाठी किंवा मुलांना सांभाळण्यासाठी. त्याचबरोबर माझे मिस्टर, ज्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला, म्हणजे शिक्षण असो किंवा बाकी कोणत्या अदर ॲक्टिव्हिटी असतील, तर त्यांनी माझ्यावर अशी कोणतीही बंधनं लादली नाही की हे करण्यापासून, त्यांनी कोणतीही गोष्ट करण्यापासून त्यांनी मला थांबवलं नाही. पावलोपावली त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये, आजपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला साथ दिली. अडचणी तर येतात, पण अडचणीवर मात करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते आणि तो एक जीवनाचा भाग असतो आणि त्यातून मी हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकत गेले.
4: नक्कीच. सुरुवातीचा खडतर प्रवास प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शिकवताना आणि स्कॉलरशिपचे वर्ग सुद्धा तुम्ही घेत होता, तर हा प्रवास आपला झाला. मुलांची प्रत्येक शिकण्याची किंवा शिकवून घेण्याची क्षमता जी आहे ती वेगळी असते, पद्धत वेगळी असते. अशा विद्यार्थ्यांकडे तुम्ही कसं पाहता?
3: सुरुवातीला आपण जेव्हा एखादा घटक विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळी वर्गातल्या 10-5% विद्यार्थ्यांना तो पटकन ग्रास्प होतो किंवा समजतो आपण काय शिकवतोय. बाकी विद्यार्थ्यांकडे वेगवेगळे गुण असतात. एकाच ट्रॅकने आपण मुलांना जर घेऊन गेलो फक्त अभ्यासिक, मी त्या प्रत्येक मुलामध्ये असणारे गुण शोधते की या मुलामध्ये कोणता गुण आहे अभ्यासाव्यतिरिक्त. आणि प्रत्येक मुलाला बेसिक पातळीपर्यंत वाचन लेखन बाकी गणिती क्रिया इथपर्यंत पोहोचून त्या मुलांमध्ये असणाऱ्या गुणांना कसा वाव देता येईल यासाठी मी सतत प्रयत्न करत असते. मग ज्या मुलाकडे जो गुण आहे तो शोधून त्याला खेळामध्ये असेल तर त्याला खेळामध्येच पार्टिसिपेट करून घ्यायचं, किंवा एखाद्याला गाण्याची आवड असेल तर त्याला त्या माध्यमातून प्रोत्साहन द्यायचं, एखाद्याकडे वादनकला असेल तर त्या पालकांना बोलावून घेऊन त्याला एखाद्या खाजगी क्लासला किंवा इतर ठिकाणी त्याच्या कलेला वाव देता येईल का. कारण झेडपी शाळेमध्ये स्पेशल शिक्षक त्या त्या कलेसाठी नसतात, मग त्या मुलांना कसं प्रोत्साहन देता येईल, किंवा नगरसारख्या ठिकाणी त्या मुलांना पोहोच करण्याची सोय किंवा त्याच्या क्लासचा शोध घेण्याची सोय याची जबाबदारी घेते. आणि जे मुलं पाठीमागे असतात त्यांचा शक्यतो इंटरेस्ट दुसऱ्या गोष्टींमध्येच असतो, आणि एक शिक्षक म्हणून त्या व्यक्तीने त्यामध्ये शोधलं पाहिजे की हा मुलगा कशामध्ये पारंगत होऊ शकतो. कारण फक्त मार्क्स हे काही जीवनातलं अंतिम ध्येय नाही, तर त्या मुलाला जीवन उपयोगी शिक्षण कसं देता येईल, त्याला स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठी एखादा स्वतःचा व्यवसाय किंवा त्याच्यातले जे गुण आहेत ते हेरून कसं पुढे नेता येईल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते.
4: नक्कीच, जसं आता तुम्ही सांगितलं की फक्त शाळेमध्ये प्रगती पुस्तकावर येणारे गुणच महत्वाचे नसतात, तर इतरही काही गोष्टी एका विद्यार्थ्यासाठी घडण्यासाठी फार महत्वाच्या असतात. पाठ्यपुस्तकातलं ज्ञान न देता मुलांमधलं व्यक्तिमत्व जे आहे ते शोधण्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी शाळेकडून किंवा तुमच्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत?
3: शाळेमध्ये आम्ही सतत वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो. जिल्हा परिषदेकडून सारखे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही आमच्या मुलांना सहभागी करून घेतो. वक्तृत्व स्पर्धा असू द्या, निबंध स्पर्धा असू द्या, हस्ताक्षर स्पर्धा असू द्या, तालुक्यातील कुठल्याही स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी चमकलेले असतातच. आणि बऱ्याच वेळा ह्या मुलांचा शोध घेण्यासाठी आम्ही शाळा पातळीवरही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो, जसं की चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा. आणि बाकी कुठेही एखादी स्पर्धा आहे असं आम्हाला कळलं की आम्ही शाळेतील प्रत्येक घटक त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना कसं पोहोच करता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि मुलांना यश येऊ किंवा अपयश येऊ ते स्वीकारायची ही सवय आम्ही मुलांना लावत असतो. कारण ही कोणती एक शेवटची परीक्षा नाही, आपण तिथपर्यंत पोहोचलो, आपण प्रयत्न केला, आपण जिंकू किंवा काहीही होईल भविष्यात, पण आपण सर्व स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायचं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो.
4: नक्कीच, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं नातं हे वेगळंच आहे, आणि शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं फक्त न राहता एक विश्वास सुद्धा त्यामध्ये असायला हवा, किंवा एक विश्वासाचं घट्ट नातं सुद्धा असायला हवं. तर हे बॉन्डिंग कसं तयार असतं?
3: जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे शाळेत येतो तेव्हा त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असते, घरामध्ये त्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात, पालक कधी कधी उदरनिर्वाहासाठी बाहेर असतात, तो आजी आजोबांकडे राहत असतो, किंवा त्याला काही शारीरिक समस्या असतात त्या विद्यार्थ्यांना, त्याच्या स्वतःच्या काही अडचणी असतात किंवा मानसिक पण काही अडचणी असतात त्या विद्यार्थ्यांना. प्रथमतः आपण वर्गात मुलं आल्यानंतर त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याने त्यांच्या समस्या वेळोवेळी जाणून घेतल्या पाहिजे, किंवा किशोरवयीन मुली असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे, त्यांच्या समस्या वेळोवेळी जाणून घेणे, की जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की हा शिक्षक म्हणजे आपल्या आई वडिलांसारखाच आहे. आणि मग त्या प्रत्येक विद्यार्थ्याशी जेव्हा असं नातं तयार होतं तेव्हा तो विद्यार्थी मन मोकळेपणाने त्याच्या समस्याही सांगतो, त्याच्या अडचणीही सांगतो, आणि जेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवतो तर त्या विद्यार्थ्यामध्ये असा एक विश्वास निर्माण होतो की खरोखरच हा शिक्षक जो आहे तो आपला जवळचा मित्र आहे. किंवा कधी कधी असे उपक्रम घेतो की तुम्ही तुमच्या काही अडचणी असतील तर त्या एका कागदावर लिहून द्या किंवा तक्रारपेटीमध्ये द्या, तर ती तक्रारपेटी उघडून त्यांच्या अडचणी पण सोडवल्या जातात. किंवा तुम्हाला काही गोष्टी अशा मला सांगायच्या असतील, सर्व मुलांसमोर तुम्हाला सांगता येत नसतील, तर त्या लिहून माझ्याकडे दिल्या तरी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करू. आणि वेळोवेळी अशा मुलांच्या जर अडचणी असतील, अशा समस्या असतात, काही मुलांना एक वेळचा डबा पण घरून दिलेला नसतो, तर त्याची अडचण कधी कधी तशी समजून घेतली जाते. त्याची काय समस्या आहे ते ओळखून त्याच्यावर वेळोवेळी उपाय योजना केली जाते आणि मग त्या विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वासाचं नातं तयार होतं.
4: नक्कीच. झडपीच्या शाळेमध्ये तुम्ही आहात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर किंवा शिक्षकांसमोर अनेक चॅलेंजेस असतात, तर ही चॅलेंजेस तुम्ही कुठली अनुभवलेली आहेत?
3: सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समोर येणारा विद्यार्थी हा वेगळ्या वातावरणातून आलेला असतो, त्याचा परिसर वेगळा असतो, त्याच्या मनातील भावना वेगळ्या असतात, तर त्या ओळखता आल्या पाहिजे शिक्षकाला. आणि त्या ओळखल्यानंतरच तो आपल्या शिक्षणाशी समरूप होऊ शकतो. का तर त्याचं लक्ष काही वेळ घरी असतं, का तर घरी काहीतरी प्रॉब्लेम तयार झालेला असतो. मग ह्या अडचणी ओळखून त्या मुलांपर्यंत शिक्षकाला पोहोचता आलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील हे विद्यार्थी आहेत, पालकांच्याही वेगवेगळ्या अडचणी असतात, समस्या असतात. पालक ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवतात, सोडतात, त्यामध्ये बऱ्याच अंशी बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. काहींचे येण्याजाण्याचे, काही मुलांना येताना उशीर होतो, काही मुलांची गैरहजेरी असतात, का तर त्या मुलांना घरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग अशा सगळ्या आव्हानांना समोर बसलेल्या मुलांना सांभाळून घेताना विचारपूर्वकच अध्यापन करावं लागतं. त्याचबरोबर प्रत्येक मुलाची बौद्धिक पातळी ही वेगवेगळी असते. एकाच बौद्धिक पातळीचे विद्यार्थी आपल्यासमोर नसतात, त्यामुळे त्यांना अध्यापन करताना कोणकोणत्या अध्यापन पद्धती आपण वापरू शकतो याचाही विचार शिक्षकाला करावा लागतो. कधी कधी काही काही मुलांना ज्या गोष्टींचं आकलन होत नाही, तेव्हा आपण स्वतःच अध्यापन न करता त्यांच्या मित्रांचे एकत्र गट करणे, मग ते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षाही चांगल्या प्रकारे कधी कधी समजावून सांगतात. त्यांना आपली मेथड समजत नाही किंवा आपण आपल्याला असं वाटतं की मी जे शिकवतोय तेच सर्वोत्कृष्ट आहे असं नाही, तर मुलं मुलांकडून पण कधी कधी छान शिकतात. तर त्यांसाठी ते गट पाडून आपण त्यांना अध्यापन करू शकतो. अशा वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांसमोर येतात.
4: नक्कीच. ग्रामीण भागामधल्या मुलांमध्ये ना गुणवत्ता आणि क्षमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ती शिक्षकांनी ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ती ओळखली तर त्यांना संधी मिळते आणि ही संधी त्यांना नक्कीच मिळायला हवी. तर यासाठी काय प्रयत्न होतात?
3: ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा मुलं गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत असं आता आपण एकंदरीत ज्या MPSC UPSC चे रिझल्ट पाहिले तर लक्षात येतं की झडपीचेच मुलं या परीक्षांमध्ये असतात. का तर ही ह्या मुलांचा सर्वांगीण विकास झालेला असतो. ह्या मुलांकडे संयम असतो किंवा परिस्थितीने त्यांना त्या पद्धतीने घडवलेलं असतं. आणि हे विद्यार्थी जे आहेत ग्रामीण भागातले हे ऑलराऊंडर असतात. कुठल्याही गोष्टीमध्ये ते तरबेज असतात. खेळ असो म्हणजे त्यांची शारीरिक कौशल्ये ही उत्कृष्ट असतात किंवा त्यांना कुठलंही काम द्या ते त्यामध्ये उत्कृष्टपणे काम करतात. त्याचबरोबर अभ्यासातही ही मुले कुठेच पाठीमागे नसतात. आणि आता सध्याच्या डिजिटल युगामध्ये तर कॉम्प्युटर हाताळणे, कोडिंग करणे किंवा प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे या बाबतीतही कुठेही झडपी शाळेतील मुले आता पाठीमागे राहिलेली नाहीत. ते अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे. का तर इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन बऱ्याचशा सुविधा आता उपलब्ध होत आहेत आणि त्याचा विद्यार्थी नक्कीच फायदा करून घेत आहेत.
4: नक्कीच. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की शाळेमध्ये जी झडपीच्या शाळेमध्ये येणारी मुलं आहेत ती वेगवेगळ्या वातावरणातून येतात, त्यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमी असतात, पण तरी सुद्धा पालकांचा सहभाग मुलांच्या शिक्षणामध्ये असणं किती महत्वाचं आहे यासाठी शाळा काही प्रयत्न करते का? शाळा पालकांना सुद्धा घेऊन येते का शाळेमध्ये?
3: पालकांचा सहभाग खूप गरजेचा आहे. एकटा शिक्षक काहीही करू शकत नाही, कारण 10 ते 5 या वेळात मुलं ही शिक्षकाकडे असतात, पण उरलेला जो वेळ आहे तो संपूर्ण वेळ ते पालकांच्या संपर्कात असतात. पालकांचं सहकार्य जर असेल तर विद्यार्थी नक्कीच चांगली प्रगती करू शकतो आणि यासाठी वेळोवेळी पालक मेळावे आयोजित केले जातात. शाळेचाही पालक मेळावा घेतला जातो, वर्गाचाही पालक मेळावा घेतला जातो, त्याचबरोबर शाळेमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यामध्येही पालकांना सहभागी करून घेतलं जातं. त्यानंतर छोट्या छोट्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं, तेव्हाही पालकांचं सहकार्य घेतलं जातं. पालकांनी जर ठरवलं तर कोणत्याही शाळेचा कायापालट खूप जलद गतीने होऊ शकतो. अशी खूप उदाहरणं आहेत, जसं की बाबळेवाडीची शाळा असेल, जालिंदरनगरची शाळा आहे जिथे वारे गुरुजींनी काम केलं, तर तिथं पालकांचा खूप मोठा उत्साह आहे काम करण्याचा. त्याच पद्धतीने जर पालकांनी सहकार्य केलं तर प्रत्येक जीडीपीची शाळा ही अतिशय उत्कृष्ट होईल.
4: नक्कीच. तंत्रज्ञानाचा उल्लेख आपला मगाशी बोलताना निघाला आहे. ज्या काळामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं त्या काळामध्ये फारसं तंत्रज्ञान इतकं डेव्हलप झालेलं नव्हतं किंवा पोहोचलेलं नव्हतं, पण आज अगदी AI पर्यंत येऊन तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे. वेगवेगळ्या फील्डमध्ये AIचा वापर होतो आहे. कम्प्युटर लॅब ज्या आहेत त्या आता प्रत्येक ग्रामीण शाळेमध्ये सुद्धा आलेल्या आहेत. तर हा तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे तो शिक्षण पद्धतीमध्ये महत्त्वाचा ठरतोय का?
3: हो, खूप महत्त्वाचा ठरतो, कारण फळा आणि खडू

पण आधुनिक डिजिटल युगामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा आपण दाखवतो त्या संकल्पना 80% ज्ञान ही आपल्याला डोळ्यांद्वारे मिळते. त्यामुळे जेव्हा त्यांना आपण एखादी गोष्ट

0: कम्प्युटरवर LED वर वेगवेगळे व्हिडिओ दाखवले किंवा त्यांना वेगवेगळ्या कृती करायला दिल्या, कोडी सोडवायला दिली. खूप साऱ्या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या ट्रिक्स उपलब्ध आहेत. आपण जर एकटेच अध्यापन करत राहिलो तर ती एकतर्फी पद्धती होऊन जाते. विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं, वेगवेगळ्या साधनांचा वापर केला तर आपण म्हणतो जी मुलं मागे आहेत, पाठीमागे आहेत, तर त्यांनाही चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. त्यासाठी ही दृक श्राव्य साधनं खूप गरजेची आहेत.
1: नक्कीच. ज्या काळामध्ये तुमचं शिक्षण झालं किंवा ज्या काळामध्ये तुम्ही शाळेमध्ये शिकवण्यासाठी अध्ययनासाठी आलात तेव्हा शिक्षकांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या कामाच्या पद्धतीमध्ये नक्कीच खूप बदल असतील. म्हणजे मॅन्युअली वर्क ते आता अगदी PDF म्हणा किंवा मोबाईलचा वापर म्हणा किंवा व्हॉट्सअप ग्रुपचा वापर म्हणा किंवा इतर काही टेक्निकल गोष्टींचा वापर आता शिक्षकांच्या कामामध्ये सुद्धा दिसतो का
0: आहे
1: आणि तो शिक्षकांना फायद्याचा ठरतो का?
0: बऱ्याच अंशी विचार केला तर मोबाईलने आपली कामं पण सोपी केलेली आहेत. आपण जर एखाद्या पाठाचं अध्यापन केलं आणि त्या पाठाची रिव्हिजन म्हणून जर आपण त्याचा एखादा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवला तर शिक्षकाचं कामही कमी होतंय आणि विद्यार्थ्यांची रिव्हिजन होण्यासाठीही मदत होती. म्हणजे अशा प्रकारची जी काही गोष्टी आहेत ज्या या साधनांच्या उपयोगातून आता तो उपयोग कशा प्रकारे करून घ्यायचा हे त्या त्या शिक्षकावर डिपेंड असते ती गोष्ट. परंतु जर आपण या माध्यमांचा उपयोग मुलांनाही कशा प्रकारे करायचा ते शिकवलं किंवा आता तंत्रज्ञानापासून मुलं दूर राहू शकत नाहीत, आपण कितीही जरी प्रयत्न केला तर ते त्यापासून दूर जाऊ शकत नाहीत, आणि त्यांना दूर करण्यापेक्षा आपण त्यांच्याशी जर मैत्री केली आणि त्यांचा वापर जर चांगल्या प्रकारे मुलांना शिकवला की आपण काय पाहिलं पाहिजे. सध्या शाळांमध्ये आता जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये खान अकॅडमी मार्फत काही गणित समृद्धी कार्यक्रम, विज्ञान समृद्धी कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये वेगवेगळे स्वाध्याय विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले जातात किंवा एखादा पेपर आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन देऊन त्याची सबमिट करून घेऊन मुलांना लगेच त्याचे मार्क्स पण येतात, त्याचं अनालिसिस करणं पण सोपं जातं. किंवा ऑनलाईन जेव्हा आपण एखादं माध्यम वापरतो तेव्हा ते आपलं काम नक्कीच कमी करतं. मार्क्स भरणे, अनालिसिस करणे या गोष्टी सोप्या होतात आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते एक आकर्षणाचं माध्यम आहे म्हणून ते आवडीने त्याकडे पाहतात.
1: नक्कीच. एक शिक्षक म्हणून काम करत असताना आज तुम्ही 2005 सालापासून या फील्डमध्ये आहात, अनेक विद्यार्थी तुमच्या समोरून घडत आहेत, पुढे जात आहेत. एखादा लक्षात राहण्यासारखा इमोशनल किंवा भावनिक प्रसंग विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आहे का?
0: मी 2005 साली ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्याच शाळेमध्ये जेव्हा माझ्याकडे पहिलीचा वर्ग आला तेव्हा खरात क्रांती नावाची एक विद्यार्थिनी माझ्याकडे होती. अतिशय चुनचुनीत आणि हुशार विद्यार्थिनी होती. पटकन कुठलीही गोष्ट तिला आत्मसात व्हायची आणि तिसरी चौथी पाचवी चौथी स्कॉलरशिपमध्ये ती गुणवत्ता यादीमध्ये आली. त्यानंतर तिच्यामध्ये अशी एक गुण असा एक गुण होता की समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे हे तिला पटकन कळायचं आणि शिक्षकाप्रती असणारा आदरभाव खूप मोठ्या प्रमाणात तिच्यामध्ये असायचा. जेव्हा शिक्षकावर जी श्रद्धा असते त्या श्रद्धेचं ती एक उदाहरण आहे. मी सांगितलेली गोष्ट ती प्रमाण मानून ती गोष्ट ती करणार म्हणजे करणारच. आपण सांगितलेली गोष्ट तर जेव्हा नवोदयचा फॉर्म तिचा भरला मी त्यानंतर नवोदयच्या यादीमध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि पालकांची इच्छा तिला पाठवायची नव्हती नवोदयसाठी. मी स्वतः तिचं ॲडमिशन केलं आणि त्याच वर्षी तिचं ॲडमिशन झाल्यानंतर माझी तिथून बदली झाली. आणि जेव्हा त्या सर्वांनी माझा निरोप समारंभ आयोजित केला त्यावेळी ती आणखी एक सर माझ्यासोबत भुजबळ सर म्हणून होते, आमच्या तिघांचाही निरोप समारंभ एकत्र होता, तो क्षण आजही आठवला तरी डोळ्यात पाणी येतं.
1: नक्कीच नक्कीच. आज शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही शिकला आहात ती शिक्षण पद्धती, पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रमाची पद्धत वेगळी होती आणि आता वेगवेगळ्या पद्धती येत आहेत आणि मुलांच्या आधी शिक्षकांना ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याआधी त्यातून जावं लागतंय सामोरं. तर हे कसं जातंय, हे सोपं जातंय का शिक्षकांना?

0: पारंपरिक पद्धतीपेक्षा सध्याची जी पद्धती आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांना जाणून घेणं, त्यांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमता ओळखणं आणि त्यांना योग्य प्रकारे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणं ही गोष्ट नवीन अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचबरोबर आनंददायी शिक्षण. पूर्वी असायचं छडी लागे छमछम विद्या येई घमघम, आता छडी हा विषय राहिलेला नाही आणि शिक्षणच हे आनंददायी झालेलं आहे. आणि आता विद्यार्थ्यांना शिकवताना खरोखरच जाणीव होती की त्या छडीची खरंच गरज होती का. तर विद्यार्थ्यांना जेव्हा खरंच आपण विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांसारखी होऊन शिकवतो, आनंदाने शिकवतो, तेव्हा त्यांच्यामध्ये एक आपल्याविषयी प्रेमाची आई वडिलांसारखी भावना निर्माण होते. आणि आता सध्याच्या पिढीतील विद्यार्थी जे आहेत ते कुणाच्याही दबावाखाली राहणारे नाहीत. त्यामुळे आपण जर त्यांचा अभ्यास केला तर मुलं खूप चंचल आहेत, स्वतंत्र विचाराची आहेत, स्वतःची मतं त्यांची ठाम असतात. तर आपण त्यांच्यासारखी होऊन त्यांच्या पद्धतीने जेव्हा अध्यापन करतो तेव्हा त्या गोष्टी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे समजतात आणि त्या शिक्षकाप्रतीही त्यांच्या मनात आपोआप आदरभाव निर्माण होतो.
1: नक्कीच. आज आपण पाहतो की या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे किंवा डिजिटल वेगवेगळ्या गोष्टी आता मुलांना पटकन समजतात, ते हाताळतात, यामध्ये कुठेतरी वाचन संस्कृती कमी होतीये का, किंवा मुलांचं वाचनाचा वेळ जो आहे तो कमी होतोय का, किंवा त्यांचा वाचनाचा संयमही कमी होतोय का?
0: पा सध्या जिल्हा परिषदेमध्ये आनंददायी शनिवार हा एक उपक्रम चालू असतो, त्या अंतर्गत विद्यार्थ्यांचं वाचन जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात. त्याचबरोबर आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांनी जो कुसुमाग्रज वाचनालय हा उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुस्तकं मिळवली जात आहेत मिशन आपुलकी अंतर्गत. आणि साहेबांनी जे झडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आहे वाचन करण्याकरता, त्यांची नोट्स ठेवण्याकरता, त्या माध्यमातून विद्यार्थी चांगल्या प्रकारे वेगवेगळी पुस्तकांची वाचन करत आहेत आणि त्या वाचनातून नक्कीच चांगल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ती टिपणं ठेवत आहेत आणि ती पुस्तकं जी त्यांनी जी वाचली आहेत त्यामधून भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा चांगला फायदा होईल. आणि मला वाटतं की खाजगी शाळांपेक्षा हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप वेगळा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी मी खरंच आदरणीय भंडारी साहेब यांना खूप खूप धन्यवाद देते की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सुरू करून दिला.
1: नक्कीच. तुमच्या दृष्टीनं एक चांगला शिक्षक ही व्याख्या काय आहे किंवा चांगला शिक्षक म्हणजे नेमकं काय?
0: चांगला शिक्षक हा विद्यार्थ्यांना जाणून घेणारा, विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखणारा, त्यांना आवश्यक आहे त्या पद्धतीने त्यांच्या गरजा ओळखून अध्यापन करणारा, विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करणारा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असणारे वेगवेगळे गुण शोधणारा आणि त्या गुणांना वाव मिळवून देणारा. विद्यार्थ्यांच्या जर एखादा विद्यार्थी त्या शिक्षकाकडे 4-5 वर्षाच्याच कालावधीपुरता आहे तेवढेच मार्गदर्शन न करता त्या विद्यार्थ्याला जिथे गरज पडेल भविष्यात तिथेही त्याच्या प्रत्येक पायरीवर उभा राहणारा असा आणि वेळोवेळी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारा आणि जाणून घेणारा शिक्षक.
1: नक्कीच. आपण नोकरी करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा नोकरी करणारे जे लोक आहेत ते नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जास्त काळ वावरत असतात आणि नोकरीचा जो कालखंड आहे किंवा नोकरीचा जो काही अनुभव आहे तो त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी बरंच काही देऊन जात असतो. तर शिक्षकी पेशेमध्ये एक शिक्षिका म्हणून शाळेनं तुमच्या आयुष्यामध्ये असे काही आमूलाग्र बदल घडवून आणले का किंवा शाळेनं तुम्हाला काय दिलं?
0: नक्कीच मॅडम, खूप छान प्रश्न आहे हा. तर मला असं वाटतं की मी जे काही माझ्या लाईफमध्ये शिकले त्यापेक्षाही जास्त मी या मुलांमध्ये शाळेमध्ये राहून मला बरेचसे अनुभव आले, त्यामधून मला बऱ्याच गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांकडूनही शिकण्यास मिळाल्या. आणि जिथे जाईल तिथे एकच उद्देश असायचा कामाचा की फक्त प्रामाणिकपणे जे आहे ते काम करणं आणि विद्यार्थ्यांना जे काही देणं. पण माझे जे सहकारी मित्र भेटले ते ही खूप चांगले होते माझ्यासोबतचे आणि त्या प्रत्येक शिक्षकाकडून मला नक्कीच काहीतरी चांगलं शिकायला मिळालं. 2005 साली माझ्यासोबत जेव्हा भुजबळ सर यांनी काम केलं तर कर्तव्यनिष्ठपणा, कामाप्रती झोकून देऊन कशा प्रकारे काम करायचं आणि प्रत्येक गोष्टीत कसं प्रामाणिक असायचं हा गुण मला त्यांच्याकडून त्या शाळेत मिळाला. त्यानंतर जेव्हा मी काष्टी शाळेमध्ये माझी बदली झाली तिथे आल्यानंतरही तिथेही माझे खूप सारे सहकारी होते. त्यांमध्ये विशेष करून भंडारे मॅडम ज्या होत्या त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने कसं पाहायचं हे मला 2-4 वर्षात खूप छान शिकवलं त्यांनी. त्यांच्यासोबतचा जो माझा सहवास होता त्यामधून मला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन तिथं मिळाला. त्यानंतर मी जेव्हा बाबुर्डी घुमट या शाळेमध्ये आले तेथील माझे मुख्याध्यापक त्यांच्याकडून मला वक्तशीरपणा हा गुण मिळाला, कुठलीही गोष्ट वेळेवर करणे. आणि अशा प्रकारे शिक्षकांसोबतच माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडूनही बाल मनापासून मला की निरागसपणा आणि जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे त्या लहान मुलांकडूनच पाहून मी शिकले. आणि कधी कधी मी त्यांच्यामध्ये लहान मुलंच होऊन जाते. दिवस कसा जातो, 5 कसे वाजतात आणि शाळा सुटायची वेळ कधी होते हेही लक्षात येत नाही. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी मला या जीवनात कळाल्या. कधी कधी खूप आजारी असतो घरी पण शाळेत गेल्यानंतर आपलं काही दुखतंय किंवा आपल्याला काही त्रास होतोय ही गोष्ट सुद्धा शाळेमध्ये गेल्यानंतर लक्षात राहत नाही. म्हणजे जे आरोग्य लाभलं कदाचित ते सुद्धा ह्या मुलांच्या आणि सहकाऱ्यांच्या आशीर्वादानेच असेल की ज्यांचा मला अतिशय चांगला सहवास लाभला.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओच्या काही आठवणी आहेत का किंवा रेडिओ तुम्ही लहानपणी ऐकलेला आहे का?
0: हो, माझी आई होती तिला रेडिओची खूप आवड होती. त्या काळी नवीनच रेडिओ टीव्ही आलेले असतील जेव्हा मी लहान असेल तेव्हा आणि तिने तो रेडिओ विकत घेतलेला होता. त्यानंतर टेप रेकॉर्डर पण आले पण आमच्या घरात सतत रेडिओ लावलेला असायचा. का तर तिला त्या रेडिओ ऐकण्याची खूप आवड होती आणि त्यामधूनच मग घरात रेडिओ सुरू असला की आम्हाला त्या गोष्टी बऱ्याचशा कानावर पडायच्या की आज आता कोणता कार्यक्रम आहे, नंतर कोणता कार्यक्रम आहे. मग त्या आईच्या माध्यमातून आम्हाला रेडिओशी जवळीकता निर्माण झाली.
1: नक्कीच. आणि आज तुम्ही या रेडिओ केंद्रामध्ये आहात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत तुम्ही पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खूप छान वाटतंय. त्यासोबतच मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगते या शाळेतलाच. ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अंतर्गत इस्रो सहल हा उपक्रम घेतला जातो. पहिल्यांदाच इस्रो सहलीसाठी स्पर्धा परीक्षांसारखा सिलॅबस तयार करण्यात आला आणि तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून 3 विद्यार्थ्यांची निवड होते. जो 5वीमध्ये पहिला असतो, 6वीमध्ये पहिला असतो आणि 7वीमध्ये पहिला असतो. माझ्याकडे 6वी 7वीच्या वर्गांचं अध्यापन होतं आणि मी मुलांमध्ये अशी जिद्द निर्माण केली की तुम्हाला तर विमानाने जायचे इस्रो सहलीसाठी आणि त्यांचा अभ्यास घेण्यास मी सुरुवात केली. तर मला अपेक्षितही नव्हतं एवढे प्रश्न मुलांनी तयार केले इस्रो सहलीसाठी. म्हणजे स्वतःची एक प्रश्नपेढी त्या मुलांनी तयार केली. आणि जेव्हा ही परीक्षा झाली तेव्हा तालुक्यातून 6वी आणि 7वीच्या दोन्हीही मुलींचं सिलेक्शन माझ्या वर्गातल्याच झालं होतं आणि तो क्षण त्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. तर माझी अंजली परवाणी नावाची विद्यार्थिनी आहे, ती माझ्याकडे आली आणि म्हटली, मॅडम मला असं वाटतंय की तुम्हाला एकदा कडकडून मिठी मारावी. म्हटलं चालेल, घे भेटून मला. त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक हॅकेथॉन नावाची स्पर्धा असते आणि आमच्याकडे शाळेमध्ये मुलांना कोडिंग शिकवलं जातं. तर त्या कोडिंगच्या अंतर्गत 10,000 मुलांचं रजिस्ट्रेशन झालं होतं अहमदनगर जिल्ह्यातून आणि त्यामधून टॉपचे 30 विद्यार्थी, म्हणजे 3-3 विद्यार्थ्यांचा एक गट होता, अशा 10 विद्यार्थ्यांची टीम निवडण्यात आली आणि जे अशा 16 जिल्ह्यांमध्येही स्पर्धा घेतली गेली होती. तर अहिल्यानगरमधून जेव्हा 10 टीम निवडल्या गेल्या त्यामधून एकच टीम स्टेट लेवलला कॉम्पिटिशनला जाणार होती. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या 3 विद्यार्थी आणि एक टीचर म्हणून मी त्यांच्यासोबत होते. आमचा 5-6 वाजता त्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट आला आणि आम्ही स्टेटच्या कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट झालो. त्यानंतर 3 दिवस पुणे येथे या हॅकेथॉनचं अमेझॉन कंपनीने आयोजन केलेलं होतं. तिथं 3 दिवसामध्ये त्यांनी एक प्रोजेक्ट बनवण्यास दिला होता. त्यामध्ये कोडिंगचा वापर करायचा होता आणि फिजिकल कोडिंगही करायचं होतं. तर फिजिकल कोडिंगच्या माध्यमातून मुलांनी कृषीमित्र नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला. त्यामध्ये असं होतं की शेतकऱ्यांना रात्रीचं शेतात जावं लागतं आणि पाणी द्यावं लागतं. तर रात्री बिबट्या असतात किंवा इतर प्राणी असतात, तर त्यांनी त्यांच्याच भागातली समस्या निवडली की जेणेकरून त्यांच्या वडिलांचा एखादा प्रॉब्लेम ते दूर करू शकतात. तर तिथे तो प्रोजेक्ट पाहिल्यानंतर तिथल्या इंजिनियर्सनी आम्हाला ऑफर दिली की तुम्ही तुमचं पेटंट तयार करता का यासाठी. आणि त्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट आमचा 3rd दिवशी लागणार होता. तर त्यांनी 16, 14, 15 असं अनाउन्सिंग सुरू केलं. आम्हाला असं खात्री नव्हती की आता आम्ही किती नंबरला असू, पण परंतु आम्ही वाट पाहत होतो की आता आमचा नंबर कुठे अनाउन्स होतोय नेमका. शेवटी 2 नंबर राहिले, एक सोलापूरची टीम आणि एक अहिल्यानगरची टीम. आणि शेवटी त्यांनी थोडंसं सस्पेन्स क्रिएट केला की कोण असेल कोण असेल. आम्ही शांत बसून घेतलेलं होतं. त्यानंतर त्यांनी 2nd विनर अनाऊन्स केला सोलापूर. आणि मग आम्ही 3 मुली आणि मी आम्ही चौघीही अक्षरशः रडत होतो की आम्ही 1st विनर झालो. 5 मिनिटातच TV बातमी आली. मग बाबुर्डी घुमट शाळेतून आम्हाला फोन यायला लागली. आणि त्यात म्हणजे अशी गोष्ट की मी सकाळपासून सरांचा फोन घेतला नव्हता. म्हणजे त्यांना ते काळजीपोटी मला फोन करत असतील, पण मी त्या कामामध्ये एवढी बिझी होते की मी फोनकडे लक्षच दिलं नाही. आणि जेव्हा विनर म्हणून डिक्लेअर झालो त्यानंतर त्यांना माझा थोडासा राग आला असेल, पण त्यांचा राग थोडासा त्यानंतर शांत झाला.
1: नक्कीच नक्कीच. ही खूप चांगली आठवण जी आहे ती शाळेची विद्यार्थ्यांची स्पर्धेतल्या प्रवासादरम्यानची आज नक्कीच अनेक श्रोत्यांना जी आहे ती ऐकायला मिळाली असेल. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आला आहात. या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटत?
0: जिंदगी प्यार का गीते.
1: हेच गाणं का?
0: म्हणजे मला जीवन आनंदाने जगायला मुळातच आवडतं. मी शक्यतो मी म्हटलं ना की मला जे भंडारे मॅडम आयुष्यात आल्यापासून सकारात्मक राहायची सवय लागलेली, किती लोड आला तरी मी घेत नाही, शालेय कामाचा नाही किंवा घरच्याही कुठल्याही गोष्टीचा नाही. आणि माझं असं ठरलेलं असतं की आनंदात जगायचं.
1: नक्कीच नक्कीच. हे तुमचं खूप जवळचं गाणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारं किंवा सकारात्मक ऊर्जा देणारं जे गाणं आहे ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: मी रेडिओनगर यांनाही खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला इथे आमंत्रित करून माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याचबरोबर मी पालकांनाही एक छोटासा संदेश देऊ इच्छिते की सध्याच्या काळामध्ये आपण जे झेडपी शाळा किंवा खाजगी शाळा यांमध्ये तुलना करतो आणि झेडपी शाळेला कुठेतरी कमी लेखतो, तर तशी गोष्ट न राहता अलीकडच्या काळामध्ये झेडपी शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक हे खूप गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात. त्याचबरोबर शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्यामधून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता झेडपीचा विद्यार्थीही चमकत आहे. त्याचबरोबर मी अहिल्यानगर जिल्ह्याचे CEO आनंद भंडारी साहेब, शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांच्याकडून जे मिशन आरंभ सारखा उपक्रम असेल, कुसुमाग्रज वाचनालय सारखा उपक्रम असेल, या सर्व उपक्रमांना धन्यवाद देते आणि साहेबांचेही खूप आभार मानते. आणि पालकांनाही आवाहन करते की भविष्यात जो आता कमी झालेला इंग्लिश मीडियमकडे जो कमी झालेला कल आहे तो आणखी कमी होऊन झेडपीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी वाढ व्हावी आणि शिक्षकांनीही आणखी चांगल्या प्रकारे गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करावा. आणि रेडिओ नगर यांना खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू सो मच. श्रोते हो, आज अशा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबुर्डी घुमट या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौवर्षा कासार. आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, उद्या याच वेळी भेटूयात नगर डायरी कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 35. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे महान मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 35. आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो, ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहे. त्या आठवणेपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हा सोडून गेला. दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा मला बोलावीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी आणला होतो तेथे प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळे ना, परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कुठे जाणार, पैसे तरी जवळ कुठे होते. मी माझ्याजवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली, 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भोपाळ्या कोठे वेद पठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कबाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. गोकुळात

0: वेळी तुझ्यासाठी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणं म्हणत होती मी ओटीवर, ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना, परंतु किती वेळ उभा राहणार. शेवटी दार ढकलले, थाप मारली. कोण? आईनं विचारले. मी श्याम, असे उत्तर दिले. श्याम आला रे माझा बाळ, आले हो, असे म्हणत लगबेगीने येऊन आईनं दार उघडले. आईने मला पोटाशी धरलं. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गूळ ठेवते. हो आधी बस, किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते. त्याला देवाने नेले, म्हटले दुसरा दृष्टीस पडतो की नाही. असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो. वडील छोश्यास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढेहून म्हणाली, म्हटलं श्याम आला हो आपला, आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम गणपतीवर आवर्तने करीत होतो. आला शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला, असे म्हणून त्यांनी डोळ्याला उपरणं लावलं. नीच जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीच. आई मला म्हणाली. मी कपडे काढले, चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडतं रे. मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर, सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कुणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाई चारताना पान लावून कशी गेली वगैरे सांगितलं. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात रुढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गौऱ्यांनिशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्यां निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल, असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही, अशी माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसात नोकरी तरी कोठे. परंतु तुम्हा माय लेकरांना पसंत पडलं नाही, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्या त्याला नोकरी करायची नाही, तो शिकेल. तो येथून जाईल हो, तो घरभाषा होणार नाही. खायला काळ व भुईला भार होणार नाही, आई म्हणाली. तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात, शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला, एक दिवस डिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते, शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणात पडून उठून बसलो व म्हणालो, भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो, मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले, मी उद्याच इथून जातो. औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहो. मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी आलो नाही, प्लेग होता तरी मी तिथेच राहणार होतो, जाण्यायेण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना, म्हणून आलो. मी उद्याच जातो आई, उद्याच मी निघतो. त्यांचे नोकरे म्हणणे मनावर घेऊ, तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा हो श्याम. माझे वेडीचे ऐक, मी थांबणार नाही, उद्या इथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजे, तेवढे कृपा करून द्या. आई चिंता करू नको, देव तारी त्याला कोण मारी, ज्याला जगवायचे त्याला तो रोगाचा भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारी. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा, तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो कुठे खुशाल राह म्हणजे झाले. माझे मिलीचे डोळे देवका मिटीत नाही का ही समजत नाही, चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडाव्यास राखतो, असे आई रडतच म्हणाली. रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे, आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना, तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली, दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लावित नसे, शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही, तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागून मी परत जाव्यास निघालो, आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता, दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता, परंतु ती काय करणार, बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले, उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचं न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो, गड्यांनो आईचे तेज शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही, तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सुडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरं काय, या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 35वी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि मंडळी आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वर भास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग। यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं। याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी। ऐकूयात आजचा हा विशेष भाग।

नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज भाग क्रमांक 62। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्चकोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं। १९६१ या वर्षीच्या सुवासिनी या चित्रपटात संगीतकार बाबूजींनी पारंपरिक बंदिशींचा एक यशस्वी प्रयोग केला होता। पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांनी गायलेली आज मोरे मन लागो लंगरवा ही गुजरी तोडी रागातली बंदिश बाबूजींच्या उत्तुंग प्रतिभेचं एक उदाहरण म्हणून कायम लक्षात राहते। बाबूजींच्या चित्रपट गीतांची दुनिया विविधरंगी तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या भावगीत भक्तिगीत यांची लोकप्रियता देखील चकित करणारी आहे। मराठी भावगीतांचा विषय कुठेही निघाला किंवा आठवला गेला तर सुधीर फडके यांचीच गाणी जास्त करून आठवली जातात। शांता शेळके यांचं तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, वंदना विटणकर यांचं ते स्वप्न भाव वेडे फुलते मनात माझ्या आपुले आबोल नाते, मंगेश पाडगावकर यांची तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे डोळ्यामधले आसू पुसतील ओठावरले गाणे, अशी पाखरे येती आणि कस्मृती ठेवनी जाती, कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, या आणि अशा अनेक भावगीतांची पटकन आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे। मात्र चित्रपट हेच बाबूजींचं मोठं कार्यक्षेत्र होतं। मराठी संगीतामधील बऱ्याच उत्तम गायिका संगीतकार बाबूजी यांच्याकडे गायल्या आहेत। अगदी सुरुवातीला माणिक दादरकर म्हणजेच माणिक वर्मा यांनी त्यांच्याकडे बरीच गाणी गायली। चित्रपटाच्या बाहेर देखील गळ्याची शपथ तुला जीवलगा, सावळाच रंग तुझा, बहरला पारी जात दारी, वाजवी पावा गोविंद अशा अनेक गाण्यांची आठवण सहजपणे येते। अर्थात संगीतकार म्हणून बाबूजींचा विचार केला तर त्यांच्याकडे गायलेल्या गायिकांमध्ये आशा भोसले यांच्या गाण्यांची संख्या नक्कीच अधिक आहे। आशा भोसले यांनी सुधीर फडके यांची 192 गाणी गायली आहेत। इतर प्रमुख गायिकांमध्ये माणिक वर्मा यांनी 45, लता मंगेशकर यांनी 45, ललिता फडके यांनी 66, सुमन कल्याणपूर यांनी 29 आणि मालती पांडे यांनी 31 अशा संख्येने प्रमुख गायिका बाबूजींकडे गाणी गायल्या आहेत। रसिक हो, बाबूजी यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुधारलेल्या बायका या चित्रपटातलं गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं एक सुरेख प्रणय गीत। हे गीत म्हणजे एका नव्या संसाराचा, नव्या जीवन प्रवासाचा आरंभ आणि त्यातील माधुर्य यांच्या उत्कंठतेचं सोज्वळ चित्रण आहे। जगदीश खेबुडकर यांच्या सहज सुंदर काव्य भाषेतून आणि बाळ पळसुले यांच्या सुमधुर चालीतून हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत होतं।
कवीने या प्रेमगीतात चंद्र, चांदण, गारवा, उमलणारी कळी, अमृतस्पर्श अशा निसर्ग प्रतिमांचा उपयोग करून नव्या वैवाहिक नात्यातली कोमलता, पावित्र्य आणि सौंदर्य व्यक्त केलं आहे. मिलनाचा आनंद हा या गाण्याचा गाभा असून यातून नवा संसार फुलवण्याची आस जाणवते. शब्दांची कोमलता आणि चालीचा गोडवा यामुळे गाण्यातली भावना अधिकच परिणामकारक होते. संगीतकार बाळ पळसुले यांनी या प्रेमगीताची चाल अतिशय मधुर, मृदू आणि हळुवार अशी बांधली आहे. बाबूजी यांचा गंभीर स्थिर स्वर आणि आशा भोसले यांचा गोड हलकासा लाजरा स्वर या युगुल गायकीतून नवविवाहितांच्या मनातला संवादच जणू श्रोत्यांसमोर सजीव होतो. हे गाणं आहे नव्या संसाराची नांदी, ज्यात निसर्गाच्या प्रतिमांनी सजलेली गीतमालिका प्रेमाची माधुर्यपूर्ण चाहूल आणि सहजीवनाची शाश्वत प्रतिज्ञा आहे.

मित्रांनो, यानंतर ऐकूया 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जावई माझा भला या चित्रपटातलं संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले आणि बाबूजी यांनी गायलेलं एक दर्या गीत. या चित्रपटाची कथा होती पंडित महादेव शास्त्री जोशी यांची, तर पटकथा संवाद होते मधुकर पाठक यांचे आणि दिग्दर्शन होते नीलकंठ मगदूम यांचे. निळा समेंदर निळीच नौका निळेवरी आभाळ निळी पैठणी निळसर राणी निळीच संध्याकाळ, या शब्दांनी या गाण्याची सुरुवात करतात बाबूजी आणि मग पुढचं संपूर्ण गाणं गातात आशाताई. बेतात राहू दे नावेचा वेग रातीच्या पोटात चांदाची रेघ. या गाण्याची सुरुवातच निळा या रंगाने होते. समुद्र निळा, नौका निळी, आकाश निळे, पैठणी निळी, राणी निळसर, इतके सारे निळे रंग जणू जीवनातील प्रसन्न भावनांना मूर्त रूप देतात. गाण्यातला प्रत्येक अंतरा जणू जीवन प्रवासाचीच कथा सांगतो. जीवनाची नाव फारशी डचमळू नये, ती समतोलाने पुढे जावी असा जीवन तत्वांचा संदेश यात दडलेला आहे. प्रेम हे प्रवासासारखं असतं. समुद्राच्या अथांगतेतून निळ्या आकाशाखालून आपली जीवनाची नाजूक नाव हळुवारपणे पुढे सरकत राहते. त्या प्रवासात सौम्य गती, आदर, कोमलता आणि शाश्वत संगती आवश्यक असते हा या गीताचा भावार्थ. प्रभाकर जोग यांचं मधुर संगीत, आशा भोसले यांचा गोडवा आणि सुधीर फडके यांचे गांभीर्यपूर्ण स्वर या गाण्याला अधिकच मधुर करतात. रसिक हो, थोडक्यात सांगायचं झालं तर हे गीत म्हणजे निसर्ग, नातं आणि निळ्या रंगाच्या भावनेत गुंफलेली एक प्रेमकविता आहे. ती ऐकताना आपण सारे निळ्या समुद्राच्या लाटांवर डोलणाऱ्या त्या नावेत बसतो आणि जीवनाच्या प्रवासाला एक नवीन आशय मिळतो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. मित्र हो, यानंतर ऐकूया सुधारलेल्या बायका याच चित्रपटातलं अजून एक युगुल गीत. या चित्रपटातली गाणी स्वरबद्ध केली होती बाळ पळसुले आणि मनोहर कदम या दोन संगीतकारांनी. सुधारलेल्या बायका या चित्रपटातलं आजच्या कार्यक्रमातलं आरंभाचं गीत संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी, आणि यानंतरचं हे प्रेमगीत संगीतबद्ध केलं आहे मनोहर कदम यांनी. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे युगुल गीत गायलं आहे अर्थातच आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. सुधारलेल्या बायका या चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रभाकर नायक, पटकथा संवाद होते दिनकर द पाटील यांचे, आणि या चित्रपटातले प्रमुख कलाकार होते राजा गोसावी, माणिक मुदलियार म्हणजेच कामिनी कदम, शरद तळवलकर, दामूअण्णा मालवणकर इत्यादी. चित्रपटात हे गाणं आहे दूरध्वनीवरील संवादाचं. दूरध्वनीवरील एकमेकांच्या संवादातून हे प्रेमगीत साकारलं आहे राजा गोसावी आणि कामिनी कदम यांनी. दूरध्वनीवरून बोलतानाचे काही विशिष्ट शब्द, तिचं लाजणं, त्याचं हसणं या गाण्यात अर्थातच स्वाभाविकपणे येतात आणि गाण्याचं सौंदर्य खुलवतात.

बाबूजी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया 1971 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कुंकवाचा करंडा या कौटुंबिक चित्रपटातलं संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले आणि बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं एक सुंदर युगुल गीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दत्ता माने आणि प्रमुख भूमिका होत्या आशा काळे, अरुण सरनाईक, नयन तारा, चंद्रकांत गोखले, सुमती गुप्ते इत्यादी यांच्या. कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं हे गाणं आहे प्रेमाला मिळालेल्या पंखांच्या गोड उड्डाणाच्या कथेचं. इथं दोन प्रेमी हृदये पंख घेऊन उडण्यास सज्ज आहेत, नुसत्या स्वप्नातच नव्हे तर त्या स्वप्नात मात देणाऱ्या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी. बघा मित्रांनो, प्रेमाच्या प्रवासासाठी मिळालेली पंख घेऊन उडणाऱ्या पाखरासारखे हे प्रेमी युगुल क्षितिजापाशी झेप घेऊ इच्छित आहेत. चित्रपटात हे प्रणयी युगुलगीत चित्रित झालं आहे अभिनेता अरुण सरनाईक आणि अभिनेत्री नयन तारा यांच्यावर. ऐकूया मित्रांनो.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे सावन का मौसम. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज मी आपल्या भेटीला चक्क पावसात भिजत यायचं ठरवलं होतं बरं का, पण पावसानं कुठं दळणी मारली आहे काय माहिती. त्यातल्या त्यात आपला जिल्हा म्हणजे पावसाच्या दृष्टीने सावध राहायचं लेकरू, त्यामुळे त्या आकाशातले ढग सुद्धा जाता जाता उगीच दोन चार थेंब आपल्यावर कधी कधी उडून जातात. मला जरा पावसाच्याच गप्पा तुमच्याशी मारायच्या होत्या. श्रावण सुरू झालाय ना, सगळीकडे आल्हाददायक वातावरण आहे. मित्रांनो, पाऊस म्हणजे या पृथ्वीची संजीवनी, ऋतुराजाची अर्धांगिनी. दरवर्षी अगदी न चुकता वारंवार नवचैतन्य नवजीवन या सगळ्या पुन्हा पुन्हा नव्याने सृष्टीला बहाल करणारी एक अनमोल देणगी म्हणजे पाऊस. असा हा पाऊस माणूस श्रीमंत असो की गरीब, नोकरीवाला असो की व्यापारी, कारखानदार असो की शेतकरी, अशा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या कारणांनी एक सखा सोबती तारणहार असाच असतो. आपल्या फिल्मी जगताला मात्र या पावसानं बरंच काही दिलंय. आजपर्यंत निर्माण झालेल्या असंख्य चित्रपटांपैकी अर्ध्याहून अधिक चित्रपट आणि त्यांची नावं सुद्धा पावसावरच आधारित होती. गाण्यांच्या बाबतीत म्हणाल तर सगळ्या गीतकारांचा पाऊस हा आवडताच विषय होता. संगीताची, त्यामधील कवितेची एकंदर रचना सुद्धा अशा काही विशिष्ट रागदारीमध्ये सजवली जायची की पाऊस म्हणजे बहार, पाऊस म्हणजे हुंकार, पाऊस म्हणजे सौंदर्य, मिलनाचा सृजनाचा झंकार. ना हमने महसूस किए थे पहले कभी ऐसे मौसम के बदलाव, हमें कहां मालूम था कि इश्क किसको कहते हैं. एक तुम हो जो जिंदगी में आ गए और बहार आ गई, शायद प्यार इसी को कहते हैं.

0: मित्रांनो, एक शायर असं म्हणतो की खूबसूरती तो देखने वाले के नजर में होती है साहब, कचरा उठाने वाले को उसमें भी अपनी रोटी नजर आती है। आपली भावना, आपल्या संवेदना, वृत्ती, प्रवृत्ती जर सुंदर असतील ना, तर आपल्या आजूबाजूचं जग आपल्याला सुंदरच दिसतं। या उघड्या बोडक्या माळराण्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या पृथ्वीला हा श्रावण सरींचा पाऊस जेव्हा हिरवा शालू नेसवतो, तेव्हा वेगळंच नवजीवन आणि सौंदर्य बहाल करतो। अशा वेळी एखादी विरहिणी या सगळ्याचं वर्णन करून आपल्या प्रियकराला किती सुंदर शब्दामध्ये साथ घालू शकते, आमंत्रण देऊ शकते, त्यावर आधारित असलेली ही सुंदर रचना। उस्ताद अमीर खान साहेबांनी वाजवलेली सतार किंवा सरांना जणू चिंब भिजवते। तुम ख्वाहिश हो, तुम ख्वाब हो, तुम ही हसरत हो, तुम ही जरूरत हो मेरी, तुम ही चाहत हो, तुम ही मोहब्बत हो, तुम ही तो इबादत हो मेरी।
1: सजना

पावसाच्या संपूर्ण ऋतूला जरी प्यार का मौसम म्हणलेला असला ना, तरी त्यातल्या त्यात श्रावण महिन्याला अगदी फिल्मी गीतकारांनी सुद्धा विशेष महत्व दिलेलं आहे. कारण श्रावण महिनाच या पावसाळ्याचा खरा चेहरा असतो. या सावन का मौसम मधली पावसाची वेगवेगळी रूप हा नुसता पाहण्याचा नाही तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. अर्थात आजकाल एवढी रसिकता आणि एवढा वेळही कुणाजवळ राहिलेला नाही. रोजचं व्यस्त असा दिनक्रम आणि अस्ताव्यस्त असं आयुष्याचं वेळापत्रक, त्यामुळं सगळ्यांच्या मनाच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की निळाशार असं म्हणता मधला चंद्र कधी गच्चीवर जाऊन कुणी हेतुपुरस्पर डोळे भरून पाहत असल असं मला नाही वाटत. जो तो व्यस्त आहे, चिंतातूर आहे, म्हणून निसर्गाच्या सौंदर्याच्या आविष्कारापासून फार दूर आहे. मन खुश है तो एक बूंद भी बरसात है, वरना दुखी मन के आगे समुंदर की भी क्या औकात है. या श्रावणामध्ये ज्या रेशीम धारांची झळी लागते तसच या स्वरांनी मन चिंब भिजून जात. बादलों से कह दो जरा सोच समझ कर बरसे, अगर मुझे उनकी याद आ गई तो देखो मुकाबला बराबरी का होगा.

देवांचा देव महादेव, त्या तापट आणि उग्र महादेवाचं सुद्धा रंजन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे असा शिवरंजन राग। याच्या स्वरांनी रिमझिम पाऊसधारांची साथसंगत जर केली नाही तर आश्चर्यच म्हणायचं। याच रागावर आधारित एक सुंदर गीत मौसम इश्क है तू एक कहानी बन के आ जा, मेरे रूहे जिस्म को जो भिगो दे वो रिमझिम पानी बन के आ जा।

मित्रांनो, आपले कपडे खराब होतील का, सर्दी पडस होईल का, असले आजारी विचार ज्याच्या मनात येत नाहीत आणि जो बिनधास्त मजा घेत पावसामध्ये भिजतो तोच खरा रसिक. अरे, आंघोळ करताना ज्याला पाणी दुश्मन वाटत नाही त्याला पावसाचं पाणी का बरं आवडू नये? आणि थेट प्रचंड उंचीवरून शुद्ध असलेलं आसमानी स्वच्छ अशा पाण्याच्या धारा जेव्हा अंगावर पडतात त्या पाण्यामुळं विजण्याच्या ऐवजी कधी कधी मनातल्या भावना निश्चितच पेट घेत असतात. पाण्यालाही पेटवणारी स्वरांची ही ताकद. पावसाच्या श्रावण सरी सगळ्यांचीच तहान भागवतात असं काही नाही बर का. शेवटी प्रत्येकाची कहाणी वेगळ्या सदीच्या आणि वेगळ्या नदीच्या पाण्याने लिहिलेली असू शकते ना. कुछ तो ख्वाहिश होगी उन बारिशों के बूंदों की भी, वरना इतनी ऊंचाइयों पर जाकर आखिर कौन नीचे मिट्टी में मिलना चाहेगा.

श्रोते हो, मला आठवतं आम्हाला लहानपणी शाळेमध्ये 7वी मध्ये मराठी विषयात पृथ्वीचं प्रेमगीत नावाची एक कविता होती। त्यामध्ये ही पृथ्वी ऋतुमानामध्ये पावसाची कशी डोळ्यात प्राण ओतून वाट पाहत असते याचं सुंदर वर्णन केलेलं होतं। तसंच मेघदूत या काव्यामध्ये प्रेमाचा जलभार घेऊन

मित्रांनो, पाऊस हा असा विषय आहे की यावर आधारित गाणी आणि एकूण फिल्म संगीत हा विषय पूर्ण करायला सलग एक महिनाही पुरणार नाही, कारण त्यामध्ये प्रेम आहे, सफलता आहे, विफलता आहे, मिलन आहे, विरह आहे, शेवटी सगळा आठवणींचा कलह आहे। बरसात की भीगी रातों में फिर वही कहानी याद आई, कुछ उनका जमाना याद आया, कुछ अपनी निशानी याद आई।

ऋतुमानाचं हे कालचक्र अव्याहतपणे चालू आहे, म्हणून आपलं आयुष्य पण अव्याहतपणे चालू आहे. पण आयुष्याच्या या झोंबाझोंबीमध्ये आपल्याला कधी मनासारखं जगायलाच मिळत नाही. हातातलं घड्याळ फेकून देऊन कधी स्वच्छंदी गायलो नाही, नाचलो नाही, हसलो नाही, पावसात भिजलो नाही. सगळं आयुष्य मनासारखं जगायच्या तयारीमध्येच निघून जातं ना. एक दिवस आपल्याला जाणवतं की आपण नुसताच प्रवास केला, अखंड प्रवास केला आणि पोहोचलो कुठंच नाही. सोचा था एक घर बसाकर सुकून की जिंदगी जी लूंगा, लेकिन लेकिन घर की जरूरतों ने ही मुझे मुसाफिर बना डाला. छोट्या छोट्या गोष्टींचा आस्वाद घेण्याऐवजी आयुष्यभर आपण नुसतीच दिशाहीन धावपळ केली. हे सगळे सुखाचे क्षण, आनंदाचे समाधानाचे प्रसंग पुन्हा कधीच न येण्यासाठी फुलपाखरासारखे उडून गेले. शेवटी जाणवतं की ज्या जमीन जुमला पैसा संपत्ती प्रतिष्ठा हे सगळं मिळवायच्या नादात आपण बरंच काही हरवून बसलो. यापेक्षाही आयुष्यात ते छोटे छोटे आनंदाचे क्षण खूप जास्त मूल्यवान होते, जे आपल्याला आता कमावलेली सगळी संपत्ती उधळली ना तरी पण परत कधीच मिळणार नाही. ना पाने की खुशी है, ना खोने का डर है, ये दौलत और शोहरत चंद जख्मों का मरहम है. रोज ये जीने मरने की कैसी ये मुकम्मल जिंदगी है, जिसमें आखिर कुछ ना कुछ तो कम है. खुदा हाफिज दोस्तों.

नगरकर, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता सावन का मौसम. आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, संगीत समीक्षक, निवेदक सुहास भाईमुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी दिलबंद गाणी या आपल्या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

से। नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही.